अजित कडकडे यांच्या स्वरातील हे गीत आत्ताच आपण ऐकलत. श्रोते हो, यानंतर ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

सुमन कल्याणपूर यांनी या गायलेल्या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेस प्रारंभ होईल. हे कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकू शकाल.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे आकाशवाणी सिंधू

सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 23 भाद्रपद शके 1948, दिनांक 14 सप्टेंबर 2026. मंडळी अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीनी. ऐकूयात राग गुजरी तोडी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मितावाहिनी. श्रोते हो, सकाळचे 5:06

अजून 5 मिनिटं झालेली आहेत. ऐकूयात मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला शिवतांडव स्तोत्र.

शिवतांडव स्तोत्र आत्ताच आपण ऐकलत. मंगल प्रभात भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अपर्णा मयेकर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांची ही रचना.

वसंत आसगावकर यांच्या स्वरातील स्वामी स्वरूपानंद यांची ही रचना आत्ताच आपण ऐकलीत. मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो यानंतर ऐकणार आहोत साधना सरगम आणि सहकारी यांनी गायलेलं ज्योती भास्कर यांचं हे गीत.

साधना सरगम आणि सहगायकांनी गायलेलं ज्योती भास्कर आणि जयंत साळगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत आकाशवाणी गायक वृंद यांच्या समूह स्वरातील वसंत बापट यांचं हे गीत.

आकाशवाणी गायक वृंद यांच्या समूह स्वरातील वसंत बापट यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, या गाण्याबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही. श्रोते हो, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.

0: रघुया आनंदी।
1: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रोते हो, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा आहे, कारण आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थी आहे। आज आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे। विघ्नहर्ता बुद्धिदाता मंगलमूर्ती असलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनानं आपल्या परिसरात आनंदाचं, भक्तीचं आणि अगदी उत्साहाचं वातावरण निर्माण होणार आहे। श्रोते हो, महाकवी कालिदासांनी म्हटलं आहे ना, उत्सव प्रिया हा खलु मनुष्याहा, म्हणजेच मनुष्याला उत्सव प्रिय असतात। आपल्या भारतीय संस्कृतीत सण उत्सवांना विशेष महत्व आहे। सणांमुळे आपल्या परंपरा, संस्कृती आणि एकतेची भावना जपली जाते। तसेच सणांच्या निमित्ताने आपले सगळे नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाजातील लोक एकत्र येतात आणि त्यामुळेच प्रेम, आपुलकी आणि बंधुभाव वाढतो। गणेश चतुर्थी हा आपल्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा आणि भव्य उत्सव आहे। गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झालेलं असतं। आकर्षक सजावट, रोषणाई, ढोलताशांचा गजर, आरती, पूजा, नैवेद्य, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी आपल्या गणेशोत्सवाची शोभा आणखी वाढते। चला तर मग भक्ती, आनंद आणि उत्साहानं आपल्या लाडक्या गणरायाचं स्वागत करूयात आणि मनापासून म्हणूयात, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।

स्वतः सकाळचे 6:35 झालेली आहेत. आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात काल जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. कमाल तापमान कुलाबा इथे 25 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. सांताक्रूज इथे कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 95% आणि पावसाची नोंद सांताक्रूज इथे 87.7 मिलीमीटर. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं राहील. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी महत्वाची सूचना, 13 ते 17 सप्टेंबर या कालावधीत समुद्रात वाऱ्यांचा वेग हा 55 किलोमीटर प्रतितास इतका असेल, त्यामुळे मच्छीमार

0: मच्छीमार बांधवांनी पुढील 4 दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता जाणून घेऊयात अस्मिता वाहिनीच्या आजच्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी कार्यक्रमात आपल्याला ऐकता येईल टोमॅटो लागवड. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर. यामध्ये वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अधिष्ठान भाग 2. लेखन प्राध्यापक डॉ सुनील मोडक. सकाळी 7:00 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत गणेशोत्सव आणि पारंपरिक लोककला यांची माहिती देणारा डॉ प्रकाश खांडगे यांचा लेख. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम असेल. सकाळी 8:40 श्री गणेश चतुर्थी निमित्त समन्वित कार्यक्रम शीर्षक गणेशोत्सव स्वातंत्र्याच्या रणसंग्रामापासून ते डिजिटल युगापर्यंत. लेखन योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 9:00 अज्ञात मुंबईचं क्रमशः वाचन भाग 125. लेखन नितीन साळुंखे. वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. सकाळी 11:00 सहज संवाद. संवादक पुष्कर मुंडले. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात श्री गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीतं हेरंब तू गणनायका. दुपारी 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात गणेश चतुर्थी विशेष कार्यक्रम सहभाग साहिल बापट मधुरालिमये मीरा अश्विनी घोरपडे. संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभमध्ये अथर्व शीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन धनंजय गोखले यांचं भाषण. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझा वार माझशी वार यामध्ये राज्यस्तरीय प्रसारण. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. यामध्ये पशुजगत जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढवणे याविषयी डॉ महेश जावळे यांची मुलाखत. रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम. रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि रात्री 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहेत. सकाळी 10:30 किरण शिंदे यांचं सनई वादन राग बैरागी आणि धून. दुपारी 2:30 एस श्रीनिवासन यांचं गायन. संध्याकाळी 5:02 झीशान खान यांचं गायन राग पुरिया धनाश्री. रात्री 10:00 पुष्पराज कोष्टी यांचं सतारवादन राग सोरट. रात्री 10:30 विदुषी पद्मावती शाळीग्राम यांचं गायन राग दुर्गा. हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे ठळक कार्यक्रम. श्रोते हो, सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. त्याआधी हा संदेश.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े. आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: कृषीवाणी कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. ठाणे पालघर आणि रायगड या 3 जिल्ह्यात पुढील 24 तासात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने दिली आहे. हा होता शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. आजच्या कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे टोमॅटो लागवड.
3: श्रोते हो, नमस्कार. महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते. टोमॅटोचं पीक जमिनीबाबत फारसं चोखंदळ नाही. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. मध्यम काळी किंवा पोयट्याच्या जमिनीत हे पीक चांगलं येतं. जर जमीन हलकी असेल तर पीक लवकर निघतं. भारी जमिनीत फळाचा तोडा उशिरा सुरू होतो, परंतु उत्पादन भरपूर निघतं. टोमॅटो लागवड ज्या जमिनीत करायची त्या जमिनीत अगोदरच्या हंगामात वांगी मिरची ही सोलॅनिशी कुळातील पिकं घेतलेली नसावीत. जमिनीचा सामू

0: 6 ते 7 असावा. टोमॅटोच्या झाडांची मुळे खोलवर जातात, त्यामुळे जमिनीची खोलवर नांगरट करून घ्यावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी चांगलं कुजलेलं शेणखत 20 ते 25 टन प्रति हेक्टरी जमिनीत मिसळून घ्यावं. नंतर 90 सेंटीमीटर अंतरावर सरी पाडून घ्याव्यात. जमिनीचा उतार लक्षात घेऊन पाणी व्यवस्थित बसण्यासाठी योग्य आकारमानाचे सरी वाफे तयार करून घ्यावेत. लागवडीकरिता जोमदार आणि निरोगी रोपं तयार करणं हाच यशस्वी लागवडीचा आणि भरघोस उत्पादन मिळवण्याचा पाया आहे. रोपवाटिकेसाठी जागा चांगली नांगरून कुळवून घ्यावी. हरळी अथवा लव्हाळा ही तण असलेली जागा रोपवाटिकेसाठी निवडू नये. रोपवाटिकेसाठी 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 ते 20 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करून घ्यावेत. प्रत्येक वाफ्यावर 1 घमेलं चांगलं कुजलेलं शेणखत, 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 50 ग्रॅम लिंडेन पावडर, 50 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड पावडर मिसळून घ्यावी. यानंतर गादी वाफ्यावर 10 सेंटीमीटर अंतरावर रुंदीला समांतर 1 सेंटीमीटर खोलीच्या रेषा पाडून घ्याव्यात. टोमॅटो बियाण्याची पातळ पेरणी करून बियाणं हलकसं मातीने झाकून घ्यावं. बियाणं उगवून येईपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी झारीने आवश्यकतेनुसार पाणी द्यावं. रोप उगवून आल्यानंतर पाट पाणी द्यावं. रोपवाटिकेत रोपांचं कीड आणि रोगांपासून संरक्षण होण्यासाठी डायमेथोएट 10 मिली अधिक कार्बेंडॅझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 1 किंवा 2 फवारण्या कराव्यात. रोपवाटिकेत टोमॅटोची रोपं 21 ते 25 दिवसात लागवडीसाठी तयार होतात. टोमॅटोचं झाड कमकुवत असतं, त्याला झाडावरील अधिक फळांचा भार पेलवत नाही, त्यामुळे त्याला वेळेवर आधार देणं महत्वाचं असतं. टोमॅटो फळांची गुणवत्ता वाढवणं, चांगल्या प्रतीची फळं मिळवणं तसंच रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी टोमॅटोला आधार देण्यात येतो. आधार देण्यासाठी बांबूच्या कारव्या, 12 गेज जाडीची GI तार, सुतळी इत्यादी साहित्याची आवश्यकता असते.
1: टोमॅटो लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी कार्यक्रमात. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. हा कार्यक्रम पुनःप्रसारित केला जाईल दुपारी 2 वाजता.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह या आजाराची लक्षणं आणि निदान पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. मागच्या भागात आपण मधुमेह व त्याचे काय काय प्रकार आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली होती. या भागात आपण मधुमेहाचे लक्षणे व त्याचं निदान कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेऊया. जसं आपण बघितलं की मधुमेहामध्ये काय होते, रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि इन्सुलिन नसल्यामुळे किंवा इन्सुलिनचं कार्यक्षमता कमी असल्यामुळे रक्तातील साखर रक्तातच साठून राहते, ती पेशींना पुरवल्या जात नाही कारण पेशी इन्सुलिन नसल्यामुळे त्या घेऊ शकत नाहीत, कारण इन्सुलिन म्हणजे चावी आहे. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते ज्याला हायपर ग्लायसेमिया म्हणतात, त्याच्यामुळे काय काय लक्षणे जाणवतात, खूप तहान लागते, वारंवार लघवीला जावं लागतं, खूप भूक लागते, झपाट्याने अचानकपणे वजन कमी होते, खूप अशक्तपणा जाणवते, स्किनचं किंवा युरिनचं किंवा अदर इन्फेक्शन्स, वारंवार जंतुसंसर्ग होतात, हातापायाला मुंग्या येतात, डोळ्याची दृष्टी कमी जास्त होऊ शकते, चिडचिडपणा वाढतो. हे सगळे

0: लक्षणे शुगर जास्त असल्यामुळे होतात, पण प्रत्येकालाच हे लक्षणं जाणवतील असे नाही. काही वेळा डायबिटीज हा सुप्त अवस्थेत असतो. दुसरं, ज्या काही हे जे लक्षणं मी सांगितलेत हे प्रत्येक पेशंटलाच जाणवतील असे नाही. लक्षणे जे मी सांगितले हे शुगर जास्त असल्यामुळे जाणवतात. आणि आपण निदान कसं करतो, निदान करायच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपण रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत असतो, ज्याला आपण उपाशीपोटी किंवा फास्टिंग ब्लड शुगर म्हणतो, ती नॉर्मल रेंज असते 100. जेव्हा फास्टिंग शुगर ही 126 वर असते आणि पोस्ट मील म्हणजे जेवायच्या 2 तासानंतर जेव्हा आपण शुगर तपासतो ती 200 असते, किंवा कधी जेव्हा आपण रँडम ब्लड शुगर कधी दिवसातून एक वेळेस जेव्हा तपासतो आणि ती जर 200 असेल तर डायबिटीज असायची शक्यता वाढते. अशा वेळेस आपल्याला अजून तपासण्या करून घ्याव्या लागतात. 1-3 महिन्याची तपासणी असते ज्याला HbA1c किंवा ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणतात. ती जर 6.5 असेल तर मग डायबिटीज आहे असं म्हणण्यात येते. 1 रीडिंग जास्त असेल तर डायबिटीज झाला असं म्हणत नाही, आपल्याला पुन्हा एकदा तपासून घ्यावं लागतं. एक टर्म असतो ज्याला म्हणतात प्री डायबिटीज. प्री डायबिटीज म्हणजे जर फास्टिंग शुगर 100 ते 126 असेल आणि HbA1c ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन 5.6 ते 6.4 असेल तर तो प्रकार असतो प्री डायबिटीज. लक्षणे जे मी सांगितले ते वारंवार बाथरूमला जाणे, खूप तहान लागणे, वजन कमी होणे, खूप भूक लागणे, आणि त्याबरोबरच आपण कशाप्रकारे त्याला निदान करायचं हे सांगितलं आहे. ज्यांना अनुवंशिकता आहे किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीज आहे अशा लोकांनी वर्षातून एकदा डायबिटीजची तपासणी करून घेणे जरुरी आहे. लक्षणे जरी जाणवले नाहीत तरी डायबिटीज व्हायची धोका किंवा डायबिटीज व्हायची शक्यता जास्त असे अशांनी वर्षातून एकदा लक्षणे नसतील तरीही डायबिटीजची तपासणी करून घेणं जरुरी आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह या आजाराची लक्षणं आणि निदान पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही. हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल 2:05. श्रोते हो, सकाळचे 6:50 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत परिसर.
1: नमस्कार श्रोते हो,
2: परिसर.

0: नमस्कार यशोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागात आपण वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग दुसरा ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. भारत देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे असे आपण प्रतिज्ञा घेताना म्हणतो, परंतु याचबरोबर आपल्या देशातील असलेली जैवविविधतेची परंपरा देखील आपल्यासाठी नक्कीच गौरवाची बाब आहे. अशा जैवविविधतेचे संरक्षण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी देखील आहे. आपल्या देशातील भूभागावर जगातील सर्वात जास्त संख्येने वनस्पती, प्राणी, कीटक आणि सूक्ष्मजीवांच्या अनेक प्रजाती एकत्रितपणे आढळतात. यालाच भारताची जैवविविधता असे म्हणतात. परंतु अलीकडे मानवाच्या हव्यासामुळे आणि चुकांमुळे, विशेषतः जंगले आणि वृक्षांच्या कत्तलीमुळे, जैवविविधता धोक्यात आणली आहे. तिची पुनर्स्थापना करणे यासाठी आता आपण कृतिशील झालं पाहिजे. संपूर्ण जैवविविधतेसाठी आवश्यक असणारी झाडे आपण जपलीच पाहिजेत. जंगल म्हणजे फक्त झाडांचा समूह नाही, ते असते वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, सूक्ष्म

0: सूक्ष्मजीव, माती, पाणी आणि हवा यांचे परस्पर संबंधांचे जिवंत जाळे. या जाळ्याच्या मध्यभागी असतात वनस्पती. फुलांवर येणाऱ्या मधमाशा आणि फुलपाखरे परागीभवनास मदत करतात. फळे खाणारे पक्षी आणि प्राणी बियांचा प्रसार करतात. पानांवर, खोडांवर किंवा मुळांजवळ राहणारे अनेक सूक्ष्मजीव परिसंस्थेतील पोषक द्रव्यांच्या चक्रात योगदान देतात. म्हणजेच एक वनस्पती अनेक जीवांच्या जीवनाशी जोडलेली असते. पण जेव्हा जंगल नष्ट होते तेव्हा फक्त झाडे कमी होत नाहीत, त्याचबरोबर इतर सजीवांचे, प्राणी पक्ष्यांचे अधिवास कमी होतात, राहण्याच्या जागा कमी होतात, त्यांचे अन्नस्रोत कमी होतात, त्यामुळे प्राण्यांचे स्थलांतर बदलते, त्यांचे प्रजनन कमी होते, त्यांच्या पिल्लांची संख्या खालावते आणि ती प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर येते आणि अशा अनेक जीवांच्या अस्तित्वावर त्यामुळे प्रतिकूल परिणाम होतो. म्हणूनच एखाद्या वनस्पतीचे संवर्धन म्हणजे एका प्रजातीचे नव्हे तर तिच्याशी जोडलेल्या असंख्य जीवांचे संरक्षण होय. आज जैव विविधतेसमोर अनेक आव्हाने आहेत. जंगलतोड, अधिवासाचा ऱ्हास, प्रदूषण, आक्रमक प्रजाती आणि हवामानातील बदल, या आव्हानांना सामोरे जाताना स्थानिक वनस्पतींचे संवर्धन देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. एक झाड म्हणजे एक छोटेखानी परिसंस्था आहे. वनस्पतींचे संरक्षण म्हणजे जैव विविधतेचे संरक्षण आणि जैव विविधतेचे संरक्षण म्हणजे पृथ्वीवरील जीवनाच्या भविष्याची गुंतवणूक. वनस्पती या निसर्गातील असंख्य जीवांना जोडणारा हिरवा दुवाच आहे. सालू मारदा तिम्मक्का, कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी, त्यांना लोक प्रेमाने वृक्षमाता असे म्हणत. तिम्मक्का यांनी आपले पती चिंकय्या यांच्या सहकार्यानं कर्नाटकातील हुलिकल आणि कुदूर परिसरात रस्त्याच्या कडाल जवळपास 385 वडाची झाडे अनेक वर्ष सलग लावले आणि 5 किलोमीटरच्या पट्ट्यात त्यांनी तो रस्ता पूर्ण हिरवागार केला आणि त्या परिसरात संपूर्ण आयुष्यभरात जवळपास 8,000 अशी वडांची प्रचंड मोठी वृक्ष त्यांनी लावली आणि त्यांची देखभाल केली. पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले. त्यापैकी विशेष महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारने त्यांना पर्यावरण संवर्धनातील योगदानासाठी पद्मश्री देखील प्रदान केला. रस्त्याच्या कडेला त्यांनी लावलेल्या वडाच्या झाडांच्या लांबच लांब रांगामुळे त्यांना सालू मारदा तिम्मक्का हे नाव प्रसिद्ध झाले. एक झाड लावणे म्हणजे केवळ रोप लावणे नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी जीवनाची सावली निर्माण करणे होय. तिम्मक्का यांचे जीवन, एक सामान्य व्यक्तीही निसर्ग संवर्धनासाठी असामान्य कार्य करू शकते याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. चला तर आपण त्याची प्रेरणा होऊया आणि कृतिशील बनूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये वनस्पती, पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग दुसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.

परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा ऐकता येईल 2:10 वाजून 10 मिनिटांनी.

0: प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
2: श्रोते हो, केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्व लोककलांचा प्रारंभ हा गणेशाच्या स्तुतीने होतो. महाराष्ट्रात देवीचा गोंधळ आणि खंडोबाचं जागरण यांचा प्रारंभ गणेश वंदनेनं होतो. गोंधळ म्हणजे गणांचे दल जो कला प्रकार सादर करतात. तो गोंधळ 13व्या शतकात गोंधळाचे ग्रांथिक पुरावे दिसतात. गोंधळाला गोंडली नृत्य असं म्हटलं जायचं आणि तो भूतमातेच्या महोत्सवात सादर व्हायचा. भूतमातेच्या महोत्सवाचे उल्लेख 7व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत आढळतात. संगीत रत्नाकर, संगीत समय सार, नृत्य रत्नावली, ओमा पतंग आदी ग्रंथात गोंधळाचे उल्लेख दिसतात. लग्नमुंजीच्या शुभप्रसंगी कुळधर्म कुळाचार म्हणून सादर होणाऱ्या गोंधळात गणेशाचा धावा सुरुवातीला होतो. मंडळी, आपण नेहमी एक वाक्प्रचार वापरतो, काय गोंधळ लावलाय, पण खरोखरच गोंधळ लावला जातो तो देवीचे उपासक रेणूराई गोंधळी आणि कदमराई गोंधळी यांच्याकडून. रेणूराई गोंधळी माहूरच्या रेणुकेचे उपासक असतात, तर कदमराई गोंधळी तुळजापूरच्या भवानीचे उपासक असतात. संबळ, तुंतुने आणि मंजिरी या वाद्यांच्या साथीने गोंधळामध्ये गणेश वंदना होते. ती अशी: आई राजा उदे उदे, सदानंदाचा उदे उदे, बोल भवानी माता की जय, मूषक वाहन सुख सजणारे गणपती, गजवदना गजानना, गौरीच्या नंदना गणपती गजवदना, देवा गजवदना, रामा गजवदना, स्वामी गजवदना, गौरीच्या नंदना रे गणपती गजवदना, पायी घुंगरू वाजती रे गणपती गजवदना, लाल शेंदूर ल्याला रे गणपती गजवदना, पुष्प वाहिले जाला रे गणपती गजवदना. गोंधळी म्हणतो, भोळ्या भक्ताने 5 नामांचा 5 तत्वांचा गोंधळ मांडलाय. गोंधळात आणि संसारात विघ्न येऊ नये म्हणून गणपती बाप्पाची आधी पूजा केली जाते, त्याला वंदन केलं जातं. वाजला संबळ घालू देवीचा गोंधळ, घरात गोंधळ, दारात गोंधळ, मामाचा गोंधळ, मामीचा गोंधळ, सासूचा गोंधळ, सुनेचा गोंधळ, म्हाताऱ्याचा गोंधळ, म्हातारीचा गोंधळ, अहो हे सगळे गोंधळ दूर व्हावेत म्हणून मंगलमूर्ती मोर या गणराया त्याचा धावा आधी गोंधळी करतात. अशा प्रकारे 3.5 शक्तिपीठ यांचा गोंधळ घातला जातो. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका आणि अर्धे पीठ वणीची सप्तशृंगी या देवतांचे आवाहन गोंधळी करतात. महिषासुराचा वध करणाऱ्या देवीच्या आधी शंकराचा पुत्र गणेशाचा धावा केला जातो, कारण गणेश गौरी नंदन पार्वती पुत्र. देवीच्या गोंधळाप्रमाणे खंडोबाच्या जागरणातही प्रारंभी गणेशाचा धावा केला जातो. आधी नमावे गणाला मग त्या मल्हारी देवाला, असं खंडोबाचं जागरण सादर करणारे वाघे म्हणतात. दिमडी, तुंतुण, मंजिरी या वाद्यांच्या साथीनं वाघे आणि मुरळ्या जागरण सादर करतात. त्यावेळी आधी शंकराची प्रार्थना होते आणि नंतर गणेशाचा धावा होतो. तो असा: कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, या गणा या रणया विघ्नहरया ताराया, तुझ्याच स्मरणी जग हे तरले, अखंड व्यापुनी त्रिखंड उरले, दुखंड मनाला कधी न पुरले, पाखंड जनाला माराया, काम क्रोधाचा निवारा पडेल कार्याचा हा भार, विकल्प बुद्धीचा हा भार ज्ञान अमृत पाजाया. पारंपरिक वाघे शंकरराव धामणीकर जाधव यांचा हा गण खंडोबाच्या जागरणातून अनेक वेळा सादर होतो. पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, दगडू साली अशा अनेक शाहिरांचे गण गोंधळ आणि जागरणात प्रारंभी सादर होतात. त्यामुळे गणेश सर्व लोककलांचं आराध्य दैवत असतं हे मात्र खरं.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा.

0: या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक, कधीही, कुठेही आणि केव्हाही.
4: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
3: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
4: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
5: श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. आता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी घ्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: एक कळकळीची विनंती, कृपया रस्त्यावर किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. थुंकणं ही अतिशय किळसवाणी गोष्ट आहे. थुंकून रोगराईला आमंत्रण देऊ नका. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर कृपया थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं किंवा धूम्रपान करणं हा गुन्हा आहे हे पण लक्षात ठेवा. दंडात्मक कारवाई टाळा. आपलं आणि इतरांचंही आरोग्य सांभाळा. कृपया रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
4: सतारीचे बोल असोत
5: की मंजुळ बासरी,
4: शततारांची संतूर असो
5: की मंगल सनई,
4: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
5: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी,
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी. ऐकत रहा आकाशवाणी.

0: आकाशवाणी संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स शिखर परिषदेच्या समारोप सत्रात प्रतिपादन. एशियाटिक सोसायटीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ज्ञानाचा साठा देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवावा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. गणेशोत्सवासाठी सर्वत्र जय्यत तयारी, प्रशासनही सज्ज, मुंबई पुण्यासह अनेक शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पटकावलं विजेतेपद. आणि महिलांच्या टी ट्वेंटी आशिया चषकावर भारतीय महिला संघाची 8व्यांदा मोहोर. आता सविस्तर बातम्या. विविधता ही ब्रिक्स शिखर परिषदेची ओळख राहावी, सहकार्य ही प्रेरणा आणि प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत 18व्या ब्रिक्स परिषदेच्या समारोप प्रसंगी केलं. वाढत्या भूराजकीय तणावाचा जगभरातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याबद्दल मोदी यांनी चिंता व्यक्त केली आणि या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकजुटीनं काम करणं आवश्यक असल्याचं असंही अधोरेखित केलं. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 दिवसात पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध देशांच्या प्रमुखांबरोबर 15 द्विपक्षीय बैठका घेतल्या, तसंच जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांशी अनौपचारिक चर्चा केल्या. देशातल्या काही राज्यांमध्ये आधीच समान नागरी कायदा आणला असून 2019 आधी भाजपा एनडीए शासित 21 राज्यांमध्ये हा कायदा आणू, असं गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं. शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे, तर ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त देशभरात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार असल्याचं शहा यांनी सांगितलं. लोकांच्या सहभागातून विकसित भारतच्या संकल्पनेला बळ देणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं. गृहमंत्री अमित शाह यांनी काल एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई इथं श्री गणेश ज्ञानआरती या हस्तलिखिताच्या विशेष प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. भारताची ज्ञानपरंपरा समृद्ध आणि चैतन्यमय आहे आणि तिच्या प्रकाशात संपूर्ण जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता आहे, असं शहा यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: जो राष्ट्र अपनी स्मृती, इतिहास, परंपराए, संस्कार, अभिलेख, भाषाएं, व्याकरण की रक्षा करता है, वो कितने भी साल गुलाम रहे उसको कोई गुलाम नहीं बना सकता है. भारत इसका उदाहरण. नालंदा का पुस्तकालय तो जला सकते हैं, महीनों तक वहां से धुआं उठे इतनी प्रज्वलता से जला सकते हैं, मगर स्मृति और श्रुति से जो लोगों की चित्त में चिति बनकर बसा है वो ज्ञान को कोई समाप्त नहीं कर सकता.
0: एशियाटिक सोसायटीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ज्ञानाचा अफाट साठा देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवावा, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आज आणि उद्या नवी मुंबईत हिंदी दिवस आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील. यावेळी हिंदीच्या प्रसार आणि अंमलबजावणीमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना शहा यांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. तसंच बहुभाषिक ऍप भारतीचं लोकार्पण आणि पुण्यात उभारण्यात आलेल्या भारतीय भाषांमध्ये तातडीनं अनुवाद करणाऱ्या डेटा सेंटरचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाला आजपासून प्रारंभ होत आहे. राज्यभरात सर्वत्र श्री गणरायाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी झाली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी फुलं, पूजेचं साहित्य, सजावटीचं साहित्य खरेदीसाठी काल बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाच्या आगमनासाठी आकर्षक सजावट, रोषणाई केली आहे. प्रशासनानंही गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी चोख तयारी केली आहे. सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 7,500 अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गणेश चतुर्थीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे शहरासह अनेक ठिकाणी कालच गणेश मंडळांनी ढोलताशाच्या गजरात गणरायाची मूर्ती मंडपात आणली. मुंबई नाशिकमध्ये दिवसभर पाऊस सुरू असतानाही अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी अत्यंत उत्साहात ढोलताशांच्या गजरात गणरायाची मूर्ती आणली. अहिल्यानगर जिल्ह्यात 255 गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून ठिकठिकाणी 22 वैद्यकीय पथकं तैनात करण्यात आली आहेत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेत काल भारतीय महिला आणि पुरुष अशा दोन्ही संघांनी अजिंक्यपद पटकावलं आणि आगामी FIH कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. महिला संघानं काल झालेल्या अंतिम सामन्यातल्या विजयानंतर या स्पर्धेतील विजेतेपदाची हॅट्रिक साधली. सानिका माने हिच्या एकमेव गोलच्या जोरावर भारतानं चीनवर मात केली. पुरुष संघानंही दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावलं. महिलांच्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करत 8व्यांदा आशिया चषक पटकावण्याचा विक्रम केला. दुबईत काल झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 183 धावा केल्या. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 129 धावांची विक्रमी सलामी भागीदारी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 19 षटकं आणि 4 चेंडूत 111 धावांवर बाद झाला. शेफाली वर्मा सामनावीर ठरली. हवामान. राज्यात काल मुंबई नाशिकसह अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रगती ही मानवतेच्या कल्याणासाठी योगदान देणारी असावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स शिखर परिषदेच्या समारोप सत्रात प्रतिपादन. एशियाटिक सोसायटीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ज्ञानाचा साठा देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवावा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन. गणेशोत्सवासाठी सर्वत्र जय्यत तयारी, प्रशासनही सज्ज, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पटकावलं विजेतेपद आणि महिलांच्या T20 आशिया चषकावर भारतीय महिला संघाची 8व्यांदा मोहोर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वम एव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग् न तस। अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. मंडळी, आज भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. आपण आजच्या तिथीला गणेश चतुर्थी साजरी करतो. भगवान गणेश हे बुद्धी, ज्ञान, समृद्धी आणि विघ्नहर्ता म्हणून पूजले जातात. आणि म्हणूनच कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या गणपती बाप्पाचं स्मरण करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्याच म्हणजे आजच्या दिवशी गणपती बाप्पाची मूर्ती विधीपूर्वक स्थापित केली जाते. पूजा, आरती, मंत्रोच्चार, नैवेद्य आणि अशा भक्तिमय वातावरणात बाप्पाचं स्वागत केलं जातं. आपल्या महाराष्ट्रात या उत्सवाला विशेष भव्य स्वरूप प्राप्त झालं आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले, ज्यामुळे गणेशोत्सव हा केवळ घराघरातला उत्सव मर्यादित न राहता समाजाला एकत्र आणणारा सांस्कृतिक उत्सव बनला. असा हा ज्ञानाचा, भक्तीचा, एकतेचा आणि आनंदाचा उत्सव आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनानं अधिकच मंगलमय होणार आहे.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पुढाकार, ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेलं नियोजन आणि जनजागृती याबाबत आपण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्या

0: कडून माहिती घेतली. त्याचबरोबर या उपक्रमात नागरिकांचा सहभाग, गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलनाला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं. खरं तर प्रशासकीय यंत्रणेकडून केलं जाणारं सूक्ष्म नियोजन आणि त्याला मिळणारा नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवात राज्यभरात कोल्हापूर जिल्ह्याचं काम उत्कृष्ट पद्धतीनं होत आहे. श्रोतेहो, आजच्या भागात आपण संकलित निर्माल्याचं व्यवस्थापन, गणेश मंडळं, महिला, विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग याबाबतही जास्मिन मॅडम यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, मूर्ती आणि निर्माल्य संकलनानंतर त्याचं व्यवस्थापन सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून संकलित निर्माल्याचं पुढं काय केलं जातं आणि त्याचा पर्यावरणपूरक पद्धतीनं पुनर्वापर कसा केला जातो?
1: गावस्तरावर निर्माल्य संकलन केला जाते. त्यानंतर त्याचं वर्गीकरण केला जाते. प्लास्टिकची, इतर सजावटीची जे वस्तू आहे ते वेगळं आम्ही करतो आणि जे विघटनशील निर्माल्य आहे, जसा हार, फुले, दुर्वा, पूजेसाठी वापरलेल्या वनस्पती, हे सगळं वस्तू एकत्रित करून याचे व्यवस्थापनासाठी आम्ही त्याच्या खतमध्ये रूपांतर करतो. आणि जे गणेश मूर्ती आहे त्यांच्या आम्ही फेरविसर्जन, काहीतरी न वापरलेला विहिरी किंवा खाणी असे कुंडमध्ये करतो. जास्तीत जास्त गणपती हे शाडूच्या मातीचे व्हावे यासाठी आम्ही जनजागृती आणि लोकांना प्रेरित करतो आहे. हेच शाडूचे गणपती जेव्हा आम्ही लोकांकडून संकलित करतो तेव्हा तेच माती आम्ही कुंभारांना परत देतो.
0: अच्छा.
1: तर त्या मातीचा पुनर्वापर होऊ शकते आणि दरवर्षी आमच्या घरी गणपती येऊ शकते.
0: हो.
1: दुसरा आहे की ज्या घरांमध्ये, गावांमध्ये जागेची कमी नसते, तर घरामध्ये पण मातीच्या गणपती त्यांच्या शेतात किंवा घरामध्ये चांगल्या प्रकारे लोक त्यांच्या व्यवस्थापन करतायत.
0: अच्छा. म्हणजे लोकसहभाग आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं मिळतोय, त्यामुळं हा उपक्रम कोल्हापुरात चांगल्या पद्धतीनं राबवला जातोय. मॅडम, घनकचरा व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत का आणि मग त्या काय आहे नेमक्या?
1: कोणताही सण उत्सव म्हटला की उत्साहाचा विषय असते आणि उत्साहामध्ये खरेदी पण भरपूर करतात लोक आणि जुना साहित्य पण घराच्या काढला जातो. तर यामध्ये घनकचराच्या जे उत्पादन आहे ते जास्त जनरेशन होतो आणि घराची स्वच्छता सण उत्सवचे वेळी केली जाते. त्यामध्ये जुने न वापरलेले साहित्य, जसा कापडी साहित्य असेल, चप्पल असेल, बूट असेल, जुनी गाद्या, लाकडी वस्तू जुनी, असं भरपूर काही साहित्य असते जे काढला जाते घरातून वार्षिक स्वच्छता म्हणून किंवा सणासाठी आपलं घर स्वच्छ करण्यासाठी. तर यावेळी ही जे बल्कमध्ये वेस्ट जनरेट होतो याच्या पर्यावरणावर काही परिणाम होतो की कुठेतरी डंप केला जाते ग्रामपंचायतीमध्ये, काहीतरी गायरान जागेमध्ये डंप केला जाते किंवा रस्त्याचे कडेने तो डंप केला जातो. कारण की तो जो डेली आम्ही ओला सुका कचरा कलेक्ट करतो त्यामध्ये एवढी कॅपॅसिटी ग्रामपंचायती नसते की एवढा बल्कमध्ये ते करू शकतात. कोणताही भंगारवाला जुने कापड किंवा जुने बूट असा साहित्य कोणी भंगारवाला पण विकत घेत नाही. ई वेस्टचा पण योग्य व्यवस्थापन होत नाही. तर यावर्षी April 2026 पासून नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम लागू झाले आहे. त्याची पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा परिषदमध्ये विचारणा करताना हे लक्षात आलं की चार कॅटेगरीजचा जे कचरा आहे, ओला कचरा, सुका कचरा, विशेष काळजी कचरा आणि सॅनिटरी कचरा, ही सगळं आम्ही डेली कलेक्शन करू शकतो. परंतु ही जे कचरा आहे जे भंगारवाल्याकडे जात नाही, ही चार कॅटेगरीजमध्ये येत नाही. आणि जे वर्षातून जनरली एकदा किंवा दोनदा काढला जातो याच्यासाठी कोणतीही व्यवस्था तयार नाही आहे. तर या वर्षी 3 आणि 4 सप्टेंबर गणेशोत्सवच्या 1 आठवडा साधारणतः पूर्वी आम्ही हे नियोजन केले की गावोगावी मोठी ट्रोली किंवा ट्रॅक्टर त्यांनी ग्रामपंचायतींनी फिरवायचे, लोकांकडून असं साहित्य गोळा करायचे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन ग्रामपंचायती स्तरावर त्यांनी पुढे करायचे. या पार्श्वभूमीवर 38 टन एवढा कचरा ग्रामपंचायतींनी कलेक्ट केला आहे. त्यामध्ये न वापरलेले कापडी साहित्य, लाकडी साहित्य, प्लास्टिकची वस्तू, धातूची वस्तू, इवन धार्मिक जीर्ण जे झालेली पुस्तक किंवा मूर्ती असेल, इतर धार्मिक साहित्य, या

0: प्रकारचे कचऱ्याचा समावेश आहे. हे आम्ही पहिल्यांदाच राबवले आणि 38 टन कचरा 2 दिवसात कोल्हापूर जिल्हा मध्ये गोळा झालाय. तो पण फक्त ग्रामपंचायतीचे एरियामधून. तर आमच्यासाठी खूप उत्साहाची गोष्ट आहे. परंतु पहिल्यांदा करताना आम्हाला यामध्ये काही चॅलेंजेस सुद्धा समोर आले आहे. तर कोल्हापूरमध्ये जनरली दसराचा सण हे असते की ज्याच्या पूर्वी वार्षिक स्वच्छता घराची केली जातो. तर ही आम्ही पायलट म्हणून 3 आणि 4 सप्टेंबरला घेतला होता. याचा एक अजून मोठा कार्यक्रम आम्ही दसराचे अगोदर घेणार आहे, जेव्हा लोकांचे जे धार्मिक कॅलेंडर आहे, सोशल कॅलेंडर आहे, त्यामध्ये त्या डेट्सची तो मॅच होईल आणि त्यामध्ये अजून जास्त संकलन आम्हाला करता येईल. इवन ई कचरा आम्ही यामध्ये कलेक्ट केले. आता ग्रामपंचायत स्तरावर तो कचरा कलेक्ट झाला आहे. पुढचा चॅलेंज आहे की फॉरवर्ड लिंकेजेस शोधणे, की असा कोणता बायर आहे किंवा वेंडर आहे जो रिसायकल या वेगवेगळ्या प्रकारचे कचऱ्याला करू शकतो. कधीही आम्ही रिसायकलशी बोलतो तर त्यामध्ये हे लक्षात येते की जर क्वांटिटी खूप कमी असेल तर त्यांना तो ट्रान्सपोर्टेशन परवडत नाही. पण ही जे 2 दिवसाची मोहीम आम्ही घेतली तर प्रत्येक प्रकारच्या जे साहित्य आहे ते मोठ्या प्रमाणात जमा झाले आहे. आता आम्ही जेव्हा रिसायकलर्सना कॉन्टॅक्ट करणार तर त्यांना ही क्वांटिटी ट्रान्सपोर्टेशनसाठी परवडेल आणि ते रिसायकलर्स गावोगावी जाऊन कलेक्ट करू शकतात, कारण की त्यांना घरोघरी कलेक्ट करण्याची आवश्यकता नाही. तो कलेक्शनचा काम ग्रामपंचायतीने स्वतः केले आहे.
1: अच्छा.
0: तर यावरून 3 आणि 4 सप्टेंबरचा आम्ही एक छोटा पायलट घेतले पूर्ण जिल्ह्यामध्ये. आम्हाला आशा आहे प्रशासन म्हणून आणि लोकांचा पण सहभाग मिळतो आहे की दसऱ्यापूर्वी अजून मोठा कार्यक्रम या शृंखलामध्ये आम्ही घेऊ शकतो आणि पुढच्या वर्षीपासून दरवर्षी कोल्हापूर एक नवीन उपक्रम राज्याला देईल.
1: अच्छा, खूप चांगला उपक्रम आहे मॅडम. आणि यामुळं जो गावोगावी किंवा सार्वजनिक ठिकाणी जो कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसतो तर तो कमी होण्यासाठी निश्चित या उपक्रमाचा उपयोग होईल असं वाटतं. राज्यभर हा उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं राबवला जातोय. आपल्या जिल्ह्याची गरज आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेनं या उपक्रमाचं नियोजन कसं केलंय, म्हणजे ग्रामपंचायतींपासून ते जिल्हा स्तरापर्यंत याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होत आहे?
0: बघा, यामध्ये शेवटी तर ग्रामपंचायत आणि लोक रिस्पॉन्सिबल आहे.
1: हो,
0: त्यांचा सहभाग आहे, त्यामुळे आम्ही चांगला करतो. परंतु प्रशासनच्या वतीने आम्ही जिल्हा स्तरावरून आमचे मीटिंग्स होतात. आम्ही तालुका स्तराच्या अधिकाऱ्यांना निर्देश देतो, ते ग्रामपंचायत स्तरावर निर्देश आमचे पास ऑन होतात. जिल्हा लेवलवरूनच आम्ही आमचे जे विभाग प्रमुख आहे, जे क्लास 1 क्लास 2 दर्जेचे अधिकारी आहे, त्यांना नोडल अधिकारी म्हणून काही ग्रामपंचायती देतो, काही तालुक्यांचा पदभार देतो. तर ही जे कालावधी आहे त्यामध्ये सगळं संनियंत्रण ठेवणे आणि विसर्जन प्रॉपर होईल, पर्यावरणपूरक आपला गणेशोत्सव होईल याची जबाबदारी त्या त्या अधिकाऱ्यांची असते. परंतु यासोबत आमचे सगळे जे लोकप्रतिनिधी आहे ग्रामपंचायत स्तरावर, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर, त्यांचा सहभाग त्यामध्ये आम्ही घेतो. आम्ही जसं आम्ही अगोदर सांगितले, एनजीओचा सहभाग त्यामध्ये असते आणि असा करून आम्ही सगळ्यांचा सहभाग घेऊन लोकचळवळी म्हणून हे कार्यक्रम पुढे नेतो आहे.
1: अच्छा, म्हणजे सूक्ष्म नियोजन, पाठपुरावा आणि त्याची अंमलबजावणी अशा 3 टप्प्यामध्ये आपला कार्यक्रम राबवला जातोय.
0: हा, कोणताही कार्यक्रम जर तुम्हाला सक्सेस पर्यंत न्यायचे असेल तर हे 3 टप्पे नेहमी महत्वाचे आहे आणि त्याच्यासोबत लोकसहभाग.
1: हो, खरंय. मॅडम, गणेशाची मूर्ती ही श्रद्धा आणि भावनेशी जोडलेली असते, त्यामुळे पर्यावरणाचा संदेश देताना लोकांच्या भावना जपत त्यांना पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणं हे खूप महत्वाचं ठरतं. जनजागृतीच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं नेमके कोणते प्रयत्न केले जात आहेत?
0: जनजागृतीसाठी आम्ही अगदी ग्रामपंचायत लेवलवर आमची शाळा असो, आमचे कर्मचारी असो किंवा ग्रामपंचायतमध्ये लोक असतील, सगळ्यांचा आम्ही सहभाग घेतो यामध्ये. त्यांच्या मार्फत शाडूची मूर्ती वापरायची, प्लास्टिकचा वापर कमी करायचे, लोककलामध्ये जे वाद्य आहे त्यांचा वापर करायचे, या सगळ्या गोष्टींवर आम्ही भर देतो. आणि शेवटी जसं आम्ही सांगितलं की काहीतरी पर्यावरणपूरक संदेश त्यामधून गेला पाहिजे, तर सध्या कोल्हापूरचे गावोगावी हे संदेश पोहोचला आहे की आपल्याला जलस्रोत दूषित न करता, कारण की त्या जलस्रोतामधून भरपूर गावांची पाणी पुरवठा योजना सध्या सुरू आहे.

0: तिथे प्रदूषित न करता जे न वापरलेले जुने विहीर आहे तसे ठिकाणी आता गणपती मूर्तींच्या विसर्जन होते आहे.
1: श्रोते हो, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडून जाणून घेतली. श्रद्धा आणि पर्यावरण रक्षण यांचा सुंदर समतोल राखत आनंदानं गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचाही सहभाग किती महत्वाचा आहे हे या संवादातून स्पष्ट झालंय. मॅडम, आपण खूप छान पद्धतीनं माहिती देत आहात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: सकाळचे 7:40 होत आहेत. आता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत बेडेकर मसालेवाले.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले. लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले.
2: श्रोते हो नमस्कार. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बेडेकर मसालेवाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आहेत आपल्यासोबत. अजित सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: तर आता या बेडेकर उत्पादनांविषयी जाणून घ्यायचं आणि अर्थातच आता गौरी गणपतीचा सीझन आहे तर या निमित्तानं काय खास उत्पादन आहेत याबद्दल सांगा ना.
3: हो, गणपतीसाठी विशेष उत्पादनं आहेत आमची. जरी बेडेकर लोणचीवाले आणि मसालेवाले म्हणून प्रसिद्ध असले तरी आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं बनवतो. म्हणजे त्याच्यात लोणची, मसाले, चटण्या, फराळाचे पदार्थ, इन्स्टंट मिक्सेस आणि ह्याच्या बाहेर फ्रोझन उत्पादनं अशी वस्तू बनवतो. आता गणपतीसाठी बोलायचं झालं तर आपण वेगवेगळ्या आपल्या ओळखीच्यांच्या घरी, नातेवाईकांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जात असतो. त्यावेळेला आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी म्हणून काहीतरी तिथे पेढे म्हणा, बर्फी म्हणा, अशी काहीतरी वस्तू न्यायची असते. तर आम्ही बेसनाचे लाडू एक छोट्या साईजचे, बाईट साईजचे आणि अत्यंत आकर्षक पॅकिंग मध्ये 21 बेसनाच्या लाडवांचा पॅक हा उपलब्ध करतो की हा तुम्हाला गणपतीच्या दर्शनाला घेऊन जाण्यासाठी उपयुक्त असतो. त्याचबरोबर आपल्याही घरामध्ये वेगवेगळी मंडळी येतात, त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना चहा कॉफी बरोबर वेगवेगळे फराळाचे पदार्थ म्हणजे चिवडे, चकल्या, कडबोळी आणि त्याच्याबरोबर तयार बेसनाचे लाडू हे सुद्धा बेडेकरांचे उपलब्ध आहेत. आणखीन ते आमचे नक्की तुम्ही विकत घ्या. आणखीन आपल्याकडे येणाऱ्या सर्व पाहुण्यांना ह्या वस्तूंनी त्यांचं स्वागत करा.
2: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या

0: दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह इतर 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी अशी उत्पादने यासह गौरी, गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, तुम्ही सांगताय गणपतीच्या उत्पादनांबद्दल अजून काय काय आहे यामध्ये?
1: अजून दोन महत्वाच्या वस्तू आहेत. एक म्हणजे कित्येक महिलांना आपण स्वतः केलेले बेसनाचे लाडू हे लोकांना खायला घालायला जास्त आवडत, परंतु बेसनाचे लाडू करणं हे फार जिकिरीचं काम आहे. यासाठी आम्ही बेसन लाडू मिक्स हे एक इन्स्टंट मिक्स तयार केलंय की ज्याच्यातनं तुम्ही घरात फक्त घरातलं साजूक तूप गरम करून त्याच्यावरती घालायचं, आणखीन वळून लाडू तयार करायचे. असं बेसन लाडू मिक्स हे एक उत्पादन आहे. आणखीन त्याच्या बरोबर उकडीचे मोदक, म्हणजे तयार उकडीचे मोदक फ्रोझन स्वरूपामध्ये आम्ही उपलब्ध केले आहेत मुंबई आणि पुण्याकडे. ते तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळतील आणि जवळपासच्या महत्वाच्या दुकानांमध्ये तुम्ही मागितले तर तिथे सुद्धा ते उपलब्ध होतील. हे फ्रोझन स्वरूपात असतात, तुम्ही घरी आणून फक्त ताज्या मोदकांप्रमाणे आपल्या वाफेवरती 10 मिनिटं शिजवायचे की मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तयार होतात. अशी दोन आणखीन उत्पादनं हे आम्ही गणपतीसाठी मार्केट करत आहोत. म्हणजे काय तर फराळाचे पदार्थ, बेसनाचे लाडू, याचबरोबर 21 मोदकांच्या लाडवांचा एक अत्यंत आकर्षक पॅक, बेसन लाडू घरात बनवण्यासाठी अत्यंत सोयीचं असं बेसन लाडू मिक्स, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रोझन स्वरूपातला नैवेद्य हा आमच्याकडे उपलब्ध आहे. असे एकूण बरेच पदार्थ, बेडेकर उत्पादनं ही गणपतीसाठी उपलब्ध आहेत.
0: नक्कीच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोतेहो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी, गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले, लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा. त्याआधी काही संदेश.
4: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
5: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
4: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
5: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
4: अटी लागू.
6: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
7: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
6: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
7: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
8: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही, कुठेही आणि केव्हाही.
4: अहो खरंच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
8: ऑर्डर साठी संपर्क 99-877-98-747
4: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
3: भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत सुनीता गुप्ते यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांचं हे गीत.

सुनीता गुप्ते यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलत. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत उत्तरा केळकर यांच्या स्वरातील अशोकजी परांजपे यांची ही रचना.

आकाशवाणी गायक वृंद यांच्या समूह स्वरातील हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गाण्याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीसह आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही. श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र आणि 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र, ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत. आणि त्यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. सुरुवातीला ठीक 8:00 समाचार प्रभात हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: Richa Pandey, nutrition specialist, UNICEF India, and Dr. Surendra Singh Bisht, head of pediatrics and neonatology department, Swami Dayanand Hospital, New Delhi. During the program, listeners can ask questions on the subject. To participate, simply dial the telephone numbers 011-231-0481 and 011-231-4444 from 9:30 p.m. onwards tonight. Alternatively, you can also send your queries via WhatsApp to the number 9289094044 or post your questions on X with the hashtag AskEIR. And now for a look at today's newspapers, it's over to Shagun Chopra.
1: Thank you, Anuja. All the dailies have widely covered Prime Minister Modi seeking wider Global South role for BRICS as he holds key 15 bilateral meetings and numerous pull-aside meetings on BRICS sidelines. The Statesman headline says, two big takeaways for India, joint declaration and successful Modi-Xi meeting. Modi flags weaponization of tech critical minerals, headlines Hindustan Times. Delhi declaration adopted by BRICS members backs sovereign Palestinian state, cites the Economic Times. As Modi pitches for startup fund and incubator network, Russia proposes new insurance mechanism and grain market, writes Financial Express. Quoting the Union Home Minister, the Indian Express states 21 NDA rule states to introduce UCC by 2029. And finally, Indian hockey extends Asian dominance with the men's and women's teams defending their twin junior titles and securing qualification for the Junior World Cup, notes the Tribune. And with that, it's back to you, Anuja.
0: Thank you, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi thanks BRICS leaders for making Delhi summit productive and outcome-oriented. Union Home Minister Amit Shah says BJP-led NDA governments in 21 states will introduce uniform civil code before 2029. Festival of Ganesh Chaturthi being celebrated across the country today with great devotion. Hindi Divas being celebrated today. Rajbhasha Awards for 2025-26 to be presented at Mumbai Conference. India condemns attack on merchant vessel off Oman coast. 13 Indian crew members rescued. Dheeraj Bomma Devra scripts history by becoming first Indian male recurve archer to win gold medal at World Cup final in Mexico. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा नवी दिल्लीत समारोप. ब्रिक्सची विविधता हीच या गटाची ओळख आणि सहकार्य हीच प्रेरणा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. हिंदी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी मुंबईत अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार. गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाला आजपासून प्रारंभ आणि T20 आशिया चषकावर महिला क्रिकेट संघाची मोहर. आता सविस्तर बातम्या. ब्रिक्स हा केवळ राष्ट्रांचा समूह नसून तो समस्यांवर तोडगा काढण्यासाठीचा मंच आहे. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी कालबद्ध कृती महत्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते. ब्रिक्सची विविधता हीच या गटाची ओळख आणि सहकार्य हीच प्रेरणा असायला हवी. तसंच या गटाची प्रगती मानवतेच्या हितासाठी योगदान देणारी असावी अशी आशा त्यांनी यावेळी बोलत व्यक्त केली. गेल्या दोन दिवसातील चर्चांमुळे आपली ही धारणा अधिक दृढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
4: भारत ने ब्रिक्स के मंच से मित्रता सहभागिता और सहयोग को आगे बढ़ाया है. हमारा प्रयास रहा है कि ब्रिक्स कोऑपरेशन केवल सरकारों तक सीमित न रहे. हमारे एंटरप्रेनर्स फार्मर्स रिसर्चर्स विमेन यूथ और सामान्य नागरिक भी इसके सक्रिय भागीदार बने. हमने ब्रिक्स कनेक्ट के माध्यम से स्किल्स एम्प्लॉयबिलिटी विमेन इन वर्कफोर्स सोशल सिक्योरिटी और कैपेसिटी बिल्डिंग को बढ़ावा दिया है.
3: शिखर परिषदेत स्वीकारलेला नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि भविष्यातील सहकार्यासाठी स्पष्ट दिशा देईल अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. ब्रिक्समधील सहकार्याचा लाभ

सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचायला हवा असंही ते म्हणाले. या परिषदेत जागतिक प्रशासन सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार, दहशतवाद, शांतता आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, आरोग्यसेवा आणि शाश्वत विकास यासह प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारमंथन झालं. ब्रिक्स नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि स्वरूपांचा तीव्र निषेध केला आणि दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता स्वीकारल्याचं नवी दिल्ली घोषणापत्रात नमूद करण्यात आलं आहे. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठका केल्या. गेल्या 3 दिवसात विविध देशांचे राष्ट्रप्रमुखांबरोबर 15 अधिकृत बैठका झाल्या. याव्यतिरिक्त पंतप्रधान आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रमुखांशी अनेक औपचारिक चर्चाही केल्या. काल त्यांनी कझाकस्तान, इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपीन्स, दक्षिण आफ्रिका, बुरुंडी, नायजेरिया आणि युगांडा या देशांच्या नेत्यांशीही द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीच्या सन्मानासाठी एनडीएमधील घटक पक्ष आणि विविध स्वयंसेवी संस्था 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सेवा संकल्प अभियान राबवतील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल मुंबईत सांगितलं. जनभागीदारीच्या माध्यमातून विकसित भारताच्या संकल्पनेला हातभार लावणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं ते म्हणाले. प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांची संपूर्ण परिसंस्था आणि उत्पादन साखळी पूर्णपणे भारताच्याच हातात राहील याची खात्री करावी असं आवाहन शहा यांनी भारतीय रत्न आणि आभूषण उद्योजकांना काल केलं. मुंबईत आयोजित 52व्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते. त्यांनी काल एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया इथं श्री गणेश ज्ञानआरती या हस्तलिखिताच्या विशेष प्रदर्शनाचं उद्घाटनही केलं. भाजपा शासित किंवा मित्रपक्षांची सत्ता असलेल्या 21 राज्यांमध्ये 2029 पूर्वी समान नागरी कायदा लागू होईल असं अमित शाह यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यापूर्वी अनेक राज्यांमध्ये यूसीसी लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने भारतीय न्याय संहितेद्वारे देशाची फौजदारी न्यायव्यवस्था बळकट केली असून अनेक राज्यांमध्ये 1 वर्षात गुन्हेगारांना शिक्षा होण्याचं प्रमाण 30% वाढलं आहे. 3 वर्षांच्या आत न्याय मिळवून देणं सुनिश्चित करण्यासाठी एक यंत्रणा उभारली जात असल्याचंही शहा यावेळी बोलताना म्हणाले. हिंदी दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. 1949 याच दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीतील हिंदी भाषेला देशाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारलं होतं. आज हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक असून 52 कोटींहून अधिक लोकांची ती मातृभाषा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी मुंबई इथं आयोजित हिंदी दिवस 2026 या कार्यक्रमात आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध क्षेत्रातील अभ्यासक, साहित्यिक, शिक्षणतज्ञ, खासदार, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहतील. अमित शहा 2025-26 या वर्षासाठीचे राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान करतील. राजभाषा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा या पुरस्कारांद्वारे सन्मान केला जातो. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गणेशोत्सवानिमित्त आज देशभर सार्वजनिक ठिकाणी तसंच घरोघरी उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान गणेश हे ज्ञान, समृद्धी आणि शुभ कार्यांच्या प्रारंभाचं प्रतीक आहेत. श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवोत अशी प्रार्थना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गणेश चतुर्थीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र जय्यत तयारी आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1893 या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. तेव्हापासून पुण्याचा गणेशोत्सव हा सामाजिक एकता आणि जनजागृतीचं प्रतीक बनला आहे. पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा हे 5 प्रमुख गणपती या उत्सवाचं मुख्य आकर्षण आहेत. गर्दीचं नियोजन, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षा यासाठी पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे. हरितालिका तीज च्या निमित्ताने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. माता गौरी आणि भगवान शंकराच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सौभाग्य, सुख, शांती

0: आणि समृद्धी येव आणि ही पृथ्वी सदैव हिरवीगार आरोग्य संपन्न आणि समृद्ध राहो अशी कामना त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात व्यक्त केली आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ काल एमटीएल गया या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने निषेध केला आहे. आतापर्यंत 13 भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे तर बेपत्ता असलेल्या एका भारतीय नागरिकाचा शोध अद्याप सुरू आहे अशी माहिती ओमानमधील भारतीय दूतावासाने निवेदनाद्वारे दिली आहे. व्यापारी जहाजं खलाशी नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं अस्वीकार्य असल्याचं भारतानं म्हटलं आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज वाहतुकीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी इराण आणि आखाती देशांमध्ये आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांनी काल ही माहिती दिली. काही आखाती देशांच्या विनंतीवरून हा निर्णय इराण आणि ओमान यांनी संयुक्तपणे घेतला असल्याचं इराणच्या वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 5,000 बसेस दाखल केल्या जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल दिली. एसटीची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं त्यांनी सांगितलं. महिलांच्या T20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 52 धावांनी पराभव करत 8व्यांदा आशिया चषक पटकावण्याचा विक्रम केला. दुबईत काल झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 183 धावा केल्या. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी 129 धावांची विक्रमी सलामी भागीदारी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 19 षटकं आणि 4 चेंडूत 111 धावांवर बाद झाला. श्रीचरणीनं 4 तर दीप्ती शर्मानं 3 गडी बाद केले. शेफाली वर्माला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी T20 विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. गुजरातमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसंच हरियाणा चंदीगड पंजाब पूर्व राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा नवी दिल्लीत समारोप. ब्रिक्सची विविधता हीच या गटाची ओळख आणि सहकार्य हीच प्रेरणा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. हिंदी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी मुंबईत अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन करणार. गणेशोत्सवाच्या पर्वाला आजपासून प्रारंभ आणि T20 आशिया चषकावर महिला क्रिकेट संघाची मोहोर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे आकाशवाणीच्या सिंधुदुर्गनगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झालेली आहेत. आता श्री गणेश चतुर्थीनिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
2: नमस्कार. गणेश चतुर्थीच्या आणि गणेशोत्सवाच्या या पावन प्रसंगी आकाशवाणीवरून सादर करत आहोत विशेष ध्वनिरूपक गणेशोत्सव काल आणि आज.
3: लेखन चंदूप्रकाश तेलप. निवेदन सुप्रभा जोशी आणि अपर्णा खोपटीकर. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. सादर करते योगीराज बच्चे.
4: गणपती बाप्पा.

आज गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर आपण गणपती बाप्पांचं स्वागत अतिशय उत्साहात आणि जल्लोषात करत आहोत, पण या

0: उत्सवाचा मूळ गाभा भक्ती आणि सामाजिकता आजही शिल्लक आहे की तिच्या जागी केवळ सक्ती गोंधळ आणि पैशाची गुर्मी आली आहे असा प्रश्न पडतो.
1: सन 1893 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. परकीय इंग्रजी सत्तेच्या अन्यायाविरुद्ध संपूर्ण समाजाला एकत्र आणणे, विचारांची देवाणघेवाण करणे आणि राष्ट्रप्रेम रुजवणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता.
0: आणि आजचा गणेशोत्सव म्हणजे वर्गणीच्या नावाखाली होणारी अधिकृत वसुली, डॉल्बी डीजेच्या नावाखाली कानाचे पडदे फाडणारा धुमाकूळ, डिजिटल रील्सचा बाजार आणि कॉर्पोरेट कंपन्यांची जाहिरातबाजी. आज आपण या संपूर्ण वास्तवाचा शालजोडीतील व्यंगात्मक सडेतोड आणि गंभीर आढावा घेणार आहोत.

0: काळ 1893 होता. परकीय इंग्रजी सत्तेचा वरवंटा संपूर्ण भारतावर फिरत होता. भारतीय लोकांना एकत्र येण्यावर बंदी होती. वर्तमानपत्रांवर कडक निर्बंध होते. लोकांच्या मनात असंतोष होता, पण तो व्यक्त करायला कोणतेही व्यासपीठ नव्हते.
1: अखंड हिंदुस्थान ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध उभा ठाकला तर.
2: अशा बिकट काळात लोकमान्य टिळकांनी एक महान युक्ती शोधली. घराघरात बंदिस्त असलेल्या बाप्पाला त्यांनी सार्वजनिक मंडपात आणले. धर्म आणि समाज एकत्र आणून इंग्रजांच्या नाकावर टिचून लोकांना संघटित करण्याचे ते एक मुख्य केंद्र बनले.
3: कोण कुठला हा इंग्लंड देश? आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर थुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल.
0: स्वातंत्र्य चळवळीत गणेशोत्सवाचे मंडप हे राजकीय गुप्त बैठकांचे, क्रांतिकारकांच्या मार्गदर्शनाचे आणि देशभक्तीपर पोवाड्यांमधून जनजागृती करण्याचे केंद्र बनले.
4: स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अहो देश बांधवांनो, परकीय सत्तेविरुद्ध लढायचे असेल तर एकत्र यावंच लागेल. हा सार्वजनिक गणेशोत्सव केवळ पूजा अर्चनेसाठी नाही तर तो अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आहे. या मंडपातून स्वदेशीचा प्रचार झालाच पाहिजे.

0: त्या काळात वर्गणी जबरदस्तीने मागितली जात नव्हती. लोक स्वतःहून धान्य, अन्न आणि पैसे आणून द्यायचे. तिथे VIP संस्कृती नव्हती. गरीब असो व श्रीमंत, सगळे एकत्र बसून स्वातंत्र्याचा विचार करायचे. पण आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या गल्लीबोळातील पोरांनी वर्गणी मागायची नवीन डिजिटल आणि आक्रमक पद्धती शोधली आहे. पावती पुस्तक हातात घेऊन फिरणारा हा आमचा निल्या, साक्षात वसुली अधिकारीच की. जरा ऐका तर हा प्रकार.
1: ओ काका, चला पावती पुस्तक उघडा. गणेश चतुर्थी जवळ आली. या वर्षी आपल्या मंडळाची वर्गणी 5,001 रुपये आहे.
2: अय निल्या, दरवर्षी तू काकाकडून 500 रुपये घेतोस, या वर्षी 5,000 काय मागतोस?
1: तू गबसाव्या काका. या वर्षी मंडळाला कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप मिळाली असली तरी गल्लीतील लोकवर्गणी 5,000 असणारच. शेजारच्या गल्लीत 25 फुटाचा गणपती आलाय. आपल्याला

0: त्यांच्यापेक्षा मोठा मंडप घालायचा आहे, पावती फाडा, नाहीतर उत्सव संपेपर्यंत तुमची गाडी मंडपाच्या बाहेर रस्त्यावरच उभी करीन.
1: अरे बाळ निलेश, वर्गणी इच्छेने द्यायची असते रे, एवढी जबरदस्ती का?
0: काका, देवाच्या कामात कसली इच्छा, पावती फाडलीच पाहिजे, नाहीतर मंडळाचे कार्यकर्ते वेगळ्या नजरेने बघतील.

0: वा, काय ही निस्सिम भक्ती! पावती पुस्तक नसून जणू सीबीआयची नोटीस किंवा वॉरंटच हातात घेऊन फिरतायत हे कार्यकर्ते. वर्गणी न दिल्यास बाप्पा रागवेल की नाही ठाऊक नाही, पण हा निल्या गाडी पार्क करून न देऊन आधीच स्वतःचा राग दाखवेल.
1: सण देवाचा आणि मांडव कार्यकर्त्यांचा. जमा झालेल्या वर्गणीतून देवाच्या मूर्तीपेक्षा कार्यकर्त्यांच्या नाश्त्याचा आणि संध्याकाळच्या बैठकांचाच खर्च जास्त होतो हे उघड सत्य आहे. वर्गणी जमा झाली की पुढे काय होतं? पुढे सुरू होतो संगीताच्या नावाखाली कानाचे पडदे फाडणारा डॉल्बीचा धुमाकूळ.

ओय डीजे वाले भाऊ, बीएस वाढव, असा बीएस पाहिजे की शेजारच्या काकूच्या खिडकीच्या काचा वाजल्या पाहिजेत. आज रात्रभर नाचायचंय. अय रोहन, मोबाईल पकड, इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ ट्रेंड झाला पाहिजे. हान की बडव.

0: अरे जग्या, शेजारच्या आजोबाची तब्येत बरी नाही. अरे समोरच्या बाळाला आवाजाचा त्रास पण होतोय, थोडा डॉल्बीचा आवाज कमी कर.
1: अरे जा रे, आजोबांना सांग कानात कापूस घालायला. गणेश चतुर्थीला वर्षातून एकदाच तर बाप्पा येतो, देवाच्या नावानं एवढं सहन करावंच लागन. आज फक्त नाचायचं, शिट्ट्या वाजवायच्या आणि रील्स बनवायच्या. धूमधडाका होऊन दे.
2: काय अप्रतिम शोध या जगाचा. आरत्या आणि भजनांनी वातावरण पवित्र होण्याऐवजी डीजेच्या बेसवर शेजारच्या खिडक्या वाजवणे म्हणजे यांच्या मते भक्ती.
3: डीजेच्या गाड्या उभ्या राहिल्या की माणसाच्या हृदयाचे ठोके आणि गाडीचा बेस मॅच होतो. आरत्यांचे शब्द पाठ असोत वा नसोत, पण अश्लील गाण्यांवर डिस्को डान्स करण्यात आमची युवा शक्ती धन्यता मानतेय.
2: बाप्पाच्या समोर डोळे मिटून प्रार्थना करण्याऐवजी मोबाईलचा कॅमेरा कसा धरायचा यातच आजचा भक्त व्यस्त आहे. बाप्पाच्या आशीर्वादापेक्षा इंस्टाग्रामवरील लाईक्स आणि कमेंट्स आज जास्त महत्वाच्या झाल्यात. देव सर्वांचा एकच, पण सामान्य माणसाला 5 तास रांगेत उन्हात ताटकळत ठेवतात आणि बड्या नेत्यांना थेट रेड कार्पेट अंथरतात.
3: आणि विसर्जनाच्या दिवशी काय होतं? रासायनिक रंगाच्या अवाढव्य मूर्ती प्लास्टिक नदी आणि समुद्रात फेकून दिलं जातं.
2: विसर्जनाच्या दिवशी बेभान होऊन नाचायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निसर्ग वाचवाचे स्टेटस ठेवायचे. या सोयीस्कर निष्ठेला काय म्हणावं.
3: दुसऱ्या दिवशी काठावर विखुरलेल्या मूर्तींचे अवशेष पाहिले की आपण बाप्पाचा सन्मान केला की अपमान, असा प्रश्न पडतो.
2: निसर्गाची हानी करून केलेली पूजा बाप्पाला तरी कशी पावेल. आपण वेळेत जागे झालो नाही तर ही विकृती आपल्या संस्कृतीला गिळून टाकेल.
3: आज गणेश चतुर्थी साजरी करताना आपण हे सगळं बदलणं अत्यंत गरजेचं आहे.
2: वर्गणीच्या नावाखाली सक्तीची वसुली करणं, डॉल्बी डीजेने लोकांचे कान बहिरे करणं आणि

0: आज जेव्हा आपण स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतरच्या गणेश उत्सवाचं बदलतं स्वरूप यावर बोलतोय, चर्चा करतोय, तेव्हा बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश गावच्या गणेश उत्सवाचा इथं आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.
1: बीड जिल्ह्यातील लिंबा गणेश गावात साधारणपणे 300 वर्षांपासून 13 गावांसाठी एक गणपती बसवला जातो. कुंभारी मातीपासून तयार होणारी मोरावर आरूढ अशी ही गणेश मूर्ती प्रतिष्ठापित करत गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने पर्यावरणाचा समतोल सुद्धा राखला जात आहे. विशेष म्हणजे गावात दुसरा सार्वजनिक गणपती बसवला जात नाही. 6000 लोकसंख्येच्या लिंबा गणेश येथील सरकारवाड्यात गणेश चतुर्थीला मोरावर आरूढ असलेल्या या गोजिऱ्या गणेशाची स्थापना केली जाते.
0: आजही ही परंपरा या गावात कायम आहे. स्थापनेपासून विसर्जनापर्यंत सर्वच व्यवस्था सरकारवाड्यातील कानिटकर कुटुंब सांभाळते. त्याचबरोबर वंश परंपरेने मूर्तिकलेचा वारसा दिवंगत मूर्तिकार माणिकराव कानिटकर यांच्या घरात आहे. सध्या त्यांचे चिरंजीव उमेश कानिटकर हे मूर्ती तयार करतात. गावाजवळील मुळुकवाडी येथील आहेरकर हे कुंभारही वंश परंपरागत पद्धतीने मूर्तीसाठी माती पुरवतात. विशेष म्हणजे गावातील परीट बांधव या गणपतीच्या मिरवणुकीत पालखीसमोर धोतराच्या पायघड्या घालतात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात चंद्र पुष्करणी तीर्थावर गणेशाला गौरी विसर्जनाच्या दिवशी निरोप दिला जातो. संपूर्ण गावातील विविध जाती धर्मातील लोक गुलालाची उधळण नितांत श्रद्धेने सहभागी होत असलेल्या आगळा वेगळा गणेश उत्सव गौरी विसर्जनाच्या दिवशी संपतो.
1: महाराष्ट्रातील मोरगाव, पाली, रांजणगाव या अष्टविनायकांप्रमाणे लिंबा गणेश येथे द्वाराची परंपरा असून या क्षेत्राचं महात्म्य अतिशय मोठं आहे.
0: पर्यावरणाचा समतोल, पारंपरिक भक्तिभाव, संस्कृतीची जोपासना जणू हाच संदेश हा लिंबा गणेश गावचा गणेश उत्सव आपल्याला देतो. मग आपण कुठं चुकतोय हा विचार आपण करायला नको आणि हीच वेळ आहे आता आपण इथे थांबून विचार करायलाच हवा.

चला या गणेशोत्सवाच्या आणि गणेश चतुर्थीच्या निमित्तानं काही संकल्प करूया. जबरदस्तीची वर्गणी बंद करून स्वखुशीने मिळणाऱ्या निधीचाच वापर करूया. डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज थांबवून पारंपरिक आणि सात्विक वादनाला प्राधान्य देऊया. गर्दी आणि पैशांच्या भपक्यापेक्षा सामाजिक मदतीला महत्व देऊया.

लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने हा उत्सव सुरू केला होता त्या सामाजिक आणि राष्ट्रप्रेमाच्या विचारांकडे पुन्हा वळूया। हीच बाप्पांची खरी पूजा ठरेल।

0: आताच आपण गणेश चतुर्थी निमित्त विशेष ध्वनिरूपक ऐकलं. गणेशोत्सव काल आणि आज. लेखन चंदू प्रकाश तेलप. पात्र परिचय निल्या विशाल वाघमारे. अवी संकेत खोले. जग्या कैलास ढेमरे. निवेदन सुप्रभा जोशी आणि अपर्णा खोपटीकर. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी. सादर करते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत लालबाग हे नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा तिसरा भाग.
1: दादाभाई पेस्तनजींच्या लालबाग या प्रासादिक बंगल्यामुळे या सगळ्या परिसराला लालबाग हे नाव मिळालं असा शोध अनेक पुस्तकातल्या माहितीवरून लागला. हे दादाभाई पेस्तनजी कोण असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. दादाभाई पेस्तनजी यांचं पूर्ण नाव दादाभाई पेस्तनजी वाडिया. जन्म 1802 साली आणि मृत्यू 1885 मध्ये. 83 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या दादाभाईंना मुंबईत जहाज बांधणीच्या उद्योगाचा पाया घालणाऱ्या वाडिया घराण्याचा वारसा लाभला होता. जहाज बांधण्यासाठी 1735 साली ब्रिटिशांनी सुरतेहून मुंबईत बोलावलेल्या लवजी नसरवांजी वाडिया यांचे ते पणतू, परंतु ते त्या घराण्यात जन्मलेले नव्हते, तर लवजी वाडिया यांचे नातू पेस्तनजी वाडिया यांनी त्यांना दत्तक घेतलं होतं. मुंबईतल्या अतिश्रीमंत आणि जमीनदार असलेल्या वाडिया घराण्यात दत्तक गेल्यामुळं त्या घराण्याच्या मोठेपणाचे सगळे लाभ दादाभाईंना आपसुकच मिळाले.

0: परंतु केवळ या नातेसंबंधामुळे दादाभाईंना झालेला फायदा दादाभाईंचं मोठेपण सांगण्यासाठी पुरेसं नाही. ते स्वतःही कर्तृत्वानं मोठे होते. वाडिया कुटुंबाच्या जहाज बांधणीच्या पिढीजात व्यवसायात त्यांना बिलकुल रस नव्हता. त्यांनी स्वतःची अशी वेगळी वाट निवडली होती. मुंबईत त्यांनी बँकरचा व्यवसाय सुरू केला. ज्या व्यापाऱ्यांना व्यापारासाठी अर्थपुरवठ्याची आवश्यकता असे अशांना ते व्याजानं अर्थपुरवठा करायचे. काळाची पावलं ओळखून दादाभाईंनी या व्यवसायात शिरकाव केला होता. पुढच्या काही वर्षात त्यांनी या क्षेत्रात स्वतःचा असा दबदबा निर्माण केला की या क्षेत्रात पाय रोवून उभ्या असणाऱ्या बड्या ब्रिटिश फर्म्सच्या बरोबरीनं त्यांचंही नाव गाजायला लागलं. अर्थपुरवठादार म्हणून काम करत असलेले त्या काळातले ते एकमेव बँकर होते.
1: १८४० साली स्थापन झालेल्या बँक ऑफ बॉम्बे या मुंबई प्रांतातल्या पहिल्या बँकेच्या उभारणीसाठी स्थापन केलेल्या समितीवर इतर सर्व सदस्य ब्रिटिश तर दादाभॉय हे एकमेव नेटिव्ह सदस्य होते. या बँकेचा व्याप वाढायला लागल्यावर 1921 साली कलकत्ता आणि मद्रास या दोन प्रांतातल्या तिच्यासारख्याच इतर दोन बँकांचं आणि बँक ऑफ बॉम्बेचं विलिनीकरण करून इम्पिरियल बँक या नव्या बँकेची निर्मिती झाली. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ही बँक याच नावानं कार्यरत होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1955 साली या बँकेचं नामांतरण स्टेट बँक ऑफ इंडिया असं करण्यात आलं. आजही स्टेट बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँकेच्या खालोखालची देशातील सर्वात महत्वाची बँक आहे. तिच्या स्थापनेत दादाभाईंचा सहभाग होता.
0: बँक ऑफ बॉम्बे प्रमाणे 1842 साली स्थापन करण्यात आलेल्या द ओरिएंटल बँक कॉर्पोरेशन या संस्थेच्या स्थापनेत आणि भांडवलातही दादाभाईंचा 3/4 वाटा होता. त्याचप्रमाणे त्या काळातल्या अनेक अग्रगण्य आर्थिक संस्था आणि व्यापारी संस्थांमध्ये त्यांची मोठी गुंतवणूक होती. बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सच्या स्थापनेतही दादाभॉय पेस्तनजी यांचा पुढाकार होता. 1834 साली ब्रिटिश सरकारतर्फे जस्टिस ऑफ पीस हे पद मिळवणारेही ते पहिले भारतीय. एवढंच नव्हे तर सामाजिक चळवळीत आणि समाज सुधारणेच्या कामातही ते अग्रभागी असत. त्यांचा सहभाग नाही अशी एकही संस्था किंवा चळवळ त्या काळात मुंबई शहरात नव्हती.
1: अशा या मातब्बर आसामीच्या मालकीच्या मुंबई शहरातही बऱ्याच जमिनी होत्या. ते ज्या वाडिया घराण्याशी संबंधित होते ते वाडिया कुटुंब ब्रिटिशांच्या अत्यंत जवळचं होतं. या कुटुंबाला ब्रिटिश सरकारनं परळ माझगाव मधल्या बऱ्याच मोठ्या जमिनी भाडेपट्ट्यावर दिल्या होत्या. वाडिया कुटुंबाचा मुंबईत आलेला पहिला मूळ पुरुष लवजी नुसरवांजी वाडिया यांचा लवजी कॅसल नावाचा प्रचंड मोठा बंगला अगदी पॅलेशियल बंगलो परळमध्येच होता. तो एवढा मोठा आणि आलिशान होता की त्याच्या शेजारीच असलेलं गव्हर्नमेंट हाऊसही बिचारं वाटावं. आता तो बंगला नाही, त्या जागेवर चित्रपती व्ही शांताराम यांचा राजकमल स्टुडिओ उभा आहे.
0: परळ माझगाव मधल्या एकूण जमिनींपैकी ज्या जमिनी वाडिया कुटुंबाच्या मालकीच्या होत्या त्यातल्याच काही वडिलोपार्जित वारशानं दादाभाईंच्या वाट्याला आल्या होत्या. काही त्यांनी स्वतःही खरेदी केल्या होत्या. त्यापैकीच एका प्लॉटवर साधारण 1825 ते 1830 सुमाराला त्यांनी लालबाग बंगला बांधलेला होता. प्रचंड मोठ्या आवारात वसलेला प्रशस्त 3 मजली भव्य असा तो बंगला होता. बंगला कसला प्रासादच होता, पाहता क्षणीच छाप पडावी असा. प्रति राजमहालच जणू. लालबाग इस्टेट हे त्याचं नाव. हे त्यांचं राहतं घर नव्हतं. राहण्यासाठी त्यांच्याकडे फोर्ट आणि माझगाव मध्ये आणखी 2 घरं होती. विश्रांतीसाठी, हवा पालटासाठी किंवा पार्ट्या देण्यासाठी बांधलेलं लालबाग हे त्यांचं कंट्री हाऊस होत.
1: ऐस पैस आवारात वसलेला तो प्रासाद त्या काळातला कदाचित एकमेव असावा. कालांतरानं त्याच्या शेजाऱ्यानं इतरही अनेक वास्तू तिथे उभ्या राहिल्या असल्या तरी तोवर तो विभाग त्या बंगल्याच्या नावानं ओळखला जाऊ लागला. त्यात ते होते एक मोठे बँकर, म्हणजेच त्यांची आवश्यकता अनेकांना वेळोवेळी पडत असणार.

0: त्यासाठी त्यांच्या या घरी जाणं येणंही होत असणार. त्यामुळं परळचा तो बंगला आणि तो भाग लवकरच प्रसिद्ध व्हायला लागला असला तर नवल नाही. गिरगावातल्या ऑपेरा हाऊस या सिनेमागृहाच्या वैभवशाली वास्तूमुळे तो भाग ऑपेरा हाऊस म्हणूनच ओळखला जातो हे आपल्या चांगल्याच परिचयाचं उदाहरण आहे. पूर्वी ते नाट्यगृह होतं.
1: 1860 नंतर इथे गिरण्या अवतरल्या. गिरण्यांभोवती चाळी आल्या. चाळीत गिरणी कामगार राहायला आले आणि गिरण गाव वसायला सुरुवात झाली. एकेकाळचं शांत सुशेगात परळ गजबजायला सुरुवात झाली. लालबाग बंगल्याच्या सभोवताली ही वस्ती वाढत गेली. बंगल्याच्या आवारातली काही जमीनही विकण्यात आली असावी. तिथे राहणाऱ्या लोकांनी आपला पत्ता सांगताना अमुक तमुक चाळ लालबाग बंगल्यापाशी परळ असं सांगायला सुरुवात केली असली तर नवल नाही. हळूहळू त्या पत्त्यातून परळ आणि बंगला शब्द गळून तो पत्ता लालबाग म्हणून स्थिर झाला असणार हे ओघानच येतं नाही का?
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो लालबाग नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा तिसरा भाग, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे 9:10 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीतबहार.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अष्टविनायक या चित्रपटातील अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश चंद्रशेखर गाडगिळ आणि शरद जांभेकर यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

अष्टविनायक या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. श्रोते हो, सकाळचे 9:31 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: रंजना जोगळेकर यांच्या स्वरातील भारा तांबे यांची रचना आताच आपण ऐकली.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड.

0: प्रचंड पेढा आणि बासुंदी गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
2: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
3: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
2: ऑर्डर साठी संपर्क 99877 98 747
3: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
4: भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मुकुंद काळे यांच्या स्वरातील सदानंद डबीर यांचं हे गीत.

भीमराव पांचाळे यांच्या स्वरातील इलाही जमादार यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
5: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेंशन योजना, मोदीजींचा संकल्प।
6: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
5: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
7: भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत आकाशवाणी गायक वृंद यांच्या समूह स्वरातील मोहन सामंत यांचं हे गीत।

0: आकाशवाणी गायक वृंद यांच्या समूह स्वरातील या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: गजानना गणराया अधिवंदू तुझ मोरया. गजानना
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. हे रंब तू गणनायका.
1: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज 14 सप्टेंबर ज्येष्ठ मराठी अभिनेते डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांची जयंती. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपण त्यांनीच अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं ऐकणार आहोत. सुरुवात करूया सुखाची सावली या चित्रपटातल्या. या गीतानं स्वर आशा भोसले यांचा, संगीतकार दत्ता डावजेकर, गीतकार ग.दि. माडगुळकर.

उपजत अभिनय कलेमुळे त्यांनी नाटक चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. अन्नपूर्णा या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं मराठा तितुका मेळवावा या चित्रपटातलं आनंद घन यांनी स्वरबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत।

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर सुखाची सावली या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत

गजानन जागीरदार यांनी दिग्दर्शित केलेल्या सुमती क्षेत्रमाडे यांच्या वृंदा या कादंबरीवर बेतलेला सुखाची सावली हा चित्रपट कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत रेखा डावजेकर यांच्या स्वरातलं गीत.

श्रोते हो, राजा परांजपे यांच्या दिग्दर्शनाखाली पाठलाग या मराठीतल्या पहिल्या रहस्यमय चित्रपटामध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या चित्रपटातल्या भूमिकेसाठी डॉ काशीनाथ घाणेकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. कार्यक्रमाची सांगता या गीतानं आपण करणार आहोत. शांता शेळके यांचं गीत, संगीतकार आनंद घनक.

गीतवार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण आनंद घन यांनी स्वरबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतवहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण प्रसारभारतीच्या व्ह्यूज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात किरण शिंदे यांचं शहनाई वादन, राग बैरागी आणि धुन आपण ऐकणार आहोत. मध्यलय 3 ताल आणि केहरवा तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ चिंतामणी वारणकर यांनी केली आहे. ऐकूया तर किरण शिंदे यांचं शहनाई वादन.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण किरण शिंदे यांच्या शहनाई वादनात राग बैरागी आणि धून आपण ऐकलीत. त्यांना तबल्याची साथ चिंतामणी वारणकर यांनी केली होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर.

0: आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून।
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका। जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत। सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।
0: आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचं पहिल्या सभेचं प्रसारण आपण ऐकत आहोत। यानंतर ठीक 11 हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

श्रोते हो, श्रावण महिन्यातील ऊन पावसाचा खेळ संपून सृष्टीदेवता हिरवा शालू नेसून सजलेली असते. याच सुमारास भाद्रपदाची सुरुवात होते. नव्या कामाचा श्रीगणेशा करण्याच्या तयारीत तो असतानाच मंगलमूर्ती गणरायाचं घरोघरी आगमन होतं.

आपण ऐकत आहोत कार्यक्रम सहज संवाद. गणपती आणि लोकसंगीताचं जवळचं नातं असल्यामुळे लोककला आणि लोकसंगीतामध्ये आपल्याला गणपती बाप्पा पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील जागरण, गोंधळ, भारूड, दशावतार, लळित, पोवाडा, तमाशा, लावणी, कलगीतुरा, खडी गंमत अशा वेगवेगळ्या लोककला प्रकारांमध्ये आणि लोकसंगीतामध्ये सुद्धा गणेश स्तुती आणि गणेशाचं वर्णन करण्यात आलेलं आहे.

बरबर खरखर संभवा चिवला गो शिवला नवरस सगला ये शिवला पुन्हा सागला उगला निगला मनोवेगला तो चला शुभ

श्रोत्याहो, वीरश्रीयुक्त पोवाडे आणि शृंगारिक लावण्या लिहिणाऱ्या शाहिरांनी सुद्धा कलांचा नायक असलेल्या गणपतीवर काही रचना केलेल्या आहेत. प्रत्येकाला गणपती हा अगदी आपल्या जवळचा वाटतो.

श्रोते हो, शाहीर, कवी, गीतकार आणि सगळ्या लोककला कलावंतांनी आपापल्या परीनं गणपतीची आराधना केलेली असून सहज साधे सोपे शब्द ठेका धरायला लावेल अशा चाली यांमुळे लोककला आणि लोकसंगीतामधली ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.

बरे तर श्रोते हो, याबरोबरच सहज संवाद या कार्यक्रमातून मी पुष्कर मुंडले आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात नवीन विषयासह, नवीन संकल्पनेसह. तोपर्यंत नमस्कार. आपण ऐकत होतात कार्यक्रम सहज संवाद. दुपारचे ठीक 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो, श्रोते हो, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पांचं घरोघरी आगमन होतं. अगदी वाजत गाजत छानपैकी गणपती बाप्पा विराजमान होतात आणि मग अर्थातच सगळीकडे मोदकाचा सुगंध दरवळतो. हा, एकीकडे आपण बाप्पाची आराधना करतो, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या या गणपती बाप्पासमोर आपण सहज नतमस्तक होतो, तेव्हा श्रोते हो, गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीता आपण आता ऐकूया. हे रंब तू गणनायका. लेखन आणि निवेदन वैखरी जोशी. गायन कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू आणि संगीता साठे. तबला साथ गुरशान सिंग. हार्मोनियम साथ अभिषेक साठे. ऐकूया तर हे रंब तू गणनायका.
1: ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश साधियेला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तीनही देवांचे गुणवैशिष्ट ज्याच्यात आहे असा गणपती, त्याचं आज घरोघरी आगमन झालंय. खरं तर ह्या गणेश आगमनाची तयारी ही बरेच दिवस आधीपासून सुरू होते. मखर, फुलं, पत्री, पूजन साहित्य, नैवेद्य, प्रसाद, आरत्या, भजनं ह्याची जोरदार तयारी सुरू होते. बऱ्याच ठिकाणी गणेशमूर्ती ही आदल्या दिवशीच आणली जाते आणि पहाटेच्या मंगलमय वातावरणात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. लांबचा प्रवास करून आपल्या घरी आलेल्या ह्या गणपतीच्या श्रमपरिहारासाठी त्याच्या प्रतिष्ठापनेपासून ते अगदी विसर्जनापर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीने त्याची सेवा करत असतो. गणपतीची आरती, भजनं ह्यात सर्वजण अगदी तल्लीन होऊन जातात. काही जण गणपतीची आराधना पहाटेच्या प्रसन्न वातावरणात भूपाळी म्हणून करतात. अशीच एक सुंदर भूपाळी आपण आता ऐकूया.

गणपतीचे प्राणप्रतिष्ठा झाली की त्याला मोदक आणि सुग्रास भोजनाचा नैवेद्य दाखवला जातो आणि पूजेची सांगता ही आरती करून केली जाते. निरनिराळ्या देवांचं स्तवन करताना सुंदर आरत्यांची रचना अनेक जणांनी केल्या आहेत. गणपतीच्या पारंपरिक आरत्या समर्थ रामदास स्वामींनी केल्या आहेत. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती सुरू झाली की मन आपोआप प्रसन्न होतं. असं म्हणतात की समर्थ रामदास स्वामींना ही आरती अष्टविनायकातील एक गणपती असलेल्या मयुरेश्वराच्या देवळात सुचली. मोरगाव येथील मयुरेश्वर त्याच्या गाभाऱ्यात जेव्हा रामदास स्वामी उभे होते तेव्हा त्या मोरेश्वराच्या दिव्य स्वरूपाचे त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यांना ही आरती तिथे सुचली जी आज सगळीकडे म्हटली जाते. समर्थ रामदास स्वामींचीच गणपतीसाठी अजून एक प्रचलित आरती आहे, ती म्हणजे नाना परिमळ द्रव्ये सुवासिक सुंदर केशर

कस्तुरी टिळक लाविला कपाळी, मुकुट कुंडले शोभती, कपाळी झळके, भावे ओवाळू आरती सिद्धी विनायका। आपल्याकडे महाराष्ट्रात ह्या आरत्या प्रसिद्ध आहेत, तर उत्तर भारतात सेंदूरलाल चढायो अच्छा गजमुख को ही आरती विशेष प्रसिद्ध आहे। अशीच एक सुंदर आरती कृष्णाताई आठवले ह्यांनी रचली आहे, गिरिजा सुत श्री गणेश भक्त वत्सला, असं म्हणत त्यांनी गणपतीची आळवणी केली आहे।

ईश्वर हा निर्गुण निराकार आहे असं म्हणतात, तर काहींना तो सगुण साकार रूपात दिसतो. ज्याच्या मनी जसा भाव तसा त्याला त्याचा देव दिसतो अशी सर्वांची भावना असते. गणपती ही देवता तर अशी आहे की भक्तांना जास्वंदीच्या फुलातही रक्तवर्ण गजानन दिसतो, कोणाला पिंपळ पानात प्रथमेश दिसतो. पूजाविधींमध्ये सुपारीला गणपती स्वरूप मानून शूर्पकर्णाची पूजा केली जाते, तर कोणाला नदीच्या नागमोडी वळणांमध्ये वक्रतुंड गणरायाचा आभास होतो. संत तुकाराम हे खरं तर विठ्ठल भक्त होते, पण त्यांना हाच गणपती विठ्ठलासम भासला आणि त्यांनी त्यांच्या एका रचनेत गणपतीचं सुंदर वर्णन केलंय. त्यांना गणपती पायात घागुऱ्या

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणपती वंदनेने केली जाते। ह्यामागे सर्वांची ही भावना असते की त्या कलेची देवता असलेल्या अशा गणरायाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमी असावेत। आपली कला सादर करताना कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून त्या विघ्नहर्त्याची विघ्नेशाची आळवणी केली जाते। आपली कला अधिकाधिक बहरावी यासाठी गुणाधीश कवीश अशा गजाननाचा वरदहस्त लाभावा हीच प्रत्येक कलाकाराची इच्छा असते। कलाकाराला यशस्वी होण्यासाठी मेहनतीची तयारीची जशी अत्यंत गरज असते ना, तसंच सिद्धिविनायक पाठीशी असणंही तितकंच महत्त्वाचं आहे। आणि ह्या सर्व वाटचालीत जर काही उणीवा राहिल्या, चुका झाल्या, तर हाच विनायक सर्व उणीवा चुका लंबोदर बनून पोटात घेतो ही आपली दृढ श्रद्धा असते। तर अशा ह्या मंगलमूर्तीचंच स्तवन आपण पुढील गीतात ऐकूया।

गणपतीचं आगमन हे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला होतं. भाद्रपद हा मराठी महिन्यातील सहावा महिना. वर्षा ऋतू त्याच्या उत्तरार्धाकडे आलेला असतो. शेतांमध्ये पेरणी झालेली असते आणि आता पिकांना बहर येण्याचा असा हा काळ. समस्त शेतकरी वर्ग पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून देवाकडे प्रार्थना करतो. कोरडा दुष्काळ, पूर किंवा रोगराई ह्यापासून पीक वाचलं पाहिजे हीच त्याची इच्छा असते. आणि अशावेळी वरदविनायक अशा ह्या श्री गणेशाचं पृथ्वीवर आगमन होतं. त्याच्या कृपेने निसर्गचक्र, ऋतुचक्र योग्य मार्गक्रमणा करतं आणि मग मनुष्य, प्राणी, पक्षी सर्व आनंदित होतात. पाऊस पाणी छान झाल्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदी होते आणि प्रत्येकजण मग आपल्या ह्या लाडक्या शुभंकराची निरनिराळ्या नावांनी स्तुती करतो. ओंकार, मयुरेश, बल्लाळेश्वर अशी या गणरायाची किती नावं आठवावी. स्मृती प्रभू ह्यांनी पण त्यांच्या या गीतात अशीच गणेशाच्या वेगवेगळ्या नावांची छान माळ

मुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः द्वादशेतानि नामानि यः पठे शृणुयादपि। हा श्लोक कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी म्हटला जातो। कार्यामध्ये कोणतंही संकट विघ्न येऊ नये म्हणून हा शुभ श्लोक म्हणण्याची प्रथा आहे। नारद पुराणात नारद रचित संकटनाशन स्तोत्रातील हा श्लोक आहे। ह्या श्लोकाच्या पठणामुळे येणारी विघ्न दूर होतात अशी मान्यता आहे। ह्यातीलच पुढील श्लोक आहे, विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सक्ते चैव विघ्नस्तस्य न जायते। विद्यार्थ्यांसाठी तो गजानन विद्यापती बनून अज्ञान लयास घालवतो, शरण येणाऱ्यांसाठी दयानिधी होतो, संकटात असणाऱ्यांच्या अडचणी विघ्नहर बनून दूर करतो आणि भक्तांसाठी सुखाचा सागर बनून येतो। अशा ह्या गणनायकाची हेरंबाची स्तुती आपण पुढील गीतात अनुभवणार आहोत। ही रचना आहे सदानंद डबीर।

अथर्व शीर्ष हे श्री गणेशासाठी म्हटलं जाणारं स्तुतिपर स्तोत्र आहे. गणक ऋषींनी हे स्तोत्र रचलं होतं. अथर्व म्हणजे स्थिरता आणि शीर्ष म्हणजे मस्तक किंवा बुद्धी. हे स्तोत्र म्हटल्यामुळे बुद्धीला स्थिरता येते असं म्हणतात. या अथर्व शीर्षातील पुढील काही ओळींमध्ये गणपतीचं वर्णन केलंय. त्वं वाग्मयस त्वं चिन्मयः त्वं आनंदमयस त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानंद द्वितीयोसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि. 14 विद्या आणि 64 कलांची देवता असली

केलेल्या श्री गणेशाची आराधना प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतात. विद्वान त्यांच्या विद्वत्तेने जगाला नवीन नवीन विद्यांची ओळख करून देतात, तर कलाकार आपल्या कलेने सर्वांची मनं रिझवतात, मनोरंजन करतात. आज हेरंब तू गणनायका ह्या कार्यक्रमाद्वारे आम्ही सुद्धा गणपतीची आमच्या परीने सेवा केली आणि ही सेवा गणरायाच्या चरणी अर्पण केली. तोही सुखकारक बनून भरभरून आशीर्वाद देईल हीच त्यामागे आमची भावना आहे. आता जी आपण रचना ऐकणार आहोत त्यामध्ये कवयित्री म्हणते त्याप्रमाणे तूच आदी तूच अंत अशा असलेल्या ह्या श्री गणेशाची कृपा सर्वांवर राहावी आणि संकटात असलेल्यांची विपदा त्याने हरण करावी हीच त्या गणपती चरणी आमची प्रार्थना.

बघता बघता गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला हा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत येऊन ठेपतो. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते. सकलजन अतिशय जड अंतःकरणाने ह्या गणरायाला निरोप देतात खरा, पण गणपती बाप्पा मोर या, पुढच्या वर्षी लवकर या असं बाप्पाकडून हक्काने आश्वासनही घेतात. ह्या अशा आपल्या लाडक्या मोरयाची आम्ही आमच्याकडून जमेल तशी संगीत सेवा केली. आम्ही गणपतीच्या चरणी ही सुमनांजली अत्यंत आदराने वाहत आहोत. आता जी रचना आहे त्यात कृष्णाताई आठवले म्हणतात, काय देऊ काय मागू तू जाणसी काय सांगू, अशाच आपल्या सर्वांच्या भावना आहेत. आपण त्या ईश्वराला काय देणार, तोच दाता आहे. त्यामुळे आपण भैरवीच्या सुरात ही सुमनांजली गणरायाला वाहून आपल्या ह्या कार्यक्रमाची सांगता करूया.

श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात गणपती विशेष कार्यक्रम हे रंबतू गणनायका. याचं लेखन आणि निवेदन केलं होतं वैखरी जोशी यांनी, आणि यात सहभागी झाले होते जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू आणि संगीता साठे. तबला साथ गुरशांत सिंग, हार्मोनियम साथ अभिषेक साठे, निर्मिती सहाय्य मधुलिका नेरूरकर आणि सुहिता मराठे. सादर करते दीपक केसावले.

0: श्रोतेहो जाण्याआधी ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक. तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. मैत्रिणींनो श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. सादरकर्ते दीपक केसावलेकर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026
0: यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला पडछाया चित्रपटातलं कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

राजा परांजपे दिग्दर्शित पडछा या चित्रपटातलं कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं दत्ता डावजेकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर राजा ठाकूर दिग्दर्शित एकटी या चित्रपटातलं सुलोचना कानन कौशल यांनी अभिनय केलेलं हे गीत.

एकटी चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. तर राजा ठाकूर दिग्दर्शित सुलोचना आणि कानन कौशल या नायिका डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्याबरोबर होत्या. कार्यक्रमात यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं लक्ष्मी आली घरा या चित्रपटातलं माधव शिंदे दिग्दर्शित सुलोचना आणि उमा अभिनीत हे गीत.

कार्यक्रमात यानंतर राजदत्त दिग्दर्शित देवमाणूस चित्रपटातलं अनुपमा सरला येवलेकर अभिनीत आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत

दाजी बासारखा दीर दुनियेमध्ये नाही, गोऱ्या भाऊजीची त्यांना लई अपूर्वाई, त्यांची बाईल होईल

आशा भोसले यांच्या स्वरातली देवमाणूस चित्रपटातली गदी माडगुळकर लिखित सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेली लावणी आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरातलं एकटी चित्रपटातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत.

सुधीर फडके यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण काशीनाथ घाणेकर यांनी ज्या नायिकांबरोबर चित्रपटात कामं केली त्या चित्रपटातली गीतं आपण ऐकलीत. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ. देशात सर्वत्र सणाचा उत्साह. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं केला FIR दाखल. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी क्लब मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा पोलिसांना शरण. आणि अमेरिकन खुल्या

0: टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा आज प्रारंभ झाला. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख शांती उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवोत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सव नवी ऊर्जा आणि चैतन्य घेऊन येतो. श्री गणेशाच्या आशीर्वादाने देशाची प्रगतीच्या मार्गावर अखंड वाटचाल होत राहो अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रात सुरू झालेला हा उत्सव आता राज्य उत्सव म्हणून साजरा केला जातो. ऐकूया त्याचा थोडक्यात वृत्तांत.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी पार्थिव गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून सपत्नीक पूजा केली. मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे. आजच हरतालिका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरितालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली. पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता हळूहळू दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं. प्रसाद आणि मिठाई खरेदी करताना ग्राहक विशेष सावधगिरी बाळगत आहेत. गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. राज्य शासनातर्फे तसंच इतर संस्थांतर्फे गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाची जन्मभूमी असलेल्या पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं. गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे.
0: गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत. देशात इतरत्रही गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्वत्र लहान मोठ्या प्रमाणात साजरा होणारा हा उत्सव आता परदेशातही साजरा होतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह इतर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. नवी दिल्लीत 18वी ब्रिक्स शिखर परिषद यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी सहाय्य केल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केंद्र सरकारच्या सर्व विभागांचे आणि संस्थांचे आभार मानले आहेत. या शिखर परिषदेचं आयोजन म्हणजे एक गुंतागुंतीची प्रक्रिया होती, मात्र सर्वांच्या सहकार्यानं ती यशस्वी झाली असं मंत्रालयानं म्हटलं आहे. विविध ब्रिक्स बैठका आयोजित केल्याबद्दल सर्व राज्य सरकारांचे आभारही त्यांनी मानले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशस्वीतेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ऐतिहासिक नवी दिल्ली जाहीरनामा म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जागतिक प्रभाव वाढत असल्याचं द्योतक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स देशांमधलं सहकार्य सर्वसमावेशक आणि मानवकेंद्रित करण्यावर या परिषदेत भर देण्यात आला. नेतृत्व म्हणजे फक्त मोठा आवाज नाही तर सर्व सहमतीची शक्ती असते हे या परिषदेच्या निमित्तानं भारतानं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे असं राजनाथ सिंग यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. अन्नपदार्थ, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली. जुलै महिन्यात ही वाढ 9.78% नोंदवली गेली होती. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% वाढ दाखवणारा अन्नपदार्थ निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% वाढला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होर्मुझ समुद्रधुनीची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकानं वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBI नं FIR दाखल केला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020

0: रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला दिले होते. त्यानुसार हा एफआयआर काल दाखल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी त्या नाईट क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यानंतर या दोघांनी आज म्हापसा सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्या नाईट क्लबमध्ये गेल्या वर्षी 6 डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी अधिक चांगलं आरोग्य सहकार्य, नवोन्मेष, काटकपणा आणि शाश्वत वित्त पुरवठा यांची गरज अधोरेखित केली आहे. ब्रिक्स नेत्यांच्या शिखर परिषदेच्या या 4 संकल्पना जागतिक आरोग्याशी थेट निगडीत आहेत असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांनी ब्रिक्स नेत्यांना सज्जता, उत्तरदायित्व आणि दीर्घकालीन वचनबद्धता अधिक बळकट करण्याचं आवाहन केलं. अलेक्झांडर झ्वेरेव्हनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात त्यानं बेन शेल्टनचा 6-3, 7-6, 5-7, 6-2 असा पराभव केला. या हंगामातलं झ्वेरेव्हचं हे दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. जून महिन्यात त्यानं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडल्यानंतर दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच 8 वर्षांनी जागतिक क्रमवारीत पहिल्या 10 मधून बाहेर पडून 12व्या स्थानावर घसरला आहे. सर्वाधिक 428 आठवडे पहिल्या स्थानावर राहण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ताज्या आकडेवारीनुसार यॅनिक सिनर पहिल्या, अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारा अलेक्झांडर झ्वेरेव्ह दुसऱ्या तर कार्लोस अल्कारास तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारणारा बेन शेल्टन चौथ्या तर फिलिक्स ऑजर अलियासिम 5व्या स्थानावर आहे. दुहेरीत भारताचा युकी भांबरी 44व्या तर एन श्रीराम बालाजी 49व्या स्थानावर आहे. महिलांच्या आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय संघानं श्रीलंकेवर 72 धावांनी मात केली आणि अजिंक्यपद पटकावलं. या स्पर्धेतलं भारताचं हे विक्रमी 8वं अजिंक्यपद आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या संघानं सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांच्या 129 धावांच्या भागीदारीच्या जोरावर 5 खेळाडूंच्या मोबदल्यात 183 धावांचा डोंगर रचला. भारतीय गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी करत श्रीलंकेचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 4 चेंडूंमध्येच 111 धावांवर तंबूत धाडला. शफाली वर्माला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. भारताचा अग्रमानांकित तिरंदाज धीरज बोम्मदेवरा यानं विश्वचषक स्पर्धेच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष तिरंदाज ठरला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या टी20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतला दुसरा सामना उद्या तर तिसरा सामना येत्या गुरुवारी होणार आहे. देशातल्या 9 राज्यांमधल्या 147 कोळसा खंडांचा लिलाव 2020 पासून करण्यात आल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. यातून 47,500 कोटी रुपयांचा वार्षिक महसूल आणि सुमारे 4,90,000 रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ, देशात सर्वत्र सणाचा उत्साह. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं केला एफआयआर दाखल. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा पोलिसांना शरण आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव्ह अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. 1:40 आणि 25 सेकंद झाली आहेत.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. कांद्याला 5,330 इतका उच्चांकी दर. नाशिक जिल्ह्यातल्या येवला औद्योगिक

0: क्षेत्रात 760 कोटींच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून 3,200 रोजगारांच्या निर्मिती प्रकल्पाला मंजुरी. स्वच्छ वायू सर्वेक्षणात नाशिक महानगरपालिकेला 30 लाख रुपयांचं पारितोषिक. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम या 3 दिवसीय आध्यात्मिक सांस्कृतिक सोहळ्याचं आयोजन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचं दिंडोरीतल्या शिवनई इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
1: आर्थिक अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला आहे. कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या पोर्टलवर नाशिक जिल्ह्यातील 23,798 शेतकरी कर्ज खात्यांची माहिती पाठवण्यात आली होती. प्राथमिक तपासणीत 18,453 खाती पात्र ठरली तर त्यापैकी पहिल्या टप्प्यात 12,311 खातेदारांच्या कर्ज खात्यात 86,72,00,000 रुपये जमा करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. प्राथमिक कृषी पतसंस्थांमार्फत शेतकऱ्यांना पुन्हा नवीन पीक कर्ज देण्याचा मार्ग यामुळे खुला झाला आहे. चांगल्या दराच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा अद्याप पुरेशा प्रमाणात बाजारात आला नसल्यानं नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गेल्या काही दिवसात कांद्याची आवक कमी होऊन कांद्याला 5,330 रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाला आहे. गेल्या काही दिवसात ठोक बाजारात कांद्याच्या दरात सरासरी 450 ते 500 रुपयांची वाढ झाल्यानं किरकोळ बाजारातही कांद्याचे दर वाढले आहेत. कांद्याचे दर वाढत असल्यानं केंद्र सरकारनं बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथून 453 मेट्रिक टन कांदा दिल्लीला तर 740 मेट्रिक टन कांदा चेन्नईला पाठवला आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला औद्योगिक क्षेत्रात 760 कोटी रुपयांच्या मेगा प्रोजेक्टला नुकतीच मान्यता देण्यात आली. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि सुखजित स्टार्च अँड केमिकल्स या उद्योगाशी मेगा प्रोजेक्ट म्हणून सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पातून 3,200 व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये 200 थेट तर 3,000 अप्रत्यक्ष रोजगारांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा येवला आणि परिसरातील सुमारे 40,000 ते 50,000 मका उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. शहरातील वायू प्रदूषणाला आळा घालून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महाराष्ट्रातील नाशिक महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या प्रभावी उपाययोजनांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. स्वच्छ वायू सर्वेक्षण 26 अंतर्गत नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 वॉर्ड स्तरीय सर्वेक्षणात 3रा क्रमांक मिळाला. यामुळे महापालिकेला 30 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं आहे. नवी दिल्ली इथं इंदिरा गांधी पर्यावरण भवनातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम हा 3 दिवसीय आध्यात्मिक सांस्कृतिक सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 3 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात राहुल देशपांडे मैथिली ठाकूर यांनी सांगितिक सेवा दिली. याशिवाय अमृतसर येथील श्री दरबार साहिबचे हुजुरी रागी भाई मनिंदर सिंहजी यांची गुरुवाणी देखील झाली. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या प्रवचनानं कार्यक्रमाची सांगता झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचं दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विद्यापीठानं नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. कार्यक्रमाला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी आदी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या सृजन संघटन मोहिमेअंतर्गत राज्यातील 72 नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे शिबिर नाशिक शहराजवळील गंगापूर धरणाजवळ पार पडलं. 10 दिवसांच्या शिबिरात सहभागी जिल्हाध्यक्षांनी प्रत्यक्ष कार्यानुभव म्हणून गोवर्धन येथे राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत काम केलं. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील त्यात सहभागी झाले होते. या निवासी शिबिराचा समारोप पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पार पडला. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
0: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण

पुष्पा पागधरे यांच्या स्वरातलं प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनः प्रसारित करत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.

0: श्रोते हो, केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्व लोककलांचा प्रारंभ हा गणेशाच्या स्तुतीने होतो. महाराष्ट्रात देवीचा गोंधळ आणि खंडोबाचं जागरण यांचा प्रारंभ गणेश वंदनेनं होतो. गोंधळ म्हणजे गणांचे दल जो कला प्रकार सादर करतात. तो गोंधळ 13व्या शतकात गोंधळाचे ग्रांथिक पुरावे दिसतात. गोंधळाला गोंडली नृत्य असं म्हटलं जायचं आणि तो भूतमातेच्या महोत्सवात सादर व्हायचा. भूतमातेच्या महोत्सवाचे उल्लेख 7व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत आढळतात. संगीत रत्नाकर, संगीत समय सार, नृत्य रत्नावली, ओमा पतंग आदी ग्रंथात गोंधळाचे उल्लेख दिसतात. लग्नमुंजीच्या शुभप्रसंगी कुळधर्म कुळाचार म्हणून सादर होणाऱ्या गोंधळात गणेशाचा धावा सुरुवातीला होतो. मंडळी, आपण नेहमी एक वाक्प्रचार वापरतो, काय गोंधळ लावलाय, पण खरोखरच गोंधळ लावला जातो तो देवीचे उपासक रेणूराई गोंधळी आणि कदमराई गोंधळी यांच्याकडून. रेणूराई गोंधळी माहूरच्या रेणुकेचे उपासक असतात, तर कदमराई गोंधळी तुळजापूरच्या भवानीचे उपासक असतात. संबळ, तुंतुणे आणि मंजिरी या वाद्यांच्या साथीने गोंधळामध्ये गणेश वंदना होते. ती अशी: आई राजा उदे उदे, सदानंदाचा उदे उदे, बोल भवानी माता की जय, मूषक वाहन सुख सजणारे गणपती, गजवदना गजानना, गौरीच्या नंदना गणपती गजवदना, देवा गजवदना रामा गजवदना, स्वामी गजवदना गौरीच्या नंदना रे गणपती गजवदना, पायी घुंगरू वाजती रे गणपती गजवदना, लाल शेंदूर ल्याला रे गणपती गजवदना, पुष्प वाहिले जाला रे गणपती गजवदना. गोंधळी म्हणतो, भोळ्या भक्ताने पाच नामांचा, पाच तत्वांचा गोंधळ मांडलाय. गोंधळात आणि संसारात विघ्न येऊ नये म्हणून गणपती बाप्पाची आधी पूजा केली जाते, त्याला वंदन केलं जातं. वाजला संबळ घालू देवीचा गोंधळ, घरात गोंधळ दारात गोंधळ, मामाचा गोंधळ मामीचा गोंधळ, सासूचा गोंधळ सुनेचा गोंधळ, म्हाताऱ्याचा गोंधळ म्हातारीचा गोंधळ, अहो हे सगळे गोंधळ दूर व्हावेत म्हणून मंगलमूर्ती मोर या गणराया त्याचा धावा आधी गोंधळी करतात. अशा प्रकारे साडेतीन शक्तीपीठ यांचा गोंधळ घातला जातो. तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका आणि अर्धे पीठ वणीची सप्तशृंगी या देवतांचे आवाहन गोंधळी करतात. महिषासुराचा वध करणाऱ्या देवीच्या आधी शंकराचा पुत्र गणेशाचा धावा केला जातो, कारण गणेश गौरी नंदन पार्वती पुत्र. देवीच्या गोंधळाप्रमाणे खंडोबाच्या जागरणातही प्रारंभी गणेशाचा धावा केला जातो. आधी नमावे गणाला मग त्या मल्हारी देवाला, असं खंडोबाचं जागरण सादर करणारे वाघे म्हणतात. दिमडी, तुंतुणं, मंजिरी या वाद्यांच्या साथीनं वाघे आणि मुरळ्या जागरण सादर करतात. त्यावेळी आधी शंकराची प्रार्थना होते आणि नंतर गणेशाचा धावा होतो, तो असा: कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हरी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, या गणा या रणया विघ्नहरया ताराया, तुझ्याच स्मरणी जग हे तरले, अखंड व्यापुनी त्रिखंड उरले, दुखंड मनाला कधी न पुरले, पाखंड जनाला माराया, काम क्रोधाचा निवारा पडेल कार्याचा हा भार, विकल्प बुद्धीचा हा भार ज्ञान अमृत पाजाया. पारंपरिक वाघे शंकरराव धामणीकर जाधव यांचा हा गण खंडोबाच्या जागरणातून अनेक वेळा सादर होतो. पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, दगडू साली अशा अनेक शाहिरांचे गण गोंधळ आणि जागरणात प्रारंभी सादर होतात. त्यामुळे गणेश सर्व लोककलांचं आराध्य दैवत असतं हे मात्र खरं.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: रसिके हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 2 वाजले आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय टोमॅटो लागवड या विषयीची माहिती. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी, विषय टोमॅटो लागवड या विषयीची माहिती.
1: श्रोतेहो नमस्कार. महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते. टोमॅटोचं पीक जमिनीबाबत फारसं चोखंदळ नाही. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. मध्यम काळी किंवा पोयट्याच्या जमिनीत हे पीक चांगलं येतं. जर जमीन हलकी असेल तर पीक लवकर निघतं. भारी जमिनीत फळाचा तोडा उशिरा सुरू होतो, परंतु उत्पादन भरपूर निघतं. टोमॅटो लागवड ज्या जमिनीत करायची त्या जमिनीत अगोदरच्या हंगामात वांगी, मिरची ही सोलॅनिशी कुळातील पिकं घेतलेली नसावीत. जमिनीचा सामू 6 ते 7 असावा. टोमॅटोच्या झाडांची मुळं खोलवर जातात, त्यामुळे जमिनीची खोलवर नांगरट करून घ्यावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी चांगलं कुजलेलं शेणखत 20 ते 25 टन प्रति हेक्टरी जमिनीत मिसळून घ्यावं. नंतर 90 सेंटीमीटर अंतरावर सरी पाडून घ्याव्यात. जमिनीचा उतार लक्षात घेऊन पाणी व्यवस्थित बसण्यासाठी योग्य आकारमानाचे सरी वाफे तयार करून घ्यावेत. लागवडीकरिता जोमदार आणि निरोगी रोपं तयार करणं हाच यशस्वी लागवडीचा आणि भरघोस उत्पादन मिळवण्याचा पाया आहे. रोपवाटिकेसाठी जागा चांगली नांगरून कुळवून घ्यावी. हरळी अथवा लव्हाळा ही तण असलेली जागा रोपवाटिकेसाठी निवडू नये. रोपवाटिकेसाठी 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 ते 20 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करून घ्यावेत. प्रत्येक वाफ्यावर 1 घमेलं चांगलं कुजलेलं शेणखत, 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 50 ग्रॅम लिंडेन पावडर, 50 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड पावडर मिसळून घ्यावी. यानंतर गादी वाफ्यावर 10 सेंटीमीटर अंतरावर रुंदीला समांतर 1 सेंटीमीटर खोलीच्या रेषा पाडून घ्याव्यात. टोमॅटो बियाण्याची पातळ पेरणी करून बियाणं हलकसं मातीने झाकून घ्यावं. बियाणं उगवून येईपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी झारीने आवश्यकतेनुसार पाणी द्यावं. रोप उगवून आल्यानंतर पाट पाणी द्यावं. रोपवाटिकेत रोपांचं कीड आणि रोगांपासून संरक्षण होण्यासाठी डायमेथोएट 10 मिली अधिक कार्बेंडॅझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 1 किंवा 2 फवारण्या कराव्यात. रोपवाटिकेत टोमॅटोची रोपं 21 ते 25 दिवसात लागवडीसाठी तयार होतात. टोमॅटोचं झाड कमकुवत असतं. त्याला झाडावरील अधिक फळांचा भार पेलवत नाही, त्यामुळे त्याला वेळेवर आधार देणं महत्वाचं असतं. टोमॅटो फळांची गुणवत्ता वाढवणं, चांगल्या प्रतीची फळं मिळवणं, तसंच रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी टोमॅटोला आधार देण्यात येतो. आधार देण्यासाठी बांबूच्या कारव्या, 12 गेज जाडीची GI तार, सुतळी इत्यादी साहित्याची आवश्यकता असते.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण टोमॅटो लागवड या विषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. कृषीवाणी कार्यक्रम पुनःप्रसारित केला.
2: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास. लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा.
0: दुपारचे 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह या आजाराची लक्षणं आणि निदान पद्धती याविषयी

0: मेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेओ नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. मागच्या भागात आपण मधुमेह व त्याचे काय काय प्रकार आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली होती. या भागात आपण मधुमेहाचे लक्षणे व त्याचं निदान कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेऊया. जसं आपण बघितलं की मधुमेहामध्ये काय होते, रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि इन्सुलिन नसल्यामुळे किंवा इन्सुलिनचं कार्यक्षमता कमी असल्यामुळे रक्तातील साखर रक्तातच साठून राहते, ती पेशींना पुरवल्या जात नाही कारण पेशी इन्सुलिन नसल्यामुळे त्या घेऊ शकत नाहीत, कारण इन्सुलिन म्हणजे चावी आहे. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते ज्याला हायपर ग्लायसेमिया म्हणतात, त्याच्यामुळे काय काय लक्षणे जाणवतात, खूप तहान लागते, वारंवार लघवीला जावं लागतं, खूप भूक लागते, झपाट्याने अचानकपणे वजन कमी होते, खूप अशक्तपणा जाणवते, स्किनचं किंवा युरिनचं किंवा अदर इन्फेक्शन्स, वारंवार जंतुसंसर्ग होतात, हातापायाला मुंग्या येतात, डोळ्याची दृष्टी कमी जास्त होऊ शकते, चिडचिडपणा वाढतो, हे सगळे लक्षणे शुगर जास्त असल्यामुळे होतात. पण प्रत्येकालाच हे लक्षणं जाणवतील असे नाही, काही वेळा डायबिटीज हा सुप्त अवस्थेत असतो. दुसरं, ज्या काही हे जे लक्षणं मी सांगितलेत हे प्रत्येक पेशंटला जाणवतील असे नाही. लक्षणे जे मी सांगितले हे शुगर जास्त असल्यामुळे जाणवतात. आणि आपण निदान कसं करतो, निदान करायच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपण रक्तातील साखरेची प्रमाण तपासत असतो, ज्याला आपण उपाशीपोटी किंवा फास्टिंग ब्लड शुगर म्हणतो, ती नॉर्मल रेंज असते 100. जेव्हा फास्टिंग शुगर ही 126 वर असते आणि पोस्ट मील म्हणजे जेवायच्या 2 तासानंतर जेव्हा आपण शुगर तपासतो ती 200 वर असते, किंवा कधी जेव्हा आपण रॅन्डम ब्लड शुगर कधी दिवसातून एक वेळेस जेव्हा तपासतो आणि ती जर 200 वर असेल तर डायबिटीज असायची शक्यता वाढते. अशा वेळेस आपल्याला अजून तपासण्या करून घ्याव्या लागतात. एक 3 महिन्याची तपासणी असते ज्याला HbA1c किंवा ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन म्हणतात, ती जर 6.5 वर असेल तर मग डायबिटीज आहे असं म्हणण्यात येते. एक रिडिंग जास्त असेल तर डायबिटीज झाला असं म्हणत नाही, आपल्याला पुन्हा एकदा तपासून घ्यावं लागतं. एक टर्म असतो ज्याला म्हणतात प्री डायबिटीज. प्री डायबिटीज म्हणजे जर फास्टिंग शुगर 100 ते 126 असेल आणि HbA1c ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन 5.6 ते 6.4 असेल तर तो प्रकार असतो प्री डायबिटीज. लक्षणे जे मी सांगितले ते वारंवार बाथरूमला जाणे, खूप तहान लागणे, वजन कमी होणे, खूप भूक लागणे, आणि त्याबरोबरच आपण कशाप्रकारे त्याला निदान करायचं हे सांगितलं आहे. ज्यांना अनुवंशिकता आहे किंवा ज्यांच्या फॅमिलीमध्ये डायबिटीज आहे अशा लोकांनी वर्षातून एकदा डायबिटीजची तपासणी करून घेणे जरुरी आहे. लक्षणे जरी जाणवले नाहीत तरी डायबिटीज व्हायची धोका किंवा डायबिटीज व्हायची शक्यता जास्त असे अशांनी वर्षातून एकदा लक्षणे नसतील तरीही डायबिटीजची तपासणी करून घेणं जरुरी आहे. धन्यवाद.
0: श्रोतेह, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत मधुमेह या आजाराची लक्षणं आणि निदान पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

नमस्कार यशोते हो परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीने आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागात आपण वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग

0: दुसरा ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. भारत देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे असे आपण प्रतिज्ञा घेताना म्हणतो, परंतु याचबरोबर आपल्या देशातील असलेली जैवविविधतेची परंपरा देखील आपल्यासाठी नक्कीच गौरवाची बाब आहे. अशा जैवविविधतेचे संरक्षण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी देखील आहे. आपल्या देशातील भूभागावर जगातील सर्वात जास्त संख्येने वनस्पती, प्राणी, कीटक आणि सूक्ष्मजीवांच्या अनेक प्रजाती एकत्रितपणे आढळतात. यालाच भारताची जैवविविधता असे म्हणतात. परंतु अलीकडे मानवाच्या हव्यासामुळे आणि चुकांमुळे, विशेषतः जंगले आणि वृक्षांच्या कत्तलीमुळे जैवविविधता धोक्यात आणली आहे. तिची पुनर्स्थापना करणे यासाठी आता आपण कृतिशील झालं पाहिजे. संपूर्ण जैवविविधतेसाठी आवश्यक असणारी झाडे आपण जपलीच पाहिजे. जंगल म्हणजे फक्त झाडांचा समूह नाही, ते असते वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव, माती, पाणी आणि हवा यांचे परस्पर संबंधांचे जिवंत जाळे. या जाळ्याच्या मध्यभागी असतात वनस्पती. फुलांवर येणाऱ्या मधमाशा आणि फुलपाखरे परागीभवनास मदत करतात. फळे खाणारे पक्षी आणि प्राणी बियांचा प्रसार करतात. पानांवर, खोडांवर किंवा मुळांजवळ राहणारे अनेक सूक्ष्मजीव परिसंस्थेतील पोषक द्रव्यांच्या चक्रात योगदान देतात. म्हणजेच एक वनस्पती अनेक जीवांच्या जीवनाशी जोडलेली असते. पण जेव्हा जंगल नष्ट होते तेव्हा फक्त झाडे कमी होत नाहीत, त्याचबरोबर इतर सजीवांचे, प्राणी पक्ष्यांचे अधिवास कमी होतात, राहण्याच्या जागा कमी होतात, त्यांचे अन्नस्त्रोत कमी होतात, त्यामुळे प्राण्यांचे स्थलांतर बदलते, त्यांचे प्रजनन कमी होते, त्यांच्या पिल्लांची संख्या खालावते आणि ती प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर येते आणि अशा अनेक जीवांच्या अस्तित्वावर त्यामुळे प्रतिकूल परिणाम होतो. म्हणूनच एखाद्या वनस्पतीचे संवर्धन म्हणजे एका प्रजातीचे नव्हे तर तिच्याशी जोडलेल्या असंख्य जीवांचे संरक्षण होय. आज जैवविविधतेसमोर अनेक आव्हाने आहेत. जंगलतोड, अधिवासाचा ऱ्हास, प्रदूषण, आक्रमक प्रजाती आणि हवामानातील बदल, या आव्हानांना सामोरे जाताना स्थानिक वनस्पतींचे संवर्धन देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. एक झाड म्हणजे एक छोटेखानी परिसंस्था आहे. वनस्पतींचे संरक्षण म्हणजे जैवविविधतेचे संरक्षण आणि जैवविविधतेचे संरक्षण म्हणजे पृथ्वीवरील जीवनाच्या भविष्याची गुंतवणूक. वनस्पती या निसर्गातील असंख्य जीवांना जोडणारा हिरवा दुवाच आहे. सालू मारदा तिम्मक्का, कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी, त्यांना लोक प्रेमाने वृक्षमाता असे म्हणत. तिम्मक्का यांनी आपले पती चिंकय्या यांच्या सहकार्यानं कर्नाटकातील हुलिकल आणि कुदूर परिसरात रस्त्याच्या कडाल जवळपास 385 वडाची झाडे अनेक वर्ष सलग लावले आणि 5 किलोमीटरच्या पट्ट्यात त्यांनी तो रस्ता पूर्ण हिरवागार केला आणि त्या परिसरात संपूर्ण आयुष्यभरात जवळपास 8,000 अशी वडांची प्रचंड मोठी वृक्ष त्यांनी लावली आणि त्यांची देखभाल केली. पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले. त्यापैकी विशेष महत्वाचे म्हणजे भारत सरकारने त्यांना पर्यावरण संवर्धनातील योगदानासाठी पद्मश्री देखील प्रदान केला. रस्त्याच्या कडेला त्यांनी लावलेल्या वडाच्या झाडांच्या लांबच लांब रांगामुळे त्यांना सालू मारदा तिम्मक्का हे नाव प्रसिद्ध झाले. एक झाड लावणे म्हणजे केवळ रोप लावणे नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी जीवनाची सावली निर्माण करणे होय. तिम्मक्का यांचे जीवन एक सामान्य व्यक्तीही निसर्ग संवर्धनासाठी असामान्य कार्य करू शकते याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. चला तर आपण त्याची प्रेरणा होऊया आणि कृतिशील बनूया. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये वनस्पती, पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग दुसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: परिसर कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला 2:15 आणि दुपार समाचार हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण एस श्रीनिवासन यांनी गायलेला राग भीम ऐकलात. त्यांना तबल्याची साथ यती भागवत यांनी सारंगी साथ उस्ताद फारुख लतीफ यांनी केली होती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ. देशात सर्वत्र सणाचा उत्साह. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि कमीत कमी प्रदूषण होईल अशा प्रकारे साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

0: मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजा केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
1: विघ्नहर्त्याने सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणावा, सर्वांची विघ्न दूर करावीत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना आहे. आपला देश, आपलं राज्य, आपले नागरिक, आपला बळीराजा यांच्यासमोरची संकट दूर व्हावीत ही या ठिकाणी विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना.
0: मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे. आजच हरताळका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरतालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली. पर्यावरण स्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता हळूहळू दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसत आहे. प्रसाद आणि मिठाई खरेदी करताना ग्राहक विशेष सावधगिरी बाळगत आहेत. गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. राज्य शासनातर्फे तसंच इतर संस्थांतर्फे गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात इतरत्रही गणेश चतुर्थी भक्तिभाव आणि उत्साहात साजरी होत आहे. गणरायाच्या आगमनानं सर्वत्र उत्साही वातावरण असून यंदा आरोग्य जागृती, सुरक्षितता आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर दिला जात आहे. सिंधुदुर्गमध्ये 74,351 घरगुती आणि 32 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पारंपरिक लाकडी माटवीत फळाफुलांची सजावट आणि चाकरमान्यांचं मोठ्या संख्येनं आगमन हे उत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं. बीडमध्ये 1,738 गणेशमूर्तींची स्थापना अपेक्षित असून 292 ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जाणार आहे. उत्सवासाठी 866 होमगार्डसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. अकोल्यात गणेशमूर्ती आणि सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली असून घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये 10 दिवसांच्या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नागपुरात गणेशमूर्ती खरेदीसाठी चितार ओळीमध्ये सकाळपासून भाविकांची गर्दी झाली. महानगरपालिका 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान श्री गणेश आरोग्याचा अभियान राबवणार असून गणेश मंडळांच्या सहकार्यानं आरोग्य आणि रक्तदान शिबिर घेणार आहे. अमरावतीतही या अभियानाची व्यापक अंमलबजावणी केली जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 13,455 घरगुती, 1,999 सार्वजनिक आणि 431 एक गाव एक गणपती अशा एकूण 15,885 ठिकाणी गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. सुमारे 3,500 पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. दरम्यान ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणि न्यायालयीन निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी नागपुरात मूक मोर्चा काढण्यात आला. भर पावसातही विविध धर्मांचे धर्मगुरू, ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्णालय कर्मचारी, विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथे हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्राइतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही असं शहा म्हणाले. राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर याचं आवाहन शहा यांनी केलं. या सर्व भाषांचा स्वर वेगवेगळा असला तरी गीत एकच आहे. भारतीय भाषांना विज्ञानाची, साहित्याची भाषा करायचं आहे, एकमेकींशी जोडायचं आहे असं त्यांनी सांगितलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या यंदाच्या संमेलनाचा मध्यवर्ती विषय आहे. या गीताद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया रचला असं शहा यांनी सांगितलं. आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवानिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही. त्यामुळे राजभाषा, निजभाषा, मातृभाषा यासह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं

0: प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. स्वातंत्र्य संग्रामात हिंदी भाषेनं संपर्क सूत्र म्हणून मोठं योगदान दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. तसंच विविध पुस्तकं आणि ऍप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी झालं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्नपदार्थ, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली. जुलै महिन्यात ही वाढ 9.78% नोंदवली गेली होती. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% वाढ दाखवणारा अन्नपदार्थ निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% वाढला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकानं वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईला येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणावारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल करून घेतला आहे. त्यानुसार हा एफआयआर काल दाखल झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. गोवा नाईट क्लब आग प्रकरणी त्या नाईट क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांनी आत्मसमर्पण केलं आहे. त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केल्यानंतर या दोघांनी आज म्हापसा सत्र न्यायालयासमोर आत्मसमर्पण केलं. अलेक्झांडर झ्वेरेवनं अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. रात्री उशिरा झालेल्या सामन्यात त्यानं बेन शेल्टनचा 6-3, 7-6, 5-7, 6-2 अशी मात केली. या हंगामातलं झ्वेरेवचं हे दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे. जून महिन्यात त्यानं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला प्रारंभ. देशात सर्वत्र सणाचा उत्साह. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अलेक्झांडर झ्वेरेव अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण सुरू असेल. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार. आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण. दुपारचे 3:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त.

0: नैऋत्य मोसमी पाऊस कोकण गोवा आणि राज्यात इतरत्र सक्रिय राहिला. कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, उत्तर कोकण गुजरात सौराष्ट्र कच्छ इथं बहुतेक ठिकाणी, तसंच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुष्कळ ठिकाणी, तर दक्षिण कोकण गोवा आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरासाठी पुढील 48 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. पावसाच्या एखाद दुसरी सर येण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल आणि किमान तापमान 32 ते 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. दुपारचे 3:12 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम माझा आवार माझं शिवार. माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत तो विदेशी भाजीपाला याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण विदेशी भाजीपाला याविषयी माहिती करून घेणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आता बघतो मोठमोठ्या हॉटेलमधून किंवा मॉलमधून हा भाजीपाला आपल्याला मिळत असतो, पण हा भाजीपाला जेव्हा आपण त्याचं उत्पादन घेत असतो तर नेमकं यासाठी काय काय तंत्र आहे किंवा याचं आपल्या आहारातलं जे महत्व आहे ते काय आहे या सगळ्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे पालघर येथील दांडेकर महाविद्यालयाच्या उद्यान विद्याशास्त्र विभागाचे प्राध्यापक आनंद जाधव सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर आता विदेशी भाजीपाला किंवा परदेशी भाजीपाला म्हणजे नेमकं काय?
2: भाजीपाला उत्पादनात पारंपरिक भाजीपाला सर्वांना माहित आहे, परंतु परदेशी भाजीपाला हा एक पर्याय समोर येत आहे. ऍक्च्युअली हा परदेशी भाजीपाला म्हणजे काय, तर हा मुळात भारतीय वंशाचा भाजीपाला नाही, म्हणून त्याला परदेशी भाजीपाला किंवा एक्झॉटिक व्हेजिटेबल म्हणतात. गेल्या 2 दशकात आलेल्या आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या लाटेमुळे शहरी संस्कृतीत झपाट्याने बदल होत गेले. शहरामधील एका मोठ्या वर्गाचे आर्थिक स्थिती सुधारली, याचा परिणाम त्याच्या आहार आणि जीवनशैलीवर दिसून येतो. शहरी लोकांच्या खाद्य संस्कृतीत बदल होत गेला. ह्या चोखंदळपणामुळे पिझ्झा बर्गर त्यानंतर चायनीज कॉन्टिनेंटल या खाद्यपदार्थांची लोकप्रियता वाढू लागली. आता या खाद्यपदार्थामध्ये जास्त करून परदेशी भाजीपाला आहे त्यांचा वापर होतो, त्यामुळे परदेशी भाजीपाला उद्योग अतिशय वेगाने वाढण्याच्या तयारीत आहे.
1: बरोबर,
2: कारण यामध्ये वापर असल्या कारणाने मागणीत वाढ होत आहे. त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की काही उत्कृष्ट आणि शरीरास आवश्यक असणारी चांगली पोषक द्रव्ये या प्रकारच्या भाज्यातून उपलब्ध होतात. हा भाजीपाला भारतीय वंशाचा नसल्याकारणाने मगाशी मी सांगितलं त्याला आपण परदेशी भाजीपाला म्हणतो. या परदेशी भाज्यांमध्ये लेट्यूज आहे, ब्रोकोली आहे, चायनीज कॅबेज, त्यानंतर झुकिनी, एस्पॅरगस, सेलेरी, स्वीट पेपर, रेड कॅबेज अशा विविध प्रकारच्या भाज्या ज्यांचा वापर होतो. या भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्व आणि खनिजे असतात. परदेशी भाज्या सॅलड आणि विविध डिशेस तयार करण्यासाठी वापरल्या जातात. मोठ्या शहरातील शॉपिंग मॉल, पंचतारांकित हॉटेल्स, आंतरराष्ट्रीय हॉटेल्स, आंतरराष्ट्रीय फास्ट फूड चेन, आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळे, रिसॉर्ट, उच्च विभूषित सोसायटी, या ठिकाणी परदेशी भाजीपाल्यात प्रचंड व सातत्याने मागणी आहे. मात्र त्या तुलनेत पुरवठा कमी असल्या कारणाने आता शेतकऱ्यांना जो वाव निर्माण होत आहे त्याची संधी शेतकऱ्यांनी अवश्य घ्यायला पाहिजे.
1: बरोबर.
2: त्यानंतर परदेशी भाज्यांच्या लागवडीतून कमीत कमी कालावधीत आणि कमी खर्चात जास्त नफा मिळतो. सामान्य भाजीपाल्याच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट नफा शेतकऱ्याला भाव मिळतो आणि त्याच्यामुळे उत्पन्नात शेतकऱ्याच्या नक्की वाढ होऊ शकते. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील जे हवामान आहे ते परदेशी भाजीपाला लागवडीस अतिशय उत्तम असल्याने सर्व प्रकारच्या परदेशी भाजीपाला महाराष्ट्रामध्ये होऊ शकतात.
1: अच्छा, आता परदेशी भाजीपाल्याविषयी म्हणजे जाणून घेण्यासाठी

0: जी ओळख ही महत्वाची आहे.
1: नक्कीच.
0: तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: नक्कीच, कारण परदेशी पाचपाला हा भारतीय वंशाचा नाही, दुसरीकडून आलेला आहे आणि तो आज लोकांच्या पसंतीला येतोय. अधिक जर जाणकारी घेतली तर शेतकऱ्यांना त्याचा आणखी फायदा होतो. त्याच्या व्हरायटी काय आहेत? आता उदाहरणार्थ चेरी टोमॅटो आहे, त्याचं वनस्पती शास्त्रीय नाव आहे लायकोपर्सिकम एस्क्युलेंटम. त्याची व्हरायटी आहे सेरेसिफ्रोम. कुळ त्याचं सोलॅनेशी आहे, तर मूळ जे आहे ओरिजिन आहे ती अमेरिका आहे. आणि याची सुधारित जात रंबा आणि उन्नती आहे.
0: बरं,
1: आता याच्यातून म्हणजे आपण ही ओळख केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कोणती भाजी आपण निवड करायची. एक दुसरी आहे लेट्यूज, ज्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. लॅक्टुका सटायवा कंपोजिटी हे त्याचं कुळ आहे, तर युरोप हे त्याचं ओरिजिन आहे. आईसबर्ग, बटर हेड, रोमेन, क्रिप्स हेड, स्टेमलेस लेट्यूज अशा त्याच्या जाती
0: आहे.
1: हे पण शेतकऱ्यांना जाती माहीत झाल्या तर बाजारात कोणत्या जातीला मागणी आहे हे शेतकरी निवडू शकतो.
0: नक्कीच.
1: त्यानंतर सिलेस एपीएम ग्राहुलेन्स कंपोजिटी फॅमिलीचं आहे, कुटुंब त्याचं, आणि युरोप मधून ते ओरिजिन आहे त्याचे.
0: अच्छा.
1: फ्लोरिडा गोल्डन, त्यानंतर स्टँडर्ड बियर्स गोल्डन, फोर्ट हुक, एम्परर अशा त्याच्या जाती आहेत.
0: बरं,
1: आता सर्वांना परिचित असलेली ब्रोकोली. ब्रोकोली ब्रासिका वॉलरिशिया त्याचं नाव आहे, तर व्हरायटी इटालिका आहे. क्रुसिफेरी हे त्याचं कुटुंब आहे आणि इटली मधून ते ओरिजिन आहे त्याची.
0: अच्छा.
1: इटालियन ग्रीन, गणेश पालम, समृद्धी, पुसाके, टीएस पालम, विचित्रा हे त्याच्या सुधारित जाती आहेत.
0: अच्छा.
1: झुकिनी ही तर काकडी आणि दुधी भोपळ्याची चव असलेली भाजी आहे. तर कुकुरबिटा मॅक्झिमा असं त्याचं वनस्पती शास्त्रीय नाव आहे. कुकुरबिटेशी त्याचं कुटुंब आहे, उगमस्थान त्याचं युरोप आहे.
0: युरोप आहे.
1: जिप्सी, समर स्क्वॅश आणि विंटर स्क्वॅश ह्या त्याच्या सुधारित जाती आहेत.
0: आता सर ही सगळी माहिती आपण घेतली, पण या भाज्यांचं जे आहारातलं महत्व आहे तर ते खरं तर म्हणजे अगदी उल्लेखनीय असं आहे. तर ते तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल त्याबद्दल?
1: परदेशी भाज्यांचे सेवन हे मुख्यतः कच्च्या स्वरूपात सॅलड म्हणून केले जाते. शिजवून खाण्याची यामध्ये प्रथा नाही, त्यामुळे भाज्यांचे आर्थिक दृष्ट्या महत्व जनसामान्यात पटवून दिल्यास परदेशी भाजीला उद्योग किंवा शेती उद्योगातील महत्व व्यवसाय म्हणून वाव आहे. आता मी मगाशी सांगितलं उत्तम प्रकारची जीवनसत्वे आहेत त्याच्यात. प्रत्येकाचे हे बघितले तर लेट्यूज आहे, हे पाश्चिमात्य खाद्यपदार्थांची आवड भारतात दिवसेंदिवस वाढते आणि त्यामुळे आहारातील म्हणजे जो शहरी भागात रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी पिझ्झा, बर्गर, लेट्यूस यांच्या पानांचा उपयोग केला जातो. या पानामध्ये न्यूट्रिटी व्हॅल्यू आहे ती 1650 युनिट. जीवनसत्व अ आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात जीवनसत्व आहे. तर कॅल्शियम 50 mg/100 g साठी आहे. हे सॅलेड साठी महत्वपूर्ण मानली जाणारी भाजी आहे.
0: बरोबर.
1: ब्रोकोली, ब्रोकोली हा कोबी वर्गीय भाजीपाला आहे. त्यात मुबलक प्रमाणात जीवनसत्व, उच्च तंतुमय पदार्थ, उष्मांकाचे प्रमाण कमी. ब्रोकोलीमध्ये हृदयरोग, कर्करोग आणि उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या रोगांचा प्रतिकार आणि प्रतिबंध करण्याचे औषधी गुणधर्म आहे. म्हणून त्याचं आहारातील महत्व आहे. एस्पॅरेगस किंवा आपण त्याला शतावरी म्हणतो, ही भाजी चवदार आरोग्यवर्धक असून जीवनसत्व क आणि अ, रायबोफ्लेविन, थायमिन आणि पोटॅशियम व इतर खनिजे यामध्ये चांगल्या प्रमाणात आढळतात. या भाजीत कमी कॅलरी असून पिष्टमय पदार्थ नसल्याने पचनास उपयुक्त ठरते.
0: अच्छा.
1: कोमल व तंतुमय आहे ती. औषधी पोषक गुणामुळे ही भाजी आरोग्यवर्धक मानली जाते.
0: अच्छा.
1: चायनीज कोबी, या भाजीचे गड्डे मध्यम घट्ट, उबट लंबगोल असून सॅलड साठी प्रामुख्याने चायनीज कोबीचा वापर होतो. आता झुकिनी मागाशी मी सांगितलं की काकडी आणि दुधीची चव असलेली ही भाजी आहे. कोलेस्ट्रॉल आणि कॅलरीज व स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अतिशय कमी असते. याच्या फळांचे सालीमध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण अतिशय
0: जास्त.
1: सर्व घटकामुळे हृदयाचे ठोके नियंत्रित करणे, मोठ्या आतड्यांचे कर्करोग नियंत्रित करणे, पोटॅशियमचे प्रमाण असल्या कारणाने रक्तदाब नियंत्रित करणे, या फळामध्ये जीवनसत्व अ, ब, क आणि ई चे मुबलक प्रमाण असल्या कारणाने दीर्घकाळ उत्तम स्थितीत आरोग्य राहण्यास मदत होते असं त्याच्या आहारातील महत्व आहे. असे या सुगंधी द्रव्य असणाऱ्या भाजीची सुकलेली पाने विविध भाज्या, मटण, चीज, फिश यामध्ये लज्जत वाढवण्यासाठी वापर केला.
0: अच्छा.
1: तर सॅलरी म्हणून जी भाजी आहे ती पाने व देठ यांचा सॅलड म्हणून वापर होतो. विविध भाज्यांचा रस्सा, सूप, सुगंध व चव येण्यासाठी या पानांचा वापर होतो. चेरी टोमॅटो सगळ्यांना परिचित.

0: खरं तर चांगल्या प्रकारे आहे. जीवनसत्व खनिज यांचा भरपूर प्रमाणामध्ये त्याचा अंतर्भाव आहे. परंतु सर, या आता ज्या विदेशी भाज्या आहेत त्यांचं लागवड तंत्र जे आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: परदेशी भाजीपाला जो आहे तो पारंपरिक भाजीपाल्याच्या बरोबर आंतरपीक म्हणून पण घेता येतो आणि काही पॉट किंवा कंटेनर कल्टिव्हेशन म्हणतात, कुंडीमध्ये सुद्धा
0: घेऊ शकतो.
1: याचं लागवड तंत्रज्ञान असं, भाजी ही पारंपरिक भाज्या सुद्धा जेवढ्या नाजूक आहेत तेवढ्याच ह्या भाज्या नाजूक आहेत. तर नेमके याचं उत्पादन करताना मुख्य गोष्ट ही बघायची की उत्पादन लगेच बाजारपेठेत जाईल अशी जागेची निवड करायची.
0: बरोबर.
1: जे वाहतुकीची सोय, पाण्याची उत्तम सोय, आणि दुसरी महत्वाची गोष्ट ती जी जमीन आपण सिलेक्ट करणार ती हलकी ते मध्यम स्वरूपाची असली पाहिजे आणि त्याचा पीएच आहे किंवा जो
0: सामू
1: म्हणतो 5.5 to 6.5 असा नॉर्मल उपयुक्त ठरतो. आता याच्यासाठी जर ही लागवड करायची तर पूर्व मशागत आहे. मग पूर्व मशागतीमध्ये काय, परदेशी भाज्यांची लागवड सुधारित तंत्रज्ञान वापरून केल्यास उत्पादन आणि प्रतिमध्ये चांगली वाढ होते. त्यासाठी रोपं पहिल्यांदा गादीवाफ्यावर तयार करून घ्यायची आणि त्यानंतर मग मुख्य जागेवर त्याची लागवड करायची. मात्र यावेळी सेंद्रिय खतं, विद्राव्य खतं म्हणजे रासायनिक खतं विरघळवून हे करायचं आणि ठिबक सिंचन याचा जर वापर केला तर नक्कीच उत्पादन वाढण्यासाठी अत्यावश्यक आहे.
0: अच्छा.
1: त्यानंतर लागवड तंत्रामधला पुढचा जो भाग आहे तो रोपे तयार करणे. रोपे तयार करणे, चेरी टोमॅटो आहे, ब्रोकोली आहे, लाल कोबी आहे, लेट्यूस आहे, या भाज्यांची रोपे गादीवाफ्यावर किंवा प्रोट्रेमध्ये पहिल्यांदा रोपं तयार करायची, नंतर ती त्याची पुनर्लागवड ट्रान्सप्लांट करायची आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो खत व्यवस्थापन. परदेशी भाज्यांच्या यशस्वी उत्पादनासाठी खतांच्या मात्रांचे नियोजन करणे अत्यावश्यक असते.
0: अच्छा.
1: सेंद्रिय आणि रासायनिक खत याद्वारे आवश्यक असलेली पोषक द्रव्ये या भाज्यांना उपलब्ध करून द्यायची. खतांच्या मात्रा मात्र निश्चित करण्यासाठी पहिल्यांदा सॉइल अनालिसिस किंवा आपण ज्याला माती परीक्षण म्हणतो ते करून घ्यायचं आणि त्यानुसार आवश्यक असलेला अतिरिक्त डोस नाही, आवश्यक असलेला डोस देणे गरजेचे. बाकीच्या भाजीपाल्यांप्रमाणेच पुढचा जो भाग आहे तो म्हणजे पीक संरक्षण. बाकीच्या भाजीपाल्यांप्रमाणेच त्याच्यामध्ये सुद्धा हे आहेत. मग कीड व रोग नियंत्रणासाठी परदेशी भाज्यांच्या रोग प्रतिकारक ज्या जाती आहेत त्यांची निवड शेतकऱ्यांनी जरूर करावी जेणेकरून मुळातच रोगाला ते प्रतिबंध करू शकेल.
0: बरोबर. अच्छा.
1: लागवडीपासून शिफारशीनुसार कीटकांची फवारणी करायची, तसेच जैविक नियंत्रण आणि पिकांची फेरपालट, तण नियंत्रण आणि शक्य असेल तसे एकात्मिक पीक संरक्षण पद्धतीचा
0: अवलंब
1: करणं आवश्यक.
0: बरोबर आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे भाजीपाला लागवड करताना. सर, आता पारंपरिक पद्धतीने हे लागवड तंत्र अवलंबतो, परंतु या तंत्राबरोबरच जे कंटेनर लागवड जे आहे तर या तंत्राविषयी तुम्ही काय सांगाल?
1: सगळा जो भाजीपाला आहे तो थंड तापमान लागतो. कंटेनरमध्ये म्हणजे कुंडीमध्ये जर लागवड, ब्रोकोली आहे, ब्रोकोलीला थंड हवामान लागणार, कंटेनरमध्ये उत्तम प्रकारे वाढ होते त्याची.
0: अच्छा.
1: आणि याच्यासाठी साधारण कंटेनर कसे 5 gallon to 15 gallon क्षमतेचे कंटेनर निवडता येतात. मात्र उत्तम निचऱ्याची व्यवस्था असावी. हलक्या रंगाचे भांडे वापरायचे. जर डार्क वापरले तर त्याची म्हणजे ते तापत, म्हणून अर्धवट सावलीत ठेवायचे, पूर्ण सावलीमध्ये नाही जे कंटेनर आहे ते. आणि नियमित पाणी व नायट्रोजन युक्त सेंद्रिय खते देणे योग्य ठरते.
0: बरोबर.
1: ब्रोकोली मध्ये कटवर्म, ऍफिड आणि कोबी वर्म या कीटकां बळी पडते ही, तर त्याच्यापासून संरक्षण करा. साधारणपणे असे आता कंटेनर कल्टिव्हेशन असल्या कारणाने मेणाच्या कागदात फुलांचे जे हेड आहेत, गड्डे म्हणतो आपण, ते जर गुंडाळून ठेवलेच त्याचा चांगला परिणाम दिसतो. आणि दुसरी गोष्ट, जे कंटेनर आहे त्यांच्यामध्ये अंतर ठेवायचं, म्हणजे लांब लांब ठेवायचं, ते जर हे केलं तर याच्यावर सुद्धा नियंत्रण करता येतं. पार्सिनिप जी भाजी आहे याची मुळे खोल जातात.
0: अच्छा.
1: आणि मोठी संख्या हे आहे त्यामुळे खोल कंटेनर वापरावे लागतात. या भाजीसाठी चांगला निचरा होणारी कंपोस्ट खत, जास्त असणारी माती आणि माती ओलसर राहावी अशी व्यवस्था करायची. मात्र पूर्णपणे भिजवू नये. काही वेळा 3-4 वेळा स्प्रे मारला तरी चालतो, परंतु असं भरपूर पाणी सॅच्युरेशन होतं का म्हणायचे. काढणीसाठी 3-4 आठवडे लागू शकतात. तापमान 0 असल्यास मात्र मल्चिंग करावं लागतं, म्हणजे आच्छादन द्यायचं मुळामध्ये. यानंतर एंडीव नावाची जी लेट्यू सारखी दिसणारी वाढ होते, सुमारे 300 मिलीमीटर रुंद ट्रे याला जर वापरून त्या लागवड केली तर उत्तम प्रतिसाद भेटतो. बिया पाण्यात भिजणार नाही याची काळजी घ्यावी, म्हणजे बियाना सगळ्या भाज्या

0: मध्ये बियाणं पाणी लागू नये याची दक्षता
1: हो
0: घ्यावी लागते.
1: बरोबर
0: मात्र ओलावा
1: असायला
0: असायला
1: पाहिजे.
0: पाहिजे. त्यानंतर या भाजीमध्ये एंडी मला जोरदार वारा उपयोगी नाही.
1: अच्छा.
0: 10 आठवड्यानंतर संपूर्ण झाडाची कापणी करू शकता किंवा गरजेनुसार सॅलेडसाठी पानं
1: घेऊ शकतो आपण
0: घेऊ शकतो कापून घेऊ शकतो. एंडी मध्ये किंचित कडवट पण आढळतो. मात्र त्यासाठी कापणीपूर्वी 3 आठवडे आच्छादन दिले तर चांगला परिणाम दिसून येतो. टॅटसई नावाची जी पालक मोहरी असेही त्याला म्हणतात. मध्यम आकाराचे कंटेनर आवश्यक. कंटेनर किमान 4 तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवायचे. पाने पिवळी पडल्यास सावली करायची.
1: बरं.
0: आणि दररोज पाणी द्या परंतु प्रमाणबद्ध पाणी द्यायचं. हे कीटकनाशकांच्या आवडीचे पीक आहे टॅटसई. स्लग, लीप हॉपर, सुरवंट, कोबीवर. आता या कीटकांवर उपाय म्हणून कडुनिंबाच्या द्रावणाची फवारणी करावी. साधारण हे जी टॅटसईची जी कापणी आहे ती 5 आठवडेपर्यंत संपूर्ण झाड कापू शकता किंवा परिपक्व पाने आहेत कापणी करून घेऊ शकता. म्हणजे झाड तसेच राहू शकते. चिनी कोबी आहे ती एका भांड्यात म्हणजे कंटेनर मध्ये वाढवता येते. ट्रे मध्ये रोपे तयार करून पुनर्लागवड करता येते. बायोडिग्रेडेबल जर कंटेनर वापरले तर उत्तम ठरतात. दररोज 4 ते 5 तास सूर्यप्रकाश आणि 13 ते 21 डिग्री तापमान हे मेंटेन आवश्यक असते. चांगल्या वाढीसाठी 6 ते 7.5 एवढं सामोर असावा. सुपीक माती वापरावी. मुळे कुजणार नाही एवढा ओलावा ठेवायचा. स्लग्स, ब्लॅक लेग्स, पिवळे विषाणू, पांढरी माशी अशा कीटकांपासून याचं संरक्षण करायचं.
1: अच्छा.
0: भोपळी मिरची शाकाहारी प्रेमींसाठी परिपूर्ण आनंद देणारी भाजी 12 इंच कंटेनर मध्ये घेता येईल. बागेच्या मातीऐवजी चांगला निचरा होणारे सेंद्रिय पॉटिंग मिश्रण माती मिश्रण म्हणतो ते वापरायचं. यामध्ये उत्तम लागवड करता येते. कॅल्शियम ग्रॅन्युल्स लागवड करताना टाकले तर वाढीसाठी चांगले परिणाम
1: दिसून येतात. अच्छा. आता सर ह्या सगळ्या विदेशी भाजीपाला आहे परंतु यांचं जे काढणी आहे तर काढणी आणि उत्पन्न जे आहे तर ह्याचं साधारण कसं काय सांगाल?
0: परदेशी भाजीपाल्याच्या काढणीनंतरची गुणवत्ता आणि त्याचे आयुष्य या दोन्ही बाबी प्रामुख्याने भाजीपाल्याच्या पक्वतेवर अवलंबून असतात. यासाठी भाजीपाला योग्य वेळी काढणी केल्यास त्याची प्रत चांगली राहते. या भाज्यांची काढणी उन्हाच्या वेळी करू नये. काढणी थंड वेळी व सकाळी लवकर करावी. काढणीनंतर हाताळणी काळजीपूर्वक करावी. या भाज्या नाजूक असल्याने पृष्ठभाग घासले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. भाज्या प्लास्टिक क्रेट्समध्ये सावलीत ठेवाव्यात. परदेशी भाज्या कच्च्या सॅलड म्हणून वापरत असल्याने त्या कोवळ्या असतानाच काढणी करावी.
1: बरं.
0: परदेशी भाज्यांची काढणी पूर्ण वाढ झालेली तरीही कोवळ्या स्वरूपात काढणी करावी. आता प्रतवारी आणि पॅकिंग. परदेशी भाज्यांच्या काढणीनंतर किडलेल्या, सडलेल्या, दबलेल्या ज्या भाज्या आहेत किंवा खरचटलेल्या आहेत त्या अलग करायच्या. त्यानंतर भाज्यांचा रंग, वजन, आकारमान यावरून प्रतवारी करायची. या भाज्या बाजारपेठेत पाठवताना टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून कोरोगेटेड जे बॉक्स असतात त्याच्यामध्ये 5 किंवा 10 किलो प्रमाणे बॉक्समध्ये पॅकिंग करून
1: पाठवायचे.
0: वाहतुकीच्या बाबतीत काढणीनंतर त्वरित प्रतवारी पॅकिंग करून जवळच्या बाजारपेठेत वाहतूक करावी. वाहतूक शक्यतो रात्रीच्या वेळी जलद आणि कमी वेळेत करावी. वाहतुकीच्या काळात भाज्यांचे आयुष्य कमी होते. परदेशी भाज्या कमी तापमान व योग्य त्या आर्द्रतेमध्ये साठवल्यास जैव रासायनिक क्रियांचा वेग कमी होतो. हार्मोनियल भाजी काढली तरी हार्मोनियल चेंजेस होत असतात. त्याच्यामुळे नंतरचे परिणाम आपल्याला दिसतात. पिकणे वगैरे हे जे चेंजेस आहेत ते टेम्परेचर आर्द्रता हे जर मेंटेन केलं तर हा चेंजेस कमी होतो.
1: बरोबर.
0: प्रत्येक भाजीपाला शीतगृहात साठवण्यासाठी योग्य त्या तापमान आर्द्रताची गरज असते. शीतगृहात लेट्यूस चे गड्डे 3 ते 4 आठवड्यापर्यंत 0 डिग्री आणि 90 ते 95% आर्द्रता हे जर मेंटेन केले 3 ते 4 आठवड्यापर्यंत राहतात.
1: अच्छा.
0: त्यानंतर विक्री व्यवस्था महत्वाचा जो भाग असतो त्याला काय याच्यामध्ये विक्री व्यवस्था. परदेशी भाज्यांच्या प्रामुख्याने कोठे मागणी आहे, किती मागणी आहे याचा आढावा आपण ज्याला सर्वे मार्केट सर्वे म्हणतो आणि त्यानुसार विक्रीचे नियोजन. पंचतारांकित हॉटेल्स आहेत, मॉल्स आहेत. भाज्यांना या ठिकाणी वर्षभर मागणी असते. त्यामुळे अशा ग्राहकांशी शेतकऱ्यांनी जर करार केला म्हणजे त्यांना तशा पद्धतीची जर सांगितलं की आम्ही एवढं एवढं पुरू शकतो, रोजचा एवढा भाजीपाला पुरू शकतो, तर त्या पद्धतीने शेतकरी भाजी त्या ठिकाणी म्हणजे विक्री करू शकतो,
1: पुरवठा करू शकतो.
0: शहरातील उच्चभ्रू लोकांच्या परिसरात किरकोळ भाजीपाला विक्रेत्यामार्फत सुद्धा या भाजीची

0: विक्री करणं सोपं जातं आणि तशा पद्धतीने आवश्यकतेनुसार मात्र पुरवठा आपल्याकडून व्हायला पाहिजे असे लागवडीचं नियोजन. या भाज्यांना पुणे, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, बंगलोर, गोवा या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मोठी मागणी असल्या कारणाने भाज्यांच्या विक्रीसाठी शेतकऱ्याला सोपं जाऊ शकतो.
1: बरोबर. म्हणजे सर एकंदरीतच हा जो विदेशी भाजीपाला आहे आपण त्याला एक्झॉटिक व्हेजिटेबल असं म्हणतो, तर खरंच या भाजीपाल्यांचं आपलं आहारातलं महत्व आणि एकंदरीतच त्यांचं जे लागवड तंत्रज्ञान आहे, तर याविषयी तुम्ही सविस्तर अशी माहिती दिलेलीच आहे. तर हे लागवड तंत्र शेतकऱ्यांनी जर अवलंबलं तर नक्कीच त्यांना उत्पन्न चांगलं मिळेलच आणि त्यांना सुद्धा एक आर्थिक चांगला स्रोत यातून निर्माण होऊ शकतो. सर आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: आत्ताच आपण विदेशी भाजीपाला याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. याबरोबरच माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम समाप्त होत आहे.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम माझा आवार माझं शिवार. या कार्यक्रमाचंही सादर करते रोशन जाधव.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.
2: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं. ते मला माझ्यात पाहायला सांगतं.
1: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण.
2: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग् ना तस. अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः गुणधर्म समजावून घे. आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको. तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू.
1: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे. सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
0: दुपारचे 3:35 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम गम्मत जम्मत.

नमस्कार छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आज आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थी असे आहेत रिद्धी

0: गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरांशी देशपांडे, प्रीत चव्हाण, विवांश शिनकर, मनुश्री उमाठे, रियांश तिवारी, अनिर्विन्य बोरुडे। तबला साथ आहे प्रथमेश बने यांची, खंजिरी साथ ज्ञानेश्वर इबिद्वार याची आणि हार्मोनियमवर आहेत डॉक्टर भागवत ढोले सर।
1: आज आम्ही गम्मत जम्मत कार्यक्रमात विविध कला सादर करणार आहोत। ती कला सादर करण्यासाठी व आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे शाळेचे मुख्याध्यापक श्री संजीव कुमार भारद्वाज सर व आमचे संगीत शिक्षक डॉक्टर भागवत ढोले सर यांनी आमच्याकडून मेहनत करून सर्व कार्यक्रम त्यांनी बसवून घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार।

0: नुकताच 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन हा भारताचे महान विद्वान आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस निमित्त साजरा केला जातो. म्हणून आज तुम्हाला एका गुरु शिष्याची गोष्ट सांगणार आहे, गुरु शिष्य परंपरेची प्रेरणादायी गोष्ट. भारतीय संस्कृती ही गुरु शिष्य परंपरेवर उभी आहे. गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारी व्यक्ती नाही, तर योग्य मार्ग दाखवणारा, संस्कार करणारा आणि जीवन घडवणारा मार्गदर्शक असतो. प्राचीन काळापासून गुरुकुल पद्धतीत विद्यार्थी गुरुजींच्या सानिध्यात राहून ज्ञान, शिस्त, नम्रता आणि जीवनमूल्य शिकत असत. मी आज तुम्हाला अशाच एका गुरुजी आणि त्यांच्या शिष्यांची एक गोष्ट सांगणार आहे.
1: एका गावात पंडित चैतन्य गुरुजी यांचा आश्रम होता. दूर दूर वरून विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी येत असत. गुरुजी अत्यंत विद्वान होते, पण त्याहूनही मोठे त्यांचे मन होते. ते विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नसत, तर सत्य, प्रामाणिकपणा, सेवा आणि नम्रता यांचेही शिक्षण देत असत. त्या आश्रमात राम नावाचा एक गरीब मुलगा शिकायला आला. त्याचे वडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, तरीही रामला शिकण्याची प्रचंड आवड होती. पहिल्या दिवशी राम गुरुजींना म्हणाला, गुरुजी, माझ्याकडे गुरुदक्षिणा देण्यासाठी काहीच नाही, पण मी मनापासून शिकेन. गुरुजी हसले आणि म्हणाले, बाळा, खरी गुरुदक्षिणा म्हणजे ज्ञानाचा योग्य उपयोग आणि चांगले आचरण. हे शब्द रामच्या मनात कायमचे कोरले गेले.
0: आश्रमात सर्व विद्यार्थी स्वतःची कामे स्वतः करत असत. कोणी झाडू मारत असत, कोणी पाणी भरत असत, तर कोणी स्वयंपाक घरात मदत करत असत. राम नेहमी पहाटे उठून आश्रमाची स्वच्छता करत असे. तो कोणतेही काम करण्यासाठी लाज बाळगत नव्हता. एका दिवशी नवीन विद्यार्थी म्हणाला, तू एवढा अभ्यासू असूनही छोटे कामे का करतोस? राम शांतपणे म्हणाला, गुरुजी म्हणतात सेवा केल्याशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही. हे ऐकून सर्व विद्यार्थी सेवाभावाने काम करण्याची सुरुवात करतात.
1: काही वर्षांनी सर्व विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा जवळ आली. गुरुजींनी सर्वांना जंगलातून चालत येण्यास सांगितले. सर्व विद्यार्थी निघाले. रस्त्यात मोठे काटे आणि दगड पडले होते. काही विद्यार्थी उड्या मारून पुढे गेले, काहींनी रस्ता बदलला, पण राम थांबला. त्याने सर्व काटे आणि दगड बाजूला केले, त्यामुळे मागून येणाऱ्या लोकांना चालणे सोपे झाले. तो आश्रमात सर्वात शेवटी पोहोचला. गुरुजींनी विचारले, राम, तुला एवढा उशीर का झाला? राम नम्रपणे म्हणाला, गुरुजी, रस्त्यावर काटे होते, कोणाला इजा होऊ नये म्हणून ते मी बाजूला केले. गुरुजींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

0: गुरुजी म्हणाले, आजची परीक्षा पुस्तकांची नव्हती, ती माणुसकीची होती. सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. गुरुजी पुढे म्हणाले, ज्यांनी स्वतःपेक्षा इतरांचा विचार केला त्यांनीच शिक्षणाचा खरा अर्थ समजून घेतला. त्या दिवशी रामला सर्वोत्कृष्ट शिष्य म्हणून गौरविण्यात आले.
1: शिक्षण पूर्ण झाल्यावर सर्व विद्यार्थी आपल्या घरी परतले. काही वर्षांनी राम मोठा अधिकारी झाला. त्याला भरपूर पैसा आणि मान सन्मान मिळाला. एक दिवस तो आपल्या गुरूंना भेटायला आश्रमात आला. त्याने गुरुजींच्या चरणी नम्रपणे वाकून नमस्कार केला. त्याच्यासोबत भरपूर भेटवस्तू आणि धन होते. गुरुजी म्हणाले, बाळा मला यापैकी काहीही नको. राम म्हणाला, गुरुजी मग मी तुम्हाला काय देऊ? गुरुजींनी उत्तर दिले, गरीब मुलांना शिक्षण दे, त्यांना चांगले नागरिक बनव, हीच माझी गुरुदक्षिणा. रामने त्याच दिवशी आपल्या गावात एक मोफत शिक्षण केंद्र सुरू केले. अनेक गरीब मुले शिकू लागली. गुरुजी आनंदाने म्हणाले, आता मला खरी गुरुदक्षिणा मिळाली.
0: काही वर्षांनी चैतन्य गुरुजी वृद्ध झाले. त्यांच्या शिष्यांनी त्यांची सेवा केली. राम दर महिन्याला आश्रमात येऊन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कथा सांगू लागला. तो नेहमी म्हणायचा, गुरु आपल्याला फक्त अक्षर ज्ञान देत नाहीत, ते जीवन जगण्याची कला शिकवतात. आजही त्या आश्रमात गुरु शिष्य परंपरा जिवंत आहे. प्रत्येक नवीन विद्यार्थी आश्रमात प्रवेश करताना एकच वचन देतो, ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. अशा प्रकारे एका गरीब मुलाने आपल्या गुरुजींचे विचार आयुष्यभर जपले आणि समाजासाठी कार्य करून गुरुजींचे ऋण फेडले.
1: बोध, गुरुंचा आदर करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे. खरे शिक्षण म्हणजे चांगले संस्कार आणि उत्तम आचरण, सेवा, नम्रता आणि प्रामाणिकपणा, हीच खरी गुरुदक्षिणा आहे. ज्ञानाचा उपयोग स्वतः बरोबर समाजाच्या उन्नतीसाठी करावा. गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीची अमूल्य परंपरा आहे.
0: यानंतर आपल्या समोर रिद्धी गायकवाड शास्त्रीय संगीत राग देस सादर करत आहे.

0: धन्यवाद रिद्धी, खूप छान सादरीकरण केलेस तू.
1: यानंतर मनुश्री उमाटे आपल्या समोर हार्मोनियम वादन करणार आहे राग भिंपलास.

0: खूप छान मनुश्री।
1: यापुढे आमच्या शाळेचे विद्यार्थी आपल्या समोर एक समूह गीत सादर करणार आहेत। पुन्हा नव्याने नव्या दिलाने गाणे गाऊया।
0: या गाण्यासाठी मी आमंत्रित करते रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरंशी देशपांडे, प्रीत चव्हाण, मनुश्री उमाटे, रियांश तिवारी, विवान शिनकर, अनिर्विण्य बोरुडे।

0: सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद।
1: आताच आपण पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकला। या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी होते रिद्धी गायकवाड, स्पृहा काळे, शार्वी बावकर, सौरांशी देशपांडे, प्रीत चव्हाण, विवांश शिनकर, मनुश्री उमाठे, रियांश तिवारी, अनिर्विन्य बोरुडे। तबला साथ होती प्रथमेश बने यांची, खंजिरी साथ ज्ञानेश्वर इबिद्वार याची आणि हार्मोनियमवर होते डॉक्टर भागवत ढोले सर। छोट्या दोस्तांनो, गणपतीची तयारी, आरास, मखर शेवटच्या टप्प्यात आलं की नाही? काय काय केलं यावर्षी? काय वेगळ्या पद्धतीने विचार केलात? तुम्ही गणपती उत्सवाबद्दल काही लिहिलं असेल तरी देखील आमच्याकडे जरूर पाठवा। आपण जे काही उत्सव साजरे करतो यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही ना, याकडे लक्ष दिलं पाहिजे। ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण यापैकी कोणतेही प्रदूषण आपल्या हातून घडणार नाही याची सगळ्या बच्चे कंपनींनी मला खात्री द्या। आणि आनंदानं, उत्साहानं, भरभरून नवचैतन्यानं येणारा गणेशोत्सव साजरा करूया। आपल्या पारंपरिक संकल्पना, गोष्टी, कथा, आपली जुनी गाणी समजावून घेऊया, पाठ करूया आणि वेगवेगळ्या मंडळांमध्ये जरूर सादर करूया। शाळांमध्ये जरूर आपण विविध गुणदर्शन या निमित्तानं सादर करत असू तर तेही करूया। यावर्षीच्या गणेशोत्सवात तुम्ही नवीन काय केलं हे आम्हाला नक्की लिहून पाठवा। आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा। prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करून अथवा तुम्ही आम्हाला पत्र पाठवून, फोन करून किंवा मेसेज करून देखील तुमचे अभिप्राय कळवू शकता। चला आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या। नमस्कार, बाय बाय, टाटा।
2: आपण ऐकत होतात कार्यक्रम गंमत जम्मत। संध्याकाळचे ठीक 4 वाजले आहेत। प्रसारित करत आहो गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। श्रोते हो, श्री गणेश ही बुद्धिदाता आहे, बुद्धिदेवता आहे। त्याच्या पूजेला भारतीय परंपरेमध्ये महत्वाचं स्थान प्राप्त झालं असून व्यासांनी महाभारताची रचना केली त्यावेळी ते लिहून काढण्याचं काम गणेशानं केलं असं सांगतात। मराठी माणसाच्या लोकजीवनात, समाज मनामध्ये गणपती उत्सवाला मानाचं महत्वाचं स्थान प्राप्त झालं आहे। गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण मराठी चित्रपटातली गणपती गीतं ऐकणार आहोत। सुरुवात करूया अन्नपूर्णा चित्रपटातल्या सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातल्या। या गीतानं संगीतकार स्नेहल भाटकर, गीतरचना गदी माडगुळकर यांची।

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातला मंत्र्याची सून या चित्रपटातला यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेला जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेला हा गण.

कार्यक्रमात यानंतर शंकर महादेवन यांच्या स्वरातलं कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं शंकर एहसान लॉय यांनी स्वरबद्ध केलेलं मंगेश कंगाणे यांचं गीत.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोतेहो, तमाशातल्या या वगनाट्यांवरूनच मराठी साहित्यामध्ये लोकनाट्याचा प्रकार आला। पुढं अनेक नामवंत लेखकांनी लोकनाट्य लिहिली आणि गाजलेल्या कलावंतांनी ती सादर केली हे आपण जाणतोच। आता लोकनाट्य लिहिणाऱ्यांची नावं जर आपल्याला सांगायची तर प्रामुख्यानं वसंत सबनीस, द मा मिराजदार, आनंद यादव, शंकर पाटील, रा राम बोराडे, व्यंकटेश माडगुळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा उल्लेख करावा लागेल। आणि आपल्याला माहिती की वसंत सबनीस यांच्या विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यानं तर अनेक विक्रम केले। या लोकनाट्यामध्ये एक शिल्कार होता, तो देखील तमाशाच्या ढंगाचाच होता। सूर्यपुरनगर पाच मैलाचा घेर, तिथं राज्य करी राजा एक थोर, नाव होत त्याचं राजा रणधीर, भोळा भाबडा होता स्वभाव त्याचा फार, तिथं झाला काय प्रकार सांगतो सार ऐका तुम्हाला। असं सरदारानं म्हटलं की त्याचे सुरते त्याला साथ द्यायचे। या शिलकाराच्या लावणीमध्ये तमाशाचा बाज अगदी बरोबर पकडलेला आहे। तमाशाच्या पारंपरिक चालीवर हा शिलकार म्हणता येईल। तमाशातील शिलकाराची सर्व वैशिष्ट्य यामध्ये आपल्याला दिसून येतात। शकुंतला जाधव यांनी म्हटलेली काठेवाडी घोडा ही लावणी आपण ऐकूया। बी व्ही जोगदंड यांनी ही रचना लिहिलेली आहे आणि संदीप भुरे यांनी ती संगीतबद्ध केलेली आहे।

मोरा या चित्रपटातली फरीद साबरी, अवधूत गुप्ते आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली मिथिलेश पाटणकर यांनी स्वरबद्ध केलेली कव्वाली आपण ऐकलीत. याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच प्रसारित करत आहोत, मालिका विशेष लावण्यरंग.

आनंद यादव यांनी एका लोकनाट्यासाठी शिल्कार लिहिलेला आहे. रात घुंगराची हे त्या लोकनाट्याचं नाव आहे. आणि त्यातला जो शिल्कार आहे तो असा आहे, धन्य भाग्यवान राजा वीर दुष्यंत, सम्राटाचे पद त्याला बहुशो भिवंत, राण्या देखण्या तरण्या तशा दासी, मदनाचा अवतार राजा विलासी, शिकारीचा नाद त्याला हिंडे वनोवनी, वाघ मारी तशा धरी खोळ्या भोळ्या हरिणी. हा शिल्कार 12 ओळींचा आहे, पण यामध्ये तमाशाचा बाज नाहीये. तमाशाच्या ढंगानं, हलगी ढोलकीच्या साथीनं, कडक सुरामध्ये हा शिल्कार म्हणता येणार नाही. शिल्कार कसा असावा आणि कसा नसावा याचे असे विशिष्ट काही नियम ठरलेले नाही आहेत. त्यामुळं स्वतंत्रपणे प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीनं शिल्कार लिहिला. या शिल्काराबद्दल आणखीन बोलणार आहोत एका ढंगदार लावणीनंतर. उत्तरा केळकर यांच्या आवाजामध्ये बी व्ही जोगदंड यांची रचना आपण ऐकणार आहोत. संगीतकार संदीप भुरे.

शिलकार लिहिण्यासाठी स्वतंत्र काही नियम नसल्यामुळं प्रत्येकाने ते वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिले. दमा मिराजदार यांनी देखील मी लाडाची मैना तुमची या लोकनाट्यामध्ये एक शिलकार लिहिलेला आहे. त्याचे शब्द आहेत, पैशासाठी कुणी जगामध्ये लबाडी करतो, पैशासाठी भाऊभावाची मानही चिरतो, पैशासाठी पती पत्नीला सोडूनही पुरतो, पापाची पोसवित राने पैका भिरभिरतो, पैशासाठी स्वामी भक्तीला मारूनही टांग, सोकाजीन ठोक घेतलं मेल्याचं सोंग, रोखून धरितो श्वास आखडी अंग, म्हणे आता जाऊनी मैने राजाला सांग, राजा होता निघाला करा या शिकार, सभोवती जामा निमाचार सरदार, पाहिजे नको बघती जातीनं राणी सरकार, निघणार तोच ठाकली मैने.

नला मुहूर या शिल्कारामध्ये तीन चरण आहेत आणि 12-12 ओळी आहेत. पहिल्या चरणामध्ये पैशासाठी माणूस काय करतो हे सांगितलंय. वास्तविक पाहता शिल्कारामध्ये प्रस्तावनेची गरज नसते. दुसरं आणि तिसरं चरण लोकनाट्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असतं. जसा हा शिल्कार दमा मिराजदार यांनी लिहिला होता तसाच शंकर पाटील यांनी देखील एक शिल्कार लिहिलेला आहे, लवंगी मिरची कोल्हापूरची. या लोकनाट्यासाठी हा शिल्कार त्यांनी लिहिलेला आहे. तो शिल्कार ऐकण्यापूर्वी आणखीन एक ढंगदार लावणी आपण ऐकूया. सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेली एक ढंगदार अशी लावणी, संगीतबद्ध केली आहे भूषण दुवा यांनी.

वेगवेगळ्या साहित्यकारांनी जे शिल्कार लिहिलेत ते सध्या आपण जाणून घेतोय. शंकर पाटील यांनी त्यांच्या लोकनाट्यासाठी एक शिल्कार लिहिला होता. त्या लोकनाट्याचं नाव होतं लवंगी मिरची कोल्हापूरची. हा शिल्कार असा होता, श्रोतेजनांच्या जय्या उतरला कथा सांगतो वळखीची, तिरकोनामध्ये सापडलेले नरनारीच्या सलगीची, एका म्यानामध्ये दोन तलवारी सांगा राहतील कशा, अशाच एका संसाराची झाली पुरी दुर्दशा. सभाजनांनो शांत राहावं गडबड गोंधळ नग, लवंगी मिरची कोल्हापूरची सादर करतो वग. म्हणजे या शिल्कारामध्ये नरनारीचा जो वग सादर केला जाणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्यामध्ये असाच एक शिल्कार आहे. कथा ही अकलेच्या कांद्याची, मोठ्या वांद्याची लाखधंद्याची, होता कुणीतरी एक येरू होता अगदीच माथे फिरू, बाईल म्हणे आता मी काय करू, कसं आवरू भडकल वारू. अशा पद्धतीचा कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्यातला हा शिल्कार आहे. व्यंकटेश माडगुळकर यांनी कुणाचा कुणाला मेळ नाही या लोकनाट्यासाठी एक शिल्कार लिहिला. चांगुलपुर संस्थार एक होतं कुण्या मुलखाला, फाकडोजी राजा तेथला बहु चांगला शोभावंशाला, लहान मोठ्याची समद्या परजेची काळजी हो त्याला, बदलुनी वेश धुंडाया देश चालला रातरीला. या शिल्कारामध्ये चांगुलपूर संस्थानातल्या फाकडोजी राजाची कथा सांगितलेली आहे. राजा हा प्रजेची काळजी घेणार आहे, या राज्यामध्ये काय चाललंय हे पाहण्यासाठी तो राजा वेषांतर करून चाललेला आहे, याची सगळी स्पष्ट कल्पना प्रेक्षकांना येते. वग सादर करताना कोणत्याही पात्रांचा गोंधळ होऊ नये यासाठीच हे शिल्कार गायले जातात. तमाशातल्या शाहिरांनी, लोकनाट्याच्या अनेक लेखकांनी कवींनी वेगवेगळे घाट स्वीकारून विविध प्रकारचे शिल्कार लिहिले आणि वगनाट्याची तसंच लोकनाट्याची रंगत वाढवून मराठी माणसाची करमणूक केली, एवढं मात्र नक्कीच. चला आणखीन एक ढंगदार अशी लावणी

0: लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग या मालिकेचा भाग 76 आपण ऐकलात. सादर करते होते अभिराम सराफ. ही निर्मिती होते आकाशवाणी सोलापूर केंद्राची आणि हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
3: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
4: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.

0: नमस्कार श्रोतेहो, शुभ संध्या। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सायंकाळचे 5 वाजत आहेत। अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा आता सुरू होत आहे। या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। सभेच्या सुरुवातीला ठीक 5 वाजता ऐकूया ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी अंकिता आपटे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी। 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला। मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना होत आहे। गणेश चतुर्थीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं आज दोन्ही शेअर बाजार बंद आहेत। गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। ते आज नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते। राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी केलं। ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याच्या दरात 9.92% वाढ झाली आहे। पश्चिम आशियातली युद्ध परिस्थिती आणि त्यामुळे झालेली होर्मुझ सामुद्र धुनीची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकानं वरच्या दिशेनं प्रवास केला आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी 15 सप्टेंबरला एकटंच मुंबईत यायची घोषणा केली आहे। आज आंतरवाली सराटी इथं ते बोलत होते। इतर मराठा बांधवांनी मुंबईकडे येऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBI FIR दाखल केला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख या FIR करण्यात आला आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी। सायंकाळचे 5:02 झालेली आहेत। प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। आजच्या कार्यक्रमात ऐकूया झीशान खान यांचं गायन, राग पुरिया धनाश्री। विलंबित बंदिश झुमरा तालात निबद्ध आहे, द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे। विलंबित बंदिशीचे बोल आहेत अब तो रुत, तर द्रुत बंदिशीचे बोल आहेत

पायलिया झंकार, त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची आहे आणि हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केली आहे. ऐकूया झिशान खान यांचं गायन, राग पुरिया धनाश्री.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात झिशान खान यांचं गायन आपण ऐकलं. राग होता पुरिया धनाश्री. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची आणि हार्मोनियमची साथ अनंत केमकर यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ऐकत होतात. श्रोत्या, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवा वाणी.

0: ढोल ताशांचा निनाद, गणपती बाप्पा मोरियाचा जयघोष, घराघरात सजलेली आरास, दरवळणारा धूप आणि फुलांचा सुगंध, आरतीच्या तालावर एकत्र येणारी माणसं आणि प्रसादातला गरमागरम उकडीचा मोदक. गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्राच्या मनात अशाच कितीतरी आठवणी एका वेळी जाग्या होतात. गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे जणू आनंदाचं, उत्साहाचं आणि सकारात्मकतेचं आगमन असतं. भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. महाराष्ट्रात या उत्सवाला एक वेगळंच सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व आहे. मंडळी, ही गणेश चतुर्थी फक्त मूर्तीची स्थापना, आरती आणि विसर्जन एवढीच मर्यादित आहे का? तर नाही. या उत्सवाच्या मागे एक मोठा सांस्कृतिक प्रवास आहे, एकतेचा विचार आहे आणि आजच्या तरुणांसाठी अनेक प्रेरणादायी संदेशही दडलेत. बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो. विघ्नहर्ता म्हणजे अडथळे दूर करणारा. सुखकर्ता म्हणतो. सुखकर्ता म्हणजे आनंद देणारा. आणि बुद्धिप्रदाताही म्हणतो. बुद्धिप्रदाता म्हणजे आपल्याला सुबुद्धी देणारा. म्हणूनच गणेशोत्सव हा केवळ बाप्पाच्या आगमनाचा उत्सव न राहता आपल्या जीवनात नव्या विचारांचं, नव्या सुरुवातीचं आणि सकारात्मकतेचं स्वागत करण्याची एक सुंदर संधी असते. मंडळी, गणेशोत्सवाच्या इतिहासाकडे पाहिलं तर त्याला सार्वजनिक स्वरूप मिळण्यामागे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं मोठं योगदान आहे. 1893 मध्ये त्यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं. समाजातील लोकांना एका समान व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न हा होता. त्या काळात सार्वजनिक सभा, सामाजिक एकत्र येणं यावर अनेक बंधनं होती. अशा परिस्थितीत गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांमध्ये एकता, सामाजिक जागृती आणि राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न झाला. गणपती बाप्पा मोरया हा आवाज कानावर पडला की आपल्या चेहऱ्यावर नकळत हसू येतं. कारण गणेशोत्सव म्हणजे फक्त उत्सव नाहीये, तर तो आठवणींची एक सुंदर पेटी आहे. बाप्पाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंतचा प्रत्येक दिवस हा काही ना काही आठवण देऊन जातो. या आठवणींमध्ये तरुणाईचा उत्साह, मित्रांची साथ, रात्री उशिरापर्यंत चालणारी मंडपाची तयारी, सजावटीसाठी केलेली धावपळ, आरतीचा आवाज, प्रसादासाठी लागलेली रांग, सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी आणि शेवटी पुढच्या वर्षी लवकर या म्हणताना येणारी हुरहुर, सगळंच असतं. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपण गणेशोत्सवाकडे थोड्या वेगळ्या नजरेनं पाहणार आहोत. तरुणाईच्या नजरेतनं, तरुणाईच्या आठवणींमधनं. कारण प्रत्येकाच्या मनात बाप्पाची एक वेगळीच स्टोरी आहे. कुणासाठी गणेशोत्सव म्हणजे लहानपणी आईबाबांसोबत केलेली आरती आहे, तर कुणासाठी मित्रांसोबत केलेली सजावट, तर कुणासाठी पहिल्यांदा मंडळाच्या कार्यक्रमात केलेला परफॉर्मन्स. तेव्हा आज आपली तरुण मित्रमंडळी त्यांच्या गणेशोत्सवाच्या आठवणींविषयी काय सांगतायत ते जाणून घेऊयात.
1: नमस्कार, माझं नाव साहिल बापट, मी 25 वर्षांचा आहे आणि मी एक गिरगावकर आहे. गिरगावच्या गणेशोत्सवाबद्दल तुम्हा सर्वांना सांगायचं झालं तर पूर्वीपासूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची जेव्हापासून सुरुवात झाली आहे तेव्हापासून आमच्या इथल्या केशवजी नाईक चाळेमध्ये लोकमान्य टिळकांनी मुंबईतला पहिला गणेशोत्सव सुरू केला. गिरगाव आणि दक्षिण मुंबईच्या बऱ्याच भागांमध्ये आधीपासूनच वाडी आणि वाडीमधल्या गणेशोत्सवाची संस्कृती ही आपण आधीपासून बघतो. आत्ता हल्ली सगळीकडे टॉवरीकरण सुरू झाल्यामुळे आत्ताच्या नवीन पिढीला वाडीत गणेशोत्सव कसे साजरे व्हायचे, केले जायचे हे फार कदाचित कमी माहिती असेल. आम्हाला वाडीमध्ये लहानपणापासूनच गणपतीमध्ये मांडव बांधणं, मग त्यानंतर गणपतीचं मखर तयार करणं आणि स्पर्धा कोणकोणत्या यावर्षी घ्यायच्या, कशी तयारी करायची, वाडीतल्या प्रत्येक घरातल्या स्त्रिया बायका यावर्षी कोणकोणते नवीन पदार्थ करायचे, अन्नकोट स्पर्धा असायची पूर्वी.

0: अन्नकूट स्पर्धेमध्ये आता नवीन कोणते पदार्थ करायचे, मोदक करण्यासाठी म्हणून सगळ्या स्त्रिया बायका या एका ठिकाणी जमायच्या, पुरुष मंडळी होती ती गणपती आणण्याची तयारी सगळी, डेकोरेशन पासून ते अगदी गणपती आणेपर्यंतची तयारी, मग 10 दिवसांचा काय कार्यक्रम आखला जायचा याची तयारी करणं, आणि जी तरुण पिढी होती त्यावेळेला, जी तरुण मुलं होती, लहान मुलं होती, ती स्पर्धा, खेळ, आयोजन, गणपतीचं डेकोरेशन, मग अशी मी म्हटल्याप्रमाणे ते करणं, मांडव बांधण्यामध्ये मदत करणं, इतक्या सगळ्या गोष्टी करून तो गणेशोत्सव 10 दिवसांचा तो साजरा केला जायचा. आणि ते 10 दिवस कसे संपायचे अक्षरशः कळायचं सुद्धा नाही. पूर्वीच्या काळी शाळा कॉलेजेसमध्ये 5-6 दिवस सुट्टी दिली जायची गणेशोत्सवासाठी, त्यामुळे गणपतीची सुट्टी लागायच्या आधीपासूनच एक माहोल आपण ज्याला म्हणतो तो तयार व्हायला सुरुवात व्हायची, आणि गणपती यायच्या 1 महिन्याआधीपासूनच ते सगळं प्लॅनिंग आणि त्या तरुण जीवामध्ये असलेली एक ऊर्जा आणि त्यांच्या आयडियाज, संकल्पना आणि गणेशोत्सव कसा धूमधडाक्यात या वर्षीचा आपण पार पाडायचा हे आधीपासूनच सुरू व्हायचं. आणि बहुतांश शाळांमध्ये लहानपणी, म्हणजे आमच्या शाळेत पण, आम्हाला एक असाइनमेंट किंवा अशी प्रॅक्टिकल दिली जायची की तुम्ही गणेशोत्सव कसा साजरा केलात हे तुम्ही त्यावर एक निबंध म्हणा किंवा तुम्ही त्यावर एक छोटंसं काहीतरी प्रेझेंट करून आणायचं आणि ते सादर करायचं शाळेमध्ये. त्यामुळे मुलं ज्या प्रकारे गणेशोत्सव साजरे करायचे किंवा ज्या ज्या गोष्टी करायचे, जसं की सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे त्यामध्ये डान्स, फॅशन शो या सगळ्या गोष्टी व्हायच्या, तर मुलांनी यावर्षी कोणता डान्स केला, फॅशन शो मध्ये ते काय बनलेले होते, कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतले, कसे जिंकले, त्यांनी यावर्षी नवीन काय केलं, या सगळ्या गोष्टींच्या दृष्टिकोनातून मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्यांची वाढ कशी होईल, म्हणजे मजा करता करता त्यांना शिकायला पण काय काय मिळेल, त्यांना ज्ञान कसं मिळेल, याकडे शाळा आणि कॉलेजेसचा पण कल होता. आणि त्यामुळे या गोष्टी करताना कधी कंटाळा आला नाही, आणि म्हणजे ही ती एक मजा होती त्यावेळेची. गिरगाव मधल्या गणेशोत्सवाबद्दल सांगायचं झालं तर आता ज्या ठिकाणी मी राहतोय, गणेशवाडी, त्या गणेशवाडीचा यावर्षी 100वा गणेशोत्सव आहे. 1926 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची गणेशवाडीमध्ये आमच्या गिरगावच्या सुरुवात झालेली होती आणि यावर्षी 2026 साली 100वा गणेशोत्सव आम्ही साजरा करतोय. त्यामुळे खरंच एक अजून बऱ्याच ठिकाणी, गिरगावमध्ये म्हणा किंवा मुंबईमध्ये म्हणा, शतक महोत्सव किंवा 125वा गणेशोत्सव, 99वं वर्ष कुठे सुरू आहे, असं आपण बऱ्याच ठिकाणी आपण आता बघतोय होताना. तर ही खरंच एक पारंपरिक पद्धत आहे, जुनी पारंपरिक पद्धत आहे, जी आत्ताच्या गणेश मंडळांनी, कार्यकर्त्यांनी किंवा गणेश भक्तांनी चालू ठेवलेली आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीला आपली संस्कृती, आपली परंपरा आणि गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो हे आपण त्यांना दाखवतो. माझी वैयक्तिक गणपतीची आणि गिरगावच्या गणेशोत्सवाची सगळ्यात आवडणारी माझी मेमरी ती म्हणजे मित्रांबरोबर रात्री सगळ्या गणपतींचं दर्शन घ्यायला जाणं, गाडीवरनं म्हणा किंवा चालत चालत म्हणा, आणि अख्खी रात्र सगळ्या मंडळांचे गणपती बघणं, त्यांचं दर्शन घेणं, आणि प्रत्येक मंडळाने वेगवेगळं डेकोरेशन केलेलं असतं किंवा वेगवेगळी त्यांची क्रिएटिव्हिटी दाखवलेली असते आणि इतकी छान ती गणेश मूर्ती सजवलेली असते की खरंच प्रसन्न वाटतं. आणि त्यामुळे अख्खी रात्र मित्रांबरोबर म्हणा दर्शन घेणं प्रत्येक मंडळाचं आणि फिरायचं नुसतं. आणि आत्ता सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट मला गणेशोत्सवातली म्हणजे आमच्या इथे दरवर्षी गणपती सहस्त्रावर्तनं केली जातात, म्हणजेच अथर्वशीर्ष पठण 1000 वेळा. आणि तेव्हा आम्ही सगळे वाडीतली लोक एकत्र येतो, सोहळं नेसलेलं असतं, म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने आम्ही तयार होऊन येतो आणि 1000 वेळा अथर्वशीर्ष पठण करतो. तर ती आत्ता मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट आहे गणपती मधली.
1: हाय फ्रेंड्स, मी मधुरा संदीप लिमय. सगळ्यात आधी तुम्हाला गणेशोत्सवाचा खूप खूप शुभेच्छा. मी जेव्हा शाळेत होते ना तेव्हा मला माझे मित्र मैत्रिणी विचारायचे की तुमच्याकडे किती दिवसांचे गणपती बाप्पा असतात, 1.5 दिवसाचे, 5 दिवसाचे, गौरी गणपती की 10 दिवसाचे. मी त्यावर सांगायचे की आमच्याकडे वर्षातले 365 दिवस गणपती बाप्पा असतात. त्यांना खूप गंमत वाटायची. म्हणजे नेमकं काय, आमचं कल्याणला गणपती बाप्पाचं मंदिर आहे, त्यामुळे आमच्याकडे वर्षभर बाप्पा असतो. पण मुख्यतः भाद्रपदात, माघात, वैशाखात, कार्तिकात आणि ज्येष्ठात बाप्पाचा जन्मदिवस साजरा केला जातो. पण साधारणपणे भाद्रपद आणि माघ या 2 महिन्यात फार मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. मला लहानपणी भाद्रपदातला हा गणेश उत्सव आला ना की खूप मजा वाटायची. मंदिर वेगवेगळ्या फुलांच्या माळांनी सजवायचं, बाप्पाला रोज वेगळे वेगळे रंगीबेरंगी पोशाख परिधान करायचं.

0: असायचे, त्याला रोज वेगळे वेगळे मुकुट असायचे. एवढंच नाही तर नैवेद्याची ही रेलचेल असायची, कधी उकडीचे मोदक कधी तळणीचे मोदक रेलचेल असायचे. आणि बाप्पा समोर प्रत्येकाला काही ना काही सेवा सादर करावीशी वाटायची, म्हणजे कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, गान सेवा. एवढंच नाही तर गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी बाप्पाची वेगळ्या वेगळ्या उपचारांनी पूजा झाली की मग गणपती अथर्व शीर्षाची किंवा ब्रह्मणस्पती सुक्ताची सहस्र आवर्तन सुद्धा आमच्याकडे होतात. एकूणच काय तर ह्या उत्सवात खूप मजा असते. माझ्या बाकी मित्रमैत्रिणींकडे तेव्हा काही दिवसच गणपती बाप्पा यायचे, पण माझ्याकडे मात्र हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात 10 दिवस साजरा व्हायचा आणि त्यानंतरही बाप्पा माझ्याचकडे राहणार आहे ही त्यावेळेला एक गंमत वाटायची वेगळीच. कल्याणमध्ये एकादशीचे म्हणजे मेळाव्याचे गणपती सुद्धा असतात आणि ही पर्वणी फक्त कल्याणकरांनाच अनुभवायला मिळते बरं का. म्हणजे इतर कुठल्याच शहरात मेळाच्या गणपतींचं विसर्जन होत नाही, पण ते कल्याणातच होतं. असं का? तर लोकमान्य टिळक स्वतः गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आमच्या कल्याणमध्ये यायचे. ते यायचे ते एकादशीच्या दिवशी आणि मग इथून पुन्हा पुण्याला जायचे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी टिळक स्वतः पुण्यात असायचे. त्यामुळे कल्याणात गणपती बाप्पांचं विसर्जन हे एकादशीच्या दिवशी सुद्धा होतं. माणसा माणसातले मतभेद विसरून एकत्र येऊन सगळ्यांनी छान आनंदाने हा उत्सव साजरा करावा ही सुद्धा शिकवण आपल्याला गणपती बाप्पा आपल्याला आपसुकच देऊन जातात. चला तर मग मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. गणपती बाप्पा मोर्या.
1: नमस्कार, मी मीरा ललित. मी सध्या पुणे विद्यापीठातून मास्टर्स इन संस्कृत लिटरेचर याचा अभ्यास करते.
2: सर्वप्रथम सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. यंदाचं आमच्या घरातल्या गणपतीचं साधारण हे 75वं वर्ष आहे. आदल्या दिवसापासून बाप्पाच्या आगमनाची सगळ्यांना लागलेली लगबग तयारी आणि हुरहुर. उद्यापासून 5 दिवस 7 दिवस गौरी गणपती असे आपल्या घरी येणार, विराजमान होणार यासाठी सगळ्यांची चाललेली तयारी ही अगदी लहानपणापासून मी बघत आली आणि अर्थात त्या तयारीत मी सुद्धा होते. त्याकरता जवळजवळ 1 आठवड्यापासून तयार करण्यात आलेलं मखर जिथे गणपती बाप्पा आपले विराजमान होणार आहेत त्यांच्याकरता तयार केलेलं आसन म्हणूया आपण. आणि दुसऱ्या दिवशी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करणं आणि त्या बाप्पाच्या मूर्ती समोर सगळ्यांनी अथर्व शीर्ष पठणाला बसणं हे मस्ट होतं. याला कुठलाही एक्सक्यूज नव्हता खरं तर. आणि आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर गणपती बाप्पा म्हणजे मोदक आलेच, त्याला काही अपवादच नाही. पण मोदक बनवणं हे किती अवघड आहे. म्हणजे मोदक फोडून त्याच्यावरती साजूक तूप घालून खाणं हे जितकं सोपं आहे तितकंच मोदक बनवणं अवघड आहे मला तेव्हा समजायला लागलं. आणि खरं तर तेव्हापासूनच मी मोदक बनवायला शिकले असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यात दुसरी एक गोष्ट म्हणजे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी आलेली तिथी म्हणजे ऋषी पंचमी, त्या दिवशी तयार केलेली ऋषींची भाजी. माझ्या मंजी आजीचा सहवास फार मिळाला नाही, पण मी ऐकून आहे असं घरातल्यांकडनं, काकांकडनं, वडिलांकडनं की पणजी आजी जी भाजी बनवायची अक्षरशः सगळे चाळीतले दारात उभे राहायचे आजींनी भाजी केली म्हटल्यानंतर. अजून एक इथे गोष्ट मला नमूद करावीशी वाटते जी महत्वाची वाटते, ती म्हणजे आमचा गणेशोत्सव हा कायम चाळीतला गणेशोत्सव होता आणि आज अजूनही तो तिथेच असतो. त्यामुळे चाळीत गणेशोत्सव आला म्हणजे चित्रकला स्पर्धा, स्त्रियांसाठी पाककला स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धा. दुपारपासून जे काही सगळी लहान मुलं धुडगूस घालायचे आणि त्या स्पर्धांमध्ये आपल्याला कसा नंबर मिळवता येईल यासाठी जी काही सगळ्यांची चढाओढ चाललेली असायची ती खरोखरच मजा होती. यांनी चाळीतला गणपती अनुभवलाय त्यांना हे नक्कीच पटेल. त्यामुळे गणेशोत्सवातल्या या स्पर्धांनी सुद्धा आम्हाला खूप दिलं, खूप शिकवलं. त्यामुळेच गणेशोत्सव हा कायमच खूप स्पेशल आहे, विशेष आहे असं म्हणायला हरकत नाही.
3: नमस्कार, मी अश्विनी घोरपडे. सर्वात आधी तर आकाशवाणीच्या युवा वाणीच्या सर्व श्रोतांना गणेश चतुर्थीच्या माझ्यातर्फे मनापासून खूप खूप शुभेच्छा. बाप्पा सर्वांच्या आयुष्यातली सर्व विघ्न दूर करो हीच प्रार्थना. या दिवसाबद्दल बोलायचं झालं तर आमच्या घरी वैयक्तिकरित्या घरगुती बाप्पाची मूर्ती बसत नाही आणि लहानपणी खर तर मला कधी कधी याचं खूप वाईट वाटायचं की आपल्या मित्रांच्या घरी बाप्पा येतात मग आपल्या घरी का नाही. पण जशी मी मोठी होत गेले तसं मला या गोष्टीचा एक वेगळाच अर्थ उमजला. घरगुती बाप्पा बसत नसले तरी बाप्पा माझ्यापासून कधीच दूर नव्हते, कारण माझ्या मामाच्या घरी बाप्पा येतात तर मग मी माझ्या मामाच्या घरी 5 दिवस जायचे आणि आत्ताही जातेच. तसंच आमच्या

0: सोसायटीतला जो सार्वजनिक गणपती असायचा तोच आमचा हक्काचा बाप्पा असायचा. त्या सार्वजनिक मंडपातल्या माझ्या लहानपणाच्या आठवणी आजही माझ्या मनात जशाच्या तशा जिवंत आहेत. खेळता खेळता गल्लीतल्या मंडपात जाऊन तासन तास बसणं, तिथे चाललेली सजावट डोळे मोठे करून कुतूहलाने पाहणं, आरतीच्या वेळी त्या टाळांचा आवाज वाढवण्यासाठी मित्रांसोबत स्पर्धा करणं, आरतीत जयदेव जयदेव जोरानं ओरडणं आणि आरती संपल्यावर मिळणाऱ्या खिरापतीसाठी किंवा मोदकासाठी रांगेत सर्वात आधी जाऊन उभं राहणं, अशा साध्या पण निखळ आठवणींनी माझं लहानपण समृद्ध केलंय. शेजाऱ्यांच्या घरी जाऊन आरतीला उभं राहणं, त्यांच्या घरच्या मोदकाचा आस्वाद घेणं, यातून एक गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे बाप्पा फक्त चार भिंतींच्या आतल्या घरात नसतात तर ते संपूर्ण समाजाला एकत्र आणणाऱ्या धाग्यात असतात, नाही का. आज जेव्हा लहानपण मागे सोडून उत्सवाकडे पाहते तेव्हा काही गोष्टी खूप वेगळ्या जाणवतात. म्हणजे लहानपणी आनंद म्हणजे गणपतीची सुट्टी, आरती आणि फक्त मोदक खाणं इतकी मर्यादित होती. पण आज मोठं झाल्यावर जाणवतं की उत्सवाचं स्वरूप बदललंय. युगपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. ऍक्च्युली त्यामागचा हेतू खूप स्पष्ट होता की समाजाला जर जागृत करायचं असेल तर बाप्पापेक्षा मोठा पर्याय असूच शकत नाही. जातपात श्रीमंत गरीब आणि आपापसातील हेवे दावे विसरून संपूर्ण समाजाने एकाच छताखाली एकत्र यावं हाच या सार्वजनिक गणेशोत्सवाचा मुख्य हेतू होता. आजच्या डिजिटल युगात आपण सगळेच सोशल मीडियामुळे आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात कमालीचे व्यस्त झालोय हे खरंय. आपण शेजारी असूनही एकमेकांशी मोबाईलवरच बोलतो. पण या गणेशोत्सवाचं सर्वात मोठं सौंदर्य पण हेच आहे की सोशल मीडिया आपल्याला कितीही दूर नेण्याचा प्रयत्न करत असलं तरी बाप्पाचा हा सण आपल्याला पुन्हा एकदा खऱ्या आयुष्यात एकत्र आणतो. मंडळात एकत्र येऊन वर्गणी गोळा करणं असो, आरतीचं नियोजन करणं असो, गेम्स खेळणं असो, मित्रांना भावंडांना नातेवाईकांना भेटणं असो, या निमित्तानं का होईना आपण मोबाईल स्क्रीन वरून डोळे बाजूला सारून एकमेकांसोबत प्रत्यक्ष गप्पा मारतो, एकत्र काम करतो. यातूनच आपल्याला खरं आयुष्यातलं टीमवर्क आणि नेतृत्व गुण काय असतं हे कळतं. म्हणूनच माझ्या तरुण मित्रांना मी सांगेन की यंदाचा हा गणेशोत्सव बाप्पाने निर्माण केलेल्या या संधीचा फायदा घेऊयात, प्रत्यक्ष माणसांना भेटूयात, शेजाऱ्यांशी संवाद साधूयात आणि आपल्या संस्कृतीचा हा एकतेचा वारसा जपून ठेवूयात. सर्वांना खूप खूप प्रेम आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
1: आज बाप्पाचं आगमन झालंय, सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. घराघरात टाळ मृदुंग आरती या सगळ्यांचा आवाज घुमणार आहे. प्रसादासाठी म्हणजे बाप्पाच्या हातातल्या त्या उकडीच्या मोदकासाठी भावंडांमध्ये प्रचंड वादावाद होणार आहे. टाळ कोण वाजवणार, आरती कोण धरणार, मोठ्या मोठ्यानं आरती कोण म्हणणार, या सगळ्या गोष्टींसाठी चुरस लागणार आहे. पण हे सगळं असलं ना तरी हे सगळं करताना आपुलकीची एकतेची भावना, आपण एक कुटुंब असल्याची जाणीव मात्र कायम राहणार आहे. आणि हीच आपल्या गणेशोत्सवाची खासियत आहे. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपल्या मित्रमैत्रिणींनी त्यांच्या गणेशोत्सवातल्या लहानपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या, तेव्हा चला आज या आठवणींना उजाळा देऊया, ह्या क्षणांना पुन्हा जगूया आणि ह्या गणेशोत्सवाचा आनंद मनमुराद लुटूया. तेव्हा तुम्हा सगळ्यांनाच गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.

0: मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे. आजूबाजूला उत्साहाचं वातावरणही कमाल आहे, पण काय आहे ना, घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.
1: युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

विजय चव्हाण आणि प्रशांत दामले यांनी गायलेलं धुमाकूळ या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती प्रवीण दवने यांची आणि संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया उलाढाल या चित्रपटातील गीत.

अजय गोगावले यांनी गायलेलं उलाढाल या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत दिलं होतं अजय आणि अतुल यांनी. या गीतासोबतच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते, संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन याविषयीचं धनंजय गोखले यांचं भाषण. धनंजय गोखले यांची अथर्वशीर्ष, भगवद्गीता याबरोबरच प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा विषयांवरची रोजच्या जीवनाची सांगड घालणारी मराठी आणि इंग्रजी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. याच अनुषंगाने आज ऐकूया हे भाषण अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.

श्रोते हो नमस्कार. बाप्पांचं आगमन झालंय. गणपती उत्सवाची धामधूम रेलचेल सुरू आहे. गणपती उत्सवामध्ये एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण होते, ते म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. हे गणपती अथर्वशीर्ष नक्की काय आहे, कुणी सांगितलं, कुणासाठी सांगितलं, कुणासाठी म्हणायचं, यामध्ये काय काय सांगितलं गेलंय, मला माझ्या आयुष्यामध्ये त्याचा कसा उपयोग होतो, हे असे अनेक प्रश्न अनेक जण गेली अनेक वर्ष मला विचारतात. याच प्रश्नांचा आधार घेऊन काही गोष्टी आपण उलगडूया. हा, पण त्यासाठी तुमचा सहभाग मला नक्की लागेल. कारण कसं आहे, मी जरी काही गोष्टी सांगितल्या तरी तुम्ही त्या करेपर्यंत तुम्हाला त्यातला आनंद मिळणार नाही. आता हेच पहा, आपण अथर्व शीर्ष या शब्दापासूनच सुरू करूया. थर्व हा शब्द अथर्व शीर्षामध्ये आहे. आता तो माझ्या मागून तुम्ही म्हणा, थर्व थर्व. अजून एकदा म्हणायचं, आता मी म्हणतो तसा थर्व. काय जाणवलं? कंपनं जाणवली असतील, व्हायब्रेशन जाणवलं असेल. आता मी जर का सांगितलं असतं की थर्व या शब्दाचा अर्थ म्हणजे कंपनं, थर्व म्हणजे व्हायब्रेशन्स, हे तुम्हाला कदाचित कळल्याचा भास निर्माण झाला असता. पण थर्व असं म्हटल्यानंतर ती कंपनं जाणवली. आता पहा, थर्व या शब्दाला मागे अ लागला तो झाला अथर्व. कंपनांना मागे अ लागला म्हणजे झाली अकंपन, अकंप. अथर्व म्हणजे अकंप. आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर कंपन व्हायब्रेशन्स म्हणजे अस्थिरता.

स्थिरतेचा उलट अर्थशब्द झाला तो म्हणजे स्थिरता. कंप, अकंप, अस्थिरता, स्थिरता हा शब्द अथर्वशीर्ष आपल्याला अस्थिरतेकडून स्थिरतेकडे जाण्यासाठी सांगतो. आता शीर्ष या शब्दाचा अर्थ होतो डोकं. डोकं म्हणजे सगळ्यात वरचा भाग. इंग्रजीमध्ये हेल्म, अपेक्स, पिनाकेल असे शब्द त्याला आहेत. सगळ्यात वरचा भाग, अत्युच्च बिंदू. मग अथर्वतेचा अत्युच्च बिंदू अथर्वशीर्ष, स्थिरतेचा अत्युच्च बिंदू अथर्वशीर्ष. इतकं साधं सोपं या शब्दाचा अर्थ आहे. मग हे अथर्वशीर्ष जे आपण स्थिरतेसाठी म्हणतोय ते तितक्याच स्थिरतेने जर का म्हटलं तर त्यामध्ये जे सांगितलंय स्थिरता ते आपल्या उपयोगाला नाही येणार. आणि कुठलीही गोष्ट साधायची असेल तर सर्वात प्रथम लागते ती स्थिरता, शरीराची, मनाची, बुद्धीची. आपण एक काम करूया, हे अथर्वशीर्ष आपण म्हणूया, संपूर्ण नाही हा, एक तीन चार ओळी त्याच्यातल्या पहिल्या अथर्वशीर्षाच्या म्हणूया आपण. अर्थात एक ओळ मी सांगणार आहे, काही जणांचं पाठ असेल, मुखोद्गत असेल, काही जणांना माहीत नसेल, काळजी करू नका, माझ्या मागे म्हणा. कदाचित ज्यांचं मुखोद्गत आहे, पाठ आहे, त्यांना यामध्ये काहीतरी बदल केल्याचा भास होईल. शांत बसा, स्थिरतेचं स्तोत्र आहे, स्थिर बसा आणि म्हणूया. ओम नमस्ते गणपतये. माझ्यामधील गणपतीला मी नमस्कार करतोय. माझ्यामधील गणपतीचं सतत स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आता अजून दोन ऋचा म्हणूया अशाच, हा बघा काय वाटतं ते. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. सभोवताली जे जे आहे ते माझंच प्रतिबिंब आहे. माझ्या सभोवतालाला मीच जबाबदार आहे याची जाणीव ठेवण्याची आणि त्याप्रमाणे वागण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. कसं वाटतंय ना, स्वतःकडे यायला लागलं की नाही सगळं. आता एक अतिशय महत्वाची ऋचा उभी आहे ह्याच्यातली. त्वमेव केवलम करतासी. हाती घेतलेल्या कामांचं आणि त्यांच्या सर्व आणि संपूर्ण परिणामांचं संपूर्ण उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी, पेलण्याची घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. प्रत्येक ओळीच्या शेवटी क्षमता माझ्यामध्ये आहे, क्षमता माझ्यामध्ये आहे अशी ओळ मी सांगत गेलो. अथर्वशीर्षाचा हा मला उलगडलेला अर्थ. आता मगाशी म्हटलं तसं हे अथर्वशीर्ष नक्की कुणासाठी आहे, कुणी सांगितलं? आता पहा, ढोबळमानाने पाहायला गेलं तर आपण समोर ठेवलेल्या मूर्तीला म्हणतो की बाप्पा नमस्ते गणपतये, गणपतीला नमस्कार आहे, तुला नमस्कार आहे. पण आपण आता म्हटलं माझ्यामधील गणपतीला नमस्कार आहे, हे कुठून जाणवलं? त्याची पण एक गंमत आहे. अथर्वशीर्षामध्ये एक ऋचा येते, अव दक्षिणा आत्तात. अव याचा अर्थ होतो रक्षण कर, सांभाळ कर. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा. दक्षिणा आत्तात, तात म्हणजे संस्कृतमध्ये पासून, ऊन हून, फ्रॉम. दक्षिणेकडून माझं रक्षण कर. मग माझ्या मनात प्रश्न आला, दक्षिणेकडून रक्षण कर ठीक आहे, बाप्पा करेल रक्षण नाही करेल हा पुढचा भाग झाला, पण कुणाकडून रक्षण करायचं? दक्षिणेला कोण आहे? दक्षिणेला यम. मग त्याच्याकडून रक्षण कर असं कधीतरी कोणीतरी म्हणेल का? आपले दिग्गज ऋषी ज्यांनी अक्षरशः संपूर्ण गोष्टी पाहिल्या, दर्शनात ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्या दृष्टीने अतिशय ऑपरेशनल लेवलची अशी विनंती करतील. आणि तिथून सुरू झाला अथर्वशीर्षाचा ढांडोळा घेण्याचा प्रवास की अरे हे दक्षिणेकडून जर का रक्षण करायचं असेल ना तर ह्याचा काहीतरी वेगळा अर्थ आहे. हा झाला पहिला भाग ज्यांनी मला प्रेरित केलं अथर्वशीर्ष नक्की काय शोधून काढायला. बरं, परत गणपती ही बुद्धीची देवता, विद्येची देवता, इंटेलिजन्सची देवता, शहाणपणाची देवता. आता असा विचार करा, गणपती समोर जी विद्येची देवता आहे तिच्या समोर बसून तीच कशी आहे हे तिला सांगायचं का? बाप्पा तू असा आहेस, बाप्पा तू तसा आहेस. एखाद दोन वेळा ठीक आहे. अथर्वशीर्षामधली गंमत, त्यामध्ये घातलेलं कोड मला सुटायला कधी सुरुवात झाली त्याचे हे विचार सांगतो. बघा तुम्हाला पटलं तरी, एखाद्या हुशार व्यक्तीला तो कसा आहे हे सांगितल्यानंतर

काय वाटत असेल, तसंच गणपती बाप्पाचं होत असेल का? आणि आता एक गंमत बघा, ज्यांना फिलॉसॉफिकली थोडासा अध्यात्माकडे थोडासा कल आहे, ज्यांचा प्रत्येकाचाच असतो, त्यांना बघा हे जमताय का? आता बघा, या अथर्व शीर्षामध्ये एक गोष्ट सांगितली आहे, त्वम एव सर्वम खलुविदम ब्रह्मासी, म्हणजे त्वम ब्रह्मासी. आता जी काही ती चार वेदवाक्य सांगितली गेले त्यातलं एक वेदवाक्य, त्वम ब्रह्मासी, तू ब्रह्म आहेस. बरं, त्याच वेळेला आपल्याकडे अजून एक वेदवाक्य सांगितलंय, अहम ब्रह्मास्मी. पहा बरं, कल्पना करा, दोन जण समोरासमोर बसलेत, एक जण म्हणतोय त्वम ब्रह्मासी आणि एक जण म्हणतोय अहम ब्रह्मास्मी, तू ते आहेस, मी ते आहे. पहा वाक्यांकडे लक्ष द्या, तू ते आहेस, मी ते आहे. अरे म्हणजे तू आणि मी एक नाही का? दोघं मिळून एकाच गोष्टीचं वर्णन चाललंय, तू ते आहेस आणि मी म्हणतो मी ते आहे. अगदी बीजगणिताचा वापर जरी केला तरी एका बाजूला लिहिलं त्वम ब्रह्मासी आणि दुसऱ्या बाजूला लिहिलं अहम ब्रह्मास्मी. बघा बरं काय त्याच्यातलं आपण पूर्वी करायचो की नाही, ए एक्स इज इक्वल टू बी एक्स असं म्हटल्यानंतर एक्स एक्स गेला, राहिलं ए इज इक्वल टू बी. मग त्वम ब्रह्मासी, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म ब्रह्म, ते ते गेलं, राहिलं काय, त्वम इज इक्वल टू अहम. ही मी तूपणाची बोलवण अथर्व शीर्षामध्ये सांगितले. समोर ठेवलेल्या मूर्तीला उद्देशून आपण ते म्हणतो असं जाणवतं खरं, पण त्यातून त्वम इज इक्वल टू अहम म्हटल्यानंतर त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी, त्वम एव केवलम हर्तासी, त्वम त्वम त्वम, हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्व शीर्ष 180 डिग्री फिरतं, ते मला माझ्यात पाहायला सांगतं. आणि गंमत म्हणून सांगतो, पहा ज्यांना प्रयोग करून पाहायचा आहे त्यांनी हा अवश्य प्रयोग करून पहा. आता हे जे मी स्वसंवाद सांगितला तो माझ्या या व्याख्यानाच्या शेवटी पुन्हा एकदा सांगणार आहे चार ओळींचा. त्यावेळेला समोर जर का आरसा ठेवता आला तर आरसा ठेवून म्हणा, अथर्वशीर्ष इथून पुढे जेव्हा म्हणाल ना त्यावेळेला आरसा ठेवा समोर. आणि पूर्वी म्हणून देवघरांमध्ये मूर्तींच्या मागे आरसे असायचे का कुणास ठोक? आमच्याही घरात होता, देवघर मोठं होतं, मी आजोबांना नेहमी विचारतो का आजोबा देवाच्या मागे आरसा कशाला, आपण आपल्या पुढे घेतो, देवाच्या पाठीमागे कशाला? हळूच हसून ते म्हणायचे, ते कधीही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचे नाहीत, प्रश्नाला प्रश्न विचारायचे. बघ बरं, देवाची जर का पाठ आरशाकडे असेल तर चेहरा कुणाचा आरशाकडे असेल? तुझा. मग चेहरा कुणी कुणाचा पाहायचा? हे आजही वाक्य प्रत्येक वेळेला मी अथर्व शीर्ष म्हणतो त्याला अक्षरशः अंगावर रोमांच उठवतं. अहम इज इक्वल टू त्वम. पुन्हा एक अथर्व शीर्षामध्ये येतं, त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. का हो मूलाधार चक्र? अनेकांना चक्र संकल्पना माहिती असेल, मूलाधार आहे, आज्ञा आहे, सहस्त्रार आहे, विशुद्धी, अनाहत, माहीत असलेली सात, न माहीत असलेली शेकडो चक्र, हे ट्रान्सफॉर्मर आहेत शरीरातले. नवद्वारे पुरे देही, नऊ दारांची आपली सिटी. सिटी म्हटलं की पॉवर आली, इलेक्ट्रिसिटी आली की नाही आपल्याकडे? मग इलेक्ट्रिसिटी जर का संपूर्ण शहरामध्ये आपल्या शरीराच्या पसरवायची असेल तर ठिकठिकाणी ट्रान्सफॉर्मर पाहिजेत, मूलाधार त्यातला एक ट्रान्सफॉर्मर. मग मूलाधार करतं काय? मूलाधार त्या त्या ठिकाणच्या अवयवांना, ऍक्शन्सना एनर्जी पुरवण्याचं काम करतं. कुठल्या कुठल्या? हाडं, स्नायू, पेशी, रक्त. पहा, यापैकी एक जरी नसेल तर राहू का आपण? अथर्वशीर्ष हे बेस आहे, अथर्वशीर्ष हे मूल आहे, अथर्वशीर्ष जीवेशणा आहे. मला जगायचं आहे, मला उत्तम जगायचं आहे, याच्यासाठी अथर्वशीर्ष सांगितलेलं आहे. मग आता सांगा बरं, अथर्वशीर्ष हे स्थिरतेचं सूक्त कुणी कुणाला सांगितलं? मी मला सांगतोय. मग गणपतीची मूर्ती का? अहो मी माणूस आहे, सातत्याने एखादी गोष्ट मला माझ्या ध्यानात राहत नाही, मग मला माझ्या ध्यानात ठेवण्यासाठी काहीतरी समोर लागतं, कधी चित्र लागतं, कधी एखादं सिम्बॉल लागतं, कधी मूर्ती लागते. आपला एकलव्य नाही का? द्रोणाचार्यांची मूर्ती एकलव्याने का बनवली असेल? पाठ्यपुस्तकामध्ये द्रोणाचार्य आणि एकलव्य असे समोरासमोर दाखवतात, एकलव्य धनुर्विद्येची प्रॅक्टिस करताना दाखवली जाते आणि मागे द्रोणाचार्यांचा सुबक पुतळा दिसतो. सांगण्याचा तिथं अर्थ एवढाच की कधीतरी एकलव्याला सुद्धा कंटाळा येत असेल की नाही? नको आता बास झालं, दमलो असं कर, कधीतरी येत असेल, माणूस येतो. मग असा कंटाळा आला, कधी चाल ढकल झाली प्रॅक्टिसमध्ये, तर समोर आपल्या गुरूंचा पुतळा आहे, त्यांच्यातून स्वतःच्या मनामध्ये एक नाद निर्माण होत असेल की नाही?
अरे बसलास काय, एकलव्या प्रॅक्टिस नाही का करायची तुला, असं गणपती मला सांगतो असं मला वाटतं. आजही मी जेव्हा जेव्हा गणपतीच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळेला मी अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात करतो घरी, पण मला असं वाटतं गणपतीच मध्ये अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात करतो. धनंजय त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, धनंजय त्वमेव केवलम करतासी, अरे धनंजय त्वमेव केवलम हरतासी, धनंजय अरे असं काय करतोस, त्वम भूमी त्वम आपहा त्वम अनलहा त्वम अनिलहा त्वम नभा, वाग ना तसं. भूमीची तुला गमती जमती सांगेन, अनलाची गमती जमती सांगेन, तसं वाग ना. आणि अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा त्वम विष्णू त्वम रुद्रहा त्वम इंद्रहा त्वम अग्नी त्वम वायू त्वम सूर्य त्वम चंद्रमा, अरे ह्या प्रत्येकांच्या गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजग पाहू. अवभक्तारम, आता ह्या रुचेची एक गंमत आपण पाहू. अवभक्तारम छोटीशी रुचा, अव म्हणजे रक्षण कर, मग अशीच सांगितलं. वक्तारम वक्त्याला सांभाळ, मग वक्त्याचं रक्षण कर. आता कोण वक्ता आहे, तुम्ही म्हणाल मी, म्हणजे मी धनंजय, खरं मी ज्यावेळेला बोलतोय त्यावेळेला तुम्ही पण तुमच्या मनात दाद देत असाल की नाही, कुणाची तरी मान हलत असेल, कुणीतरी बोलत असेल शेजारी बसलेल्या माणसाशी, नाही तर स्वतःशी नक्कीच बोलत असाल. त्यामुळे वक्ता हा नेहमी दोन्हीकडे असतो, श्रोता हा सुद्धा नेहमी दोन्हीकडे असतो. मग वक्त्याचं रक्षण कुणी करायचं, गणपतीकडे गेलो मी एक दिवस, तो म्हणाला अरे तू करायचं, सुधरेत आत्मना आत्मानम नाही का सांगून गेला, मग तुझं तू रक्षण करायचंस. कसं करायचं, कुठून करायचं, वक्त्यानी वक्त्याचं वक्तव्यापासून रक्षण करायचंय, अशी ही रुचा सांगते. बोलणाऱ्याने बोलणाऱ्याचं बोलण्यापासून रक्षण करायचंय, मी जे बोलतोय ना त्याकडे अतिशय ध्यान दे. ओ म्हणजे वक्ता आणि श्रोता एकाच वेळेला ज्या वेळेला असतील त्याच वेळेला संवाद होईल, इतर वेळेला विसंवाद. मग अववक्तारम, आता बघा एक टूल देतो, सध्याच्या जमान्यामध्ये प्रत्येकाला टूल हवं असतं. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची तुमच्याकडे नक्की उत्तर असतील. पहिला प्रश्न पहा काय माझा तो, गेल्या चार तासामध्ये माझी स्वतःची चिडचिड न होऊ देता मी बोललो का किंवा बोलले का. प्रत्येकाची उत्तर तयार असतील, कोणीतरी म्हणेल नाही, कोणीतरी म्हणेल हा काही वेळा झालं काही वेळा हो नाही. हा म्हणजे ही जी वागणूक आहे, चिडचिड न होऊ देता बोलणं हे वागणं आहे, हे झालं का. मग याला मी एक स्केल तयार केले, त्याला म्हणतात रिव्हर्स स्विंग स्केल. गेल्या चार तासामध्ये चिडचिड न होऊ देता मी बोललो का. खरोखरच तुम्ही गेल्या चार तासामध्ये आत किंवा बाहेर, मनात किंवा मनाच्या बाहेर, त्याला मी म्हणतो मनात किंवा जनात, चिडचिड न होऊ देता बोलला असाल तर तुम्ही स्वतःला चार मार्क द्यायचे या प्रश्नाला. चिडचिड होणार होती पण लक्षात आलं माझ्या आणि मग मी थांबवलं, एक दोन वेळा झाली खरी, अच्छा मग अशा वेळेला तीन मार्क द्यायचे. चार सहज झालं, तीन लक्ष होतं म्हणून चिडचिड न होता बोललं गेलं. अरे तू असं जे काय सांगतोस ना ते मला माहितीच नव्हतं असं लक्ष द्यायचं असतं, असं जर का असेल तर दोन मार्क. आणि नाही ना, खूप कमी वेळा मी चिडचिड न होऊ देता बोललो, बऱ्याचदा चिडचिड झाली असं असेल तर एक. चार तीन दोन एक. अध्यात्म म्हणजे प्रयोग, अध्यात्म नुसतं ऐकण्याचं नाहीये. मग आता अथर्वशीर्ष जर का मला माझ्या रोजच्या जीवनामध्ये मदत करत असेल तर रोजचं जीवन माझं कशानी भरलं आहे, रोजचं जीवन बोलण्याने भरलेलं आहे. स्वतःशी बोलत असतो, इतरांशी बोलत असतो, काही लोक झोपेतही बोलतात. मग या बोलण्यापासूनच जर का अथर्वशीर्षाचं इम्प्लिमेंटेशन, त्याचं उपयोगित्व वापरायला आपण सुरुवात केली तर कसं आहे हरकत आहे. मग चला वापरण्याआधी किती वापरतोय ते पाहूया. शेवटचं लक्ष देऊन ऐकायचं, मी प्रश्न विचारणार आहे, चार तीन दोन एक असे प्रत्येक प्रश्नाला गुण द्यायचे. एकूण फक्त सात प्रश्न विचारणार आहे मी. पहिला प्रश्न पुन्हा विचारतो, गेल्या चार तासामध्ये स्वतःची चिडचिड न होऊ देता मी बोललो किंवा बोलले का. चार तीन दोन एक, तुम्हाला माहिती आहे आता काय आहे. दुसरा प्रश्न, गेल्या चार तासामध्ये दुसऱ्याची चिडचिड होऊ न देता मी बोललो का. परत रिपीट करतो, गेल्या चार तासामध्ये स्वतःची चिडचिड न होऊ देता मी बोललो का. गेल्या चार तासामध्ये दुसऱ्याची चिडचिड न होऊ देता मी बोललो का. तिसरा प्रश्न, गेल्या चार तासामध्ये जे काही बोललो ते अभ्यासपूर्ण
अनुभवाधिष्ठित बोललो का?

0: गेल्या 4 तासामध्ये जे काही काम हातात आहे त्या कामाशी प्रामाणिक राहून बोललो का? 4 3 2 1 गेल्या 4 तासामध्ये कॉन्ट्रीब्युटरी म्हणजे हिताचं बोललो का? हिताचं बोलणं, कॉन्ट्रीब्युटरी बोलणं बऱ्याचदा न आवडणारं असतं, तसं हिताचं बोलणं मी आवडेल असं बोललो का? आणि आता शेवटचा प्रश्न, गेल्या 4 तासामध्ये मी गोड बोललो का? आता प्रत्येक प्रश्नाला तुम्ही काही मार्क्स दिले असतील, 4 3 1 4 3 काही केलं असेल. मी ज्यावेळेला हेच करतो, मी ज्यावेळेला सुरुवात केली होती त्याला माझा स्कोर होता 11. कोणाचं 11 असेल, 12 असेल, कोणाचं 17 असेल, मॅक्सिमम जास्तीत जास्त स्कोर 28 आहे. कोणाचा 28 आला असेल ना तर फार छान आहे. पण जपून पहा, मग धरून चाला तुमचा स्कोर आला 14, मग 14 जास्तीत जास्त स्कोर 28 14 बाय 28 म्हणजे 0.5. अथर्वशीर्ष वापरतोस किती? अववक्तारम 0.5, 50% अववक्तारम सुरू आहे. मग आता शेवटची टीप देतो. अनेक लोक मंगळवारी गणपती देवळात जातात, दर मंगळवार म्हणजे वीकली झालं. काही जण संकष्टीला देवळात जातात, संकष्टी चतुर्थी मंथली येते, आणि भाद्रपद चतुर्थी गणेश चतुर्थी वर्षातून येते. मी माझ्या व्यवसायाला पूरक म्हणून यांच्याकडे कसं बघतो? मंगळवार म्हणजे वीकली रिव्ह्यू मीटिंग, संकष्टी चतुर्थी म्हणजे मंथली रिव्ह्यू मीटिंग, आणि भाद्रपदामध्ये येणारी गणेश चतुर्थी आणि गणपती उत्सव म्हणजे अॅन्युअल रिव्ह्यू मीटिंग. बाप्पा विद्येची देवता, तो आल्यानंतर विचारणार नाही का, धनंजय मागच्या वर्षभरात काय केलंस, मागच्या आठवड्यात काय केलंस? ते इथून पुढे ज्या वेळेला देवळामध्ये जाल, प्रत्येकाची श्रद्धा असते, भक्ती असते, त्याबरोबरच गणपतीशी संवाद साधा आणि त्याला सांगा मागच्या आठवड्याभरामध्ये माझा कॉम्पिटन्सी अप्लिकेशन इंडेक्स अववक्तारमचा 0.5 वरून 0.51 वर गेला. आणि असं 1000 वेळेला ज्यावेळेला प्रॅक्टिस होईल त्यावेळेला म्हटलं जातं, सहस्त्रावर्तनात यम यम काममधीते तम तमनेन साधयेत. जे जे म्हणून आपल्याला हवंय ते सर्व अथर्वशीर्ष सांगतं तुला सहज मिळणार आहे, पण तू ते करून पाहायला हवंस. ऐकिने छान अथर्वशीर्ष. त्यामुळे गणपती बाप्पा सगळ्यांना हे अथर्वशीर्ष शोधण्याची बुद्धी देवो, ते अथर्वशीर्ष करून पाहण्याची बुद्धी देवो, आणि त्यातून प्रत्येकाला आनंद मिळणारच आहे. आनंदासाठीच तरी सगळी वाटचाल सुरू आहे. धन्यवाद.
1: आत्ताच आपण ऐकलं धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण असं हे भाषण, अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.

श्रोते हो, आपणही आपल्या काही कथा, कविता, दलित लेख, प्रवास वर्णन असं कोणत्याही प्रकारचं लिखाण करत असाल आणि आमच्या या साहित्य सौरभ कार्यक्रमात प्रसारित करू इच्छित असाल तर त्यासाठी आपण जरूर आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्हाला आपण मेल करू शकता. आमचा मेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com. आणि आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपले अभिप्राय देखील आम्हाला पाठवू शकता आमच्या या मेल आयडीवर. तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी सविता जेरे सादर करते सुमित श्रीबाद यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।

0: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
1: बेटा
2: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
1: दोन वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. सर
0: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
2: आरबीआय सांगते
4: जाणकार बना, सतर्क राहा.

माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका। जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत। सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजत आहेत. ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरण स्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून FIR दाखल. सेट परीक्षा आता 25 ऑक्टोबरला होणार आणि माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं निधन. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा आज प्रारंभ झाला. मुंबईसह राज्यात सर्वत्र घरोघरी गणेश मूर्तींची स्थापना झाली. आजच हरतालिका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी हरतालिकेच्या मूर्तींची स्थापना आणि पूजा करण्यात आली. मुंबईत सुमारे 1.25 लाख घरगुती आणि 10,000 सार्वजनिक गणेश मूर्तींची भक्तिभावानं प्रतिष्ठापना झाली असून सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन तसंच वांद्रे इथं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मंडळाच्या सार्वजनिक गणेश मूर्तींचं दर्शन घेतलं. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरण स्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठमोठ्या मूर्ती आधीच मंडपात विराजमान झाल्या असून आता दर्शनासाठी रांगा लागू लागल्या आहेत. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं आहे. गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवले जात असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं आहे. गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या गर्दीचा विचार करून ठिकठिकाणी वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गणेश सर्वांच्या जीवनात सुख शांती उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवत अशी प्रार्थना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केली आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनीही गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशोत्सव नवी ऊर्जा आणि चैतन्य घेऊन येवो. श्री गणेशाच्या आशीर्वादानं देशाच्या प्रगतीच्या मार्गावर अखंड वाटचाल होत राहो अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. नागपुरात श्री गणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान आरोग्य आणि रक्तदान शिबिर घेतली जाणार आहेत. ध्वनी प्रदूषणाविरोधात मूक मोर्चाही काढण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवासस्थानी गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून देशाच्या सुखसमृद्धीसह भारताला विश्वगुरु बनण्याची प्रार्थना केली. नाशिक शहरासह जिल्ह्यात गणरायाचं उत्साह स्वागत झालं. शहरात सुमारे 1,500 गणेश मंडळ असून शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिलं जात आहे. जिल्ह्यात 757 गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना स्वीकारली आहे. रत्नागिरीत 1,69,538 घरगुती आणि 127 सार्वजनिक गणपती विराजमान झाले आहेत. कर्ला आंबेशेतमधील सुमारे 125 गणपतींची सामूहिक

0: मिरवणूक यंदा 41व्या वर्षीही लेझिम आणि ढोलपथकासह निघाली. सिंधुदुर्गात 74,351 घरगुती आणि 32 सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली. पारंपरिक लाकडी माटवीत फळाफुलांची सजावट करण्याची प्रथा कायम असून चाकरमणी मोठ्या संख्येनं गावी दाखल झाल्या आहेत. चंद्रपूरमध्ये 15,885 गणपतींची स्थापना झाली असून 3,500 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नांदेड शहरासह जिल्ह्यात श्रीगणरायांना उत्साहात स्वागत करण्यात आलं. बीडमध्ये 292 गावांनी तर धुळ्यात 36 गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम स्वीकारला आहे. अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातही गणेश मूर्तींच्या प्रतिष्ठापनेसह बाजारपेठा आणि सार्वजनिक मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. अमरावतीत मातीच्या गणेश मूर्तींसोबत रोप आणि कुंडी देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे. लातूरमध्ये ढोलताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत झालं आहे. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरण स्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केल्यानंतर आज ते वार्ताहरांशी बोलत होते. 2029 पर्यंत समान नागरी कायदा भाजपा शासित राज्यांमध्ये लागू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल केली. त्यासंदर्भात फडणवीस म्हणाले की राज्य शासनानं याकरता 7 सदस्यीय समिती नेमली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विधेयक विधिमंडळात सादर केलं जाणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्त्यांच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांनी मुंबईत गणेशोत्सव काळात आंदोलन करणं उचित नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
1: आमची पहिलेपासून एक भूमिका राहिली आहे. आम्ही चर्चेची द्वारा कधीच बंद केली नाही. केवळ एवढंच सांगितलं की जे संवैधानात्मक आहे, जे राज्यघटनेप्रमाणे आहे, त्या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत. ज्या गोष्टी कायदा कोर्टाने आखून दिलेले नियम याच्या बाहेर जातील ते आम्हाला करता येणार नाहीत. त्यामुळे अतिशय खुल्या मनानं सगळ्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. गणेश पर्व सुरू असताना मुंबईमध्ये आंदोलन करणं, गणेश भक्तांना त्यानिमित्ताने असुविधा होणं हे कोणाच करता योग्य नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे या गोष्टीचा पुनर्विचार झाला पाहिजे.
0: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईला येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणावारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषिकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र इतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही असं शहा यावेळी म्हणाले.
2: या मराठी का तो सम्मान है ही है, होना ही चाहिए. परंतु इसके साथ साथ जब आप महाराष्ट्र की भूमि पर आते हो, कोंकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड़, वारली, अनेक भाषाओं एक साथ यहाँ पर उसका विकास भी हुआ, उसका सम्मान भी हुआ और उसकी स्वीकृति हुई. महाराष्ट्र से बड़ा बहुभाषी प्रदेश पूरे भारत में एक भी नहीं है. सबसे बड़ा बहुभाषी प्रदेश है तो महाराष्ट्र.
0: राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी यावेळी केलं. या सर्व भाषांचा स्वर वेगवेगळा असला तरी गीत एकच आहे. भारतीय भाषांना विज्ञानाची साहित्याची भाषा करायचं आहे, एकमेकींशी जोडायचं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. राजभाषा हिंदी ही देशातल्या सर्व भाषांशी जोडलेली आहे असं मतही त्यांनी यावेळी मांडलं. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही. त्यामुळे राजभाषा, निजभाषा, मातृभाषेसह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनीता पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. तसंच विविध पुस्तकं आणि ऍप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं एफआयआर

0: दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आला आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार होती. माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं आज अल्पशा आजारानं पुण्यात निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. 1985 मध्ये ते पहिल्यांदा मावळमधून आमदार म्हणून निवडून आले होते. नंतर त्यांनी महसूल, नगरविकास, अर्थ तसंच विधी आणि न्याय राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला होता. सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर अखेरपर्यंत ते शरद पवारांच्या सोबत कार्यरत राहिले. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायांचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBIकडून FIR दाखल. सेट परीक्षा आता 25 ऑक्टोबरला होणार आणि माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सांगून सांगून थकलो.
2: काय झालं?
1: नवी किट बॅग पाहिजे.
2: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
1: करेक्ट.
2: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया, घे आली नवी किट बॅग.
1: RBI सांगते,
3: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:11 आणि 25 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15. तत्पूर्वी ऐका स्वच्छ भारत अभियान गीत.

पामेला जैन आणि सहकाऱ्यांच्या स्वरात स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरू असलेल्या 2 दिवसीय 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचा समारोप झाला. या शिखर परिषदेत घेण्यात आलेले निर्णय आणि एकूणच त्याचं फलित याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार देवळाणकर सर. 18व्या ब्रिक्स परिषदेत मतमतांतर असलेल्या सदस्य देशांच्या उपस्थितीमध्ये मंजूर झालेलं नवी दिल्ली संयुक्त घोषणापत्र नक्की काय आहे, त्यामुळे विविध सदस्य राष्ट्रांमध्ये सहमती मिळवायची भारताची क्षमता वाढलीय असं म्हणता येईल का?
1: हे जे संयुक्त घोषणापत्र आहे हे प्रामुख्याने नव्या विश्वरचनेची नांदी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. या घोषणापत्रातला प्रत्येक शब्द हा अत्यंत वेल प्लॅन आणि वेल कोरिओग्राफ अशा प्रकारचा आहे आणि ज्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रिक्स ही संघटना अँटी वेस्ट किंवा पश्चिमी देशांच्या विरोधातली आहे असं कोणतंही चित्र उभं करता कामा नव्हतं. त्यामुळे ती एक नॉन वेस्ट अशा प्रकारची संघटना आहे आणि तिचा उद्देश हा प्रामुख्याने आर्थिक आणि व्यापारी व्यासपीठ तयार करणं, संवाद आणि सहकार्याची द्वारं खुली करणं, सल्ला मसलतीची द्वारा खुली करणं याचा मेसेज देण्याच्या दृष्टिकोनातनं जो घोषणापत्र आहे त्याचा मुख्य उद्देश होता. यामध्ये पुन्हा एकदा सामंजस्य, सहकार्य, चर्चेच्या माध्यमातनं तोडगा काढणं, आर्थिक व्यापारी सहकार्य, एआयच्या बाबतीमध्ये असेल, सायन्स अँड टेकच्या बाबतीमध्ये असेल, सायबर सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये असेल, या सगळ्यांचा उल्लेख केला गेला. त्यामुळे एक पद्धतीने कुठेतरी पश्चिमी जगताच्या वर्चस्ववादाचा जुन्या विश्वरचनेला प्रत्यक्षपणे उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे त्याचा उल्लेख करून एका नवी विश्वरचनेच्या निर्मितीची नांदी याच्या माध्यमातून पुढे आणली. भारताच्या दृष्टिकोनातनं ही एक राजनैतिक परीक्षाच होती, कसोटी होती. त्याचं कारण असं आहे की ब्रिक्समध्ये 11 सदस्य देश आहेत आणि 11 सदस्य देशांमध्ये पॉलिटिकल डिफरन्सेस मोठ्या प्रमाणावरती आहेत. यांच्यामध्ये पॉलिटिकल होमोजिनिटी नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शासन पद्धती देखील या देशांमधनं आहे आणि त्यामुळे या देशांमध्ये विशिष्ट मुद्द्यांवरती सहमती घडून आणणं हे खूप मोठं आव्हान होतं आणि ते आव्हान पेलवणं हे भारतासाठी एक मोठी राजनैतिक परीक्षा होती ज्यामध्ये भारत यशस्वीपणे उत्तीर्ण झाला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अशाच प्रकारची परीक्षा भारताला 2023 मध्ये जेव्हा G20 संमेलन भारतात झालं त्यावेळेला देखील भारताला द्यावी लागली होती. मागच्या वर्षी ब्रिक्सचं 17वं जे संमेलन होतं ते ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरो शहरात झालं होतं. त्यामध्ये देखील कन्सन्सस मोबिलाईज करणं किंवा सहमती घडून आणणं यासाठी फार त्रास झाला आणि यावेळेला देखील कळीचा मुद्दा हा आखातमधला संघर्ष होता आणि त्यामध्ये इराणची इच्छा होती की ब्रिक्सने उघडपणे अमेरिकेवरती टीका करावी, निषेध करावा अमेरिकेच्या हल्ल्याचा. तर दुसरीकडे सौदी अरेबिया आणि UAE या इतर 2 सदस्यांची इराण विरुद्ध भूमिका होती आणि त्यामुळे त्यांच्यातल्या पॉलिटिकल डिफरन्सेसमुळे सहमती कशी घडून आणायची हा प्रश्न होता. त्यामुळे एकूणच अशा स्वरूपाच्या हल्ल्यांचा कोणत्याही देशाचं नाव न घेता संघर्ष, युद्धाचा निषेध करणं अशा पद्धतीने मध्यम मार्ग साधला गेला आणि हे डिक्लेरेशन जे आहे ते पूर्ण केलं. याच्यातनं निश्चितपणे भारताची एकूणच राजनैतिक क्षमता अशा प्रकारची सहमती घडून आणण्याची यातनं अभिव्यक्त होती.

0: ग्लोबल साऊथ म्हणजे विकसनशील राष्ट्रांचा आवाज जागतिक स्तरावर विचारात घेतला जावा, त्यांच्या निर्णयक्षमतेत समान वाटा असावा यासाठी जागतिक वित्तीय संस्था तसंच राजकीय संस्थांमध्ये सुधारणेबाबतची मागणी ब्रिक्समध्ये एकमताने करण्यात आली. याविषयी काय सांगाल?
1: पंतप्रधान मोदींनी घोषणापत्र वाचून दाखवताना प्रामुख्याने नवीन विश्वरचनेचं स्वरूप तर उलगडून दाखवलंच, परंतु त्यांनी 10 रिफॉर्म प्लॅन्स सांगितले आणि त्या रिफॉर्म प्लॅन्स पैकी सगळ्यात महत्वाचा प्लॅन जो होता तो म्हणजे युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र यांच्यामधल्या सुधारणा संदर्भात, यांच्यामध्ये विशेष करून सुरक्षा परिषदेमधल्या सुधारणा संदर्भात. कारण सुरक्षा परिषद आणि युनायटेड नेशन यांचं जे स्ट्रक्चर तयार झालं हे दुसऱ्या महायुद्धानंतर तयार झालं. युनायटेड नेशनचा जन्म 1945 साली झाला, त्यावेळेला दुसऱ्या महायुद्धामधले जे विजयी देश होते ते सिक्युरिटी कौन्सिलमध्ये कायमस्वरूपी सदस्य बनले आणि त्यामुळे त्यांची मोनोपोली टिकून राहिली. ज्या वेळेला युनायटेड नेशन इस्टॅब्लिश झाली त्यावेळेला युनायटेड नेशनची सदस्य संख्या केवळ 51 होती, 51. आता युनायटेड नेशनची सदस्य संख्या 193 आहे, 193 आहे. आणि त्यामुळे यामध्ये मॅक्सिमम बहुसंख्य हे आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेमधले देश आहेत, ते विकसनशील गरीब देश आहेत. मात्र सुरक्षा परिषदेमध्ये अजूनही वर्चस्व हे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया यांचा, एक चीन जर सोडला तरी चारही युरोपियन देश आहेत अमेरिकेसह, त्यामुळे यांचा अजूनही मोनोपोली त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे युनायटेड नेशनमध्ये स्ट्रॉंगली सुधारणा व्हावे, सिक्युरिटी कौन्सिलचं एक्सपान्शन व्हावं, भारत, ब्राझील, साऊथ आफ्रिकेसारख्या देशांना त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व मिळावं, ही स्ट्रॉंगली मागणी जी आहे ही प्रामुख्याने याच्यामध्ये केली गेली. जगामधल्या ज्या वित्तीय संस्था आहेत, विशेष करून IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, यांच्यामध्ये सुधारण्याची गरज आहे. कारण त्या ज्या पद्धतीच्या लोन देतात, आर्थिक सहाय्य करतात, मदत करतात, त्यामध्ये पक्षपाती धोरण आहे आणि ते पक्षपाती धोरण दूर करण्यासाठी तिथं देखील डेव्हलपिंग वर्ल्डचं म्हणजे ग्लोबल साऊथचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे. भारत आता ग्लोबल साऊथचा नेता म्हणून पुढे यायला लागलेला आहे आणि G20 मध्ये भारताने G20 सदस्य म्हणून आफ्रिकन युनियनला सदस्य बनून घेतलं. एक पद्धतीने भारताने ग्लोबल साऊथचं प्रतिनिधी म्हणून आपली भूमिका पार पडली. मला असं वाटतं की जो 10-point रिफॉर्म प्लॅन नरेंद्र मोदींनी सांगितला हा प्रामुख्याने एकूणच ग्लोबल साऊथचं जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी महत्वाचं आहे.
0: विकसनशील राष्ट्रांच्या समूहाने केवळ नियम पाळणारा न राहता जागतिक निर्णय प्रक्रियेत नियम ठरवणारा घटक बनावं, याबाबत ब्रिक्स शिखर परिषदेत मांडण्यात आलेल्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता?
1: सध्याची जी विश्वरचना आहे ही प्रामुख्याने मोजक्या मुठभर श्रीमंत देशांनी केंद्रित केलेली आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर G7 सारखे श्रीमंत उद्योग प्रधान विकसित देश आहेत, हे प्रामुख्याने इन्व्हायरमेंटच्या बाबतीत, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये असतील, अण्वस्त्रांच्या बाबतीमधले असतील, त्याचप्रमाणे इतर जगातले जे प्रेसिंग इश्यूज आहेत त्या बाबतीमधले निर्णय म्हणजे विशेष करून वित्तीय बाबतीमधले निर्णय हे G7 घेतं आणि त्यांच्या अंतर्गत जगातल्या मोठ्या वित्तीय संस्था IMF आणि वर्ल्ड बँक सक्रिय आहेत, युनायटेड नेशन यांच्याच नियंत्रणामध्ये आहे. त्यामुळे हे जे निर्णय घेतात ते गरीब विकसनशील देशांना निमूटपणे पार पाडावे लागतात किंवा ते ऐकावे लागतात. त्यांना सेम मिळत नाही कारण त्यांचं कोणते प्रतिनिधित्व हे मोठमोठ्या संघटनांमध्ये, संस्थांमध्ये नाहीये आणि त्यामुळे यांना नेहमीच रूल टेकर्स म्हणजे यांनी बनवलेल्या नियमाचं निमूटपणे पालन करणं याच गोष्टी प्रामुख्याने डेव्हलपिंग वर्ल्ड किंवा ग्लोबल साऊथ करत आलेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जिसकी लाठी उसकी भैंस अशा प्रकारचा प्रवाह प्रभावी होताना दिसतोय. त्यामुळे काही राष्ट्र उघडपणे नियमांचं उल्लंघन करतायत, इतरांवर आक्रमण करतायत, आयात शुल्काचा आयुध आणि शस्त्रास्त्र म्हणून वापर करतायत आणि जग निमूटपणे त्यांना पाहत राहिलेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारची अन्यायी आणि पक्षपाती विश्वरचना बदलायची असेल तर त्या दृष्टिकोनातनं ह्या सर्व ग्लोबल साऊथला प्रतिनिधित्व वाढवून ते रूल शेपर बनले पाहिजे. आणि आता काळ आलेला आहे तो रूल शेपर बनण्याचा, कारण जगाचं पेंडुलियम जे आहे राजकारणाचं ते आता युरोपकडनं आशियाकडे सरकलेलं आहे. 21वं शतक आशिया खंडाचं शतक आहे आणि त्यामुळे व्यापाराला, आर्थिक गोष्टींना महत्व प्राप्त झाल्यामुळे येता काळ हा ग्लोबल साऊथचा असल्यामुळे ते रूल शेपर्स असणार आहेत.
0: एखाद्या राष्ट्रानं मनमानी करून एकाधिकार पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी आर्थिक निर्बंध लावणं चुकीचं असल्याचं ब्रिक्स राष्ट्रांनी एकत्रितपणे म्हटलंय, याचं विश्लेषण कसं कराल?
1: 1995 साली विश्व व्यापार संघटनेची स्थापना झाली. विश्व व्यापार संघटनेने जागतिक व्यापारासंदर्भातली नियमावली तयार केली, त्यावरती सर्व देशांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एका देशाचं इतर देशांच्या संदर्भात व्यापार धोरण कसं असावं, कर धोरण कसं असावं, आयात शुल्क धोरण कसं असावं या संदर्भामधली स्पष्ट नियमावली ही विश्व व्यापार संघटनेने घालून दिलेली आहे, परंतु त्याचं उघड उल्लंघन काही देशांकडनं होताना दिसतंय. उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेतलं डोनाल्ड ट्रम्प यांचं आयात शुल्क धोरण जे होतं, ज्यामध्ये भारतावरती 50% टॅरिफ लावला गेला होता, हे विश्व व्यापार संघटनेच्या क्लॉज नंबर 2 उल्लंघन करणारं होतं. याला व्यापार संघटनेची पूर्व परवानगी नव्हती आणि त्यामुळे अशा

0: घटना जी आहे ही 20 वर्षापूर्वी एस्टॅब्लिश झाली. 2001 मध्ये ही प्रामुख्याने पश्चिमी जग आणि त्यांच्या पुरस्कृत वित्तीय संस्था संघटना यांच्या एकूणच वर्चस्ववादाला आव्हान देण्यासाठी ही संघटना पुढे आली. परंतु हा एक पद्धतीचा चर्चेचा अनौपचारिक व्यासपीठ आहे. आता यामध्ये एक संस्थात्मक रचना निर्माण केली गेली जी आहे ती ब्रिक्सची नॅशनल डेव्हलपमेंट बँक आहे, ज्याला NDB असं म्हटलं जातं, आणि जी अगदी रितसर कर्ज ही सातत्याने देत असते. जसं भारतामध्ये 35 प्रकल्पांना साधारणतः 10 अब्जचं कर्ज हे ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकेने दिलेलं आहे. दरवर्षी ब्रिक्सची समिट होती, मात्र ब्रिक्सचं मुख्यालय हा प्रकार नाही की ज्याच्या माध्यमातून एक संस्थात्मक रचना, जशी संयुक्त राष्ट्र संघटनेची संस्थात्मक रचना न्यूयॉर्कमध्ये आहे, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीज आहेत. आता हा जेव्हा ग्लोबल साऊथचा एक मोठा प्लॅटफॉर्म म्हणून पुढे येतोय ब्रिक्स, त्यावेळेला याला संस्थात्मक रूप देणं देखील अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचं मुख्यालय असावं, त्याचा एक फ्लॅग असावा, त्याची एक करन्सी असावी, या दृष्टिकोनातून आता पावलं पडायला लागली आहेत. आणि त्याची सुरुवात म्हणून त्याचं एक मुख्यालय असणं, त्याला संस्थात्मक रूप दिलं जाणं गरजेचं आहे. जसं युरोपियन महासंघाला एक संस्थात्मक रूप आहे आणि त्याच्यानंतर त्यांची करन्सी युरो चलन बाजारामध्ये आलं, त्याच पद्धतीने आता ब्रिक्स चलनच्या दिशेने वाटचाल चालू आहे. अजूनही हे कन्सेप्च्युअल लेवलला आहे, ऑन पेपर आहे. भविष्यामध्ये ब्रिक्स करन्सी येऊ शकते. त्या दृष्टिकोनातून त्याची पूर्वतयारी म्हणून याचे एक संस्थात्मक रूप असावं अशी आग्रही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली.
1: जागतिक व्यापारामध्ये महत्वाची भूमिका असलेल्या खलाशांसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये पाठबळ पुरवू शकेल अशी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासंबंधित प्रस्ताव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडला. या प्रस्तावाचं महत्व तसंच ब्रिक्स राष्ट्रांकडून जागतिक दहशतवादाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला, याकडे तुम्ही कसं पाहता?
0: जे खलाशी आहेत, विशेष करून जे फ्राईट किंवा ज्या व्हेसल्स असतात, वाहतूक करणारी जी जहाजं असतात, त्याच्यावरती जे सक्रिय असणारे खलाशी, ज्यांना सी फेरर्स असं म्हटलं, यांच्या बाबतीमध्ये भारतानी पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्याचा समावेश ब्रिक्सच्या डिक्लेरेशनमध्ये होणं हे देखील अत्यंत महत्वाचं होतं. याचं कारण असं आहे की साधारणतः 3 लाख भारतीय हे आता सी फेरर्स किंवा या क्षेत्रामध्ये या उद्योगामध्ये आहेत, आणि अखाता संघर्ष चालू असताना त्याच्यामध्ये काही निष्पाप भारतीयांना आपला प्राण गमवावा लागला, आणि त्यामुळे हा प्रश्न अत्यंत कळीचा आहे की यांची सुरक्षा एखाद्या देशाच्या राजदूताची किंवा त्यांच्या राजनैतिक चमूची प्रतिनिधींची सुरक्षा असते, त्या संदर्भातले नियम आहेत, कन्व्हेन्शन्स आहेत. त्याच पद्धतीने या सी फेरर्सच्या बाबतीमध्ये पाहिजे आहे, कारण यांची भूमिका अत्यंत महत्वाची. जगामध्ये आजही जवळपास 80% व्यापार हा समुद्र मार्गाने होतो आणि त्यामुळे याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मॅनपॉवर जी आहे याचे स्पष्ट नियम असावेत. आणि आता अनेक संघर्ष समुद्रावरती खेळले जातात, आखाती संघर्ष हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये खेळला गेला, आणि त्यामुळे आता याच्यामधनं जहाजांवरती हल्ले होणे ही प्रक्रिया जी आहे ती वेग धरणार दिसते, हा नवा प्रभाव विकसित होताना दिसतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी काही तरतूद असणं, एखादा आंतरराष्ट्रीय करार असणं हे खूप गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून भारताने याचा उल्लेख केला. दुसरं असं आहे की दहशतवादाच्या संदर्भामध्ये, कारण यामध्ये रशिया असेल, काही प्रमाणामध्ये चीन पण आहे, भारत विशेष करून दहशतवादाला बळी पडलेला देश आहे, आणि यामध्ये 22 एप्रिल 2025 जो पहलगामचा भ्याड दहशतवादी हल्ला झाला, त्याच्यामध्ये निष्पाप भारतीयांना आपला प्राण गमवावा लागला, त्याचा स्पष्ट शब्दात निषेध होणं हे भारताचा राजनैतिक विजय आहे. कारण या डिक्लेरेशनवरती शी जिनपिंगने स्वाक्षरी केलेली आहे, आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनचा पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे समर्थन होतं, परंतु जेव्हा चीनच पाकिस्तानच्या पुरस्कृत दहशतवादावरती टीका करतो आहे, ही भारताच्या दृष्टीने जमेची बाजू आहे, आणि म्हणून याकडे भारताचं एक राजनैतिक विजय म्हणून पाहिलं पाहिजे.
1: ब्रिक्स शिखर परिषदेतल्या महत्वाचे निर्णय आणि त्यांचं फलित याविषयी आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद सर. श्रोते हो, 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सर्व सदस्य राष्ट्रांच्या एकमतानं मंजूर करण्यात आलेलं नवी दिल्ली घोषणापत्र हे या परिषदेचं सर्वात मोठं फलित म्हणावं लागेल. त्यासोबतच जागतिक स्तरावरील निर्णय प्रक्रियेत विकसनशील राष्ट्रांना समान वाटा देण्यासंबंधित घेण्यात आलेली भूमिका असो, जागतिक दहशतवादाविरोधात सर्व सदस्य राष्ट्रांचं एकत्र येणं असो, वा शांततापूर्ण अणु केंद्र आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्याचा एकत्रित निषेध असो, अशा सर्वच क्षेत्रात ब्रिक्स राष्ट्रांची सहमती मिळवण्यात भारताला यश मिळाल्याचं दिसून आलं आहे. एकूणच भूराजकीय तणावाच्या काळात सुद्धा भारतानं या परिषदेचं यशस्वी नेतृत्व करून ब्रिक्सचा जागतिक प्रभाव आणि सदस्य राष्ट्रांमधल्या समन्वय अधिक मजबूत करण्यात यश मिळवलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या

संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन डॉक्टर मनोज अणावकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्या, अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आभार माझा शिवार.

0: नमस्कार मंडळी, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 23 भाद्रपद, शके 1948, अर्थात 14 सप्टेंबर 2026. मंडळी, आज आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत राज्यस्तरीय प्रसारण. निर्मिती आहे नागपूर केंद्राची. यामध्ये पशुजगत जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्यांची गुणवत्ता वाढविणे याविषयी डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी रोहिणी सूर्यवंशी आपणा सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. आज दिनांक 14 सप्टेंबर 2026 आणि दिवस सोमवार. मंडळी, आज आगमन झालेलं आहे आपल्या लाडक्या गणरायाचं, ज्याच्या आगमनानं आनंदाला उधाण येतं, त्याच्या दर्शनानं मनाला समाधान मिळतं, ज्याच्या आशीर्वादानं प्रत्येक कार्य निर्विघ्न पार पडतं, अशा आपल्या लाडक्या गणरायाचं आज आगमन झालेलं आहे. चला तर आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. ऐकूयात आजच्या कार्यक्रमाची पहिली प्रस्तुती, पशुजगत ही मालिका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत ऐकूया. जनावरांच्या संगोपनात चारा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. मात्र उन्हाळ्यात किंवा चारा टंचाईच्या काळात हिरवा चारा कमी उपलब्ध होतो आणि पशुपालकांना उपलब्ध असलेल्या सुक्या आणि निकृष्ट चाऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. अशा परिस्थितीत उपलब्ध चाऱ्याचा योग्य आणि परिणामकारक वापर करणं गरजेचं ठरतं. निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढवून त्याचा जनावरांच्या आहारात उपयोग कसा करता येईल याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहात जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर माहिती. यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत तज्ज्ञ म्हणून आमंत्रित केलेला आहे नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर इथल्या पशुपोषणशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत असलेल्या डॉक्टर महेश जावळे सर यांना. सर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयाचं अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता आजचा हा विषय आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि पशुपालकांसाठी आपण घेऊन आलेले आहोत. त्या अनुषंगानं सर माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे, जनावरांच्या आहारात चाऱ्याचं महत्व नेमकं काय आहे आणि निकृष्ट चारा म्हणजे काय?
2: जनावरांच्या आहारात चाऱ्याचे खूप मोठे महत्व आहे. चारा हा जनावरांच्या दैनंदिन आहाराचा प्रमुख भाग असून त्यांच्या आरोग्य आणि उत्पादनासाठी आवश्यक असतो. निकृष्ट चारा म्हणजे प्रामुख्याने गव्हाचे काड, भाताचा पेंडा, उसाचे पाचट यासारखे तुलनेने कमी पौष्टिक आणि कमी रुचकर म्हणजे सुका चारा. मात्र असा हा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे महत्वाचे आहे. त्याची गुणवत्ता वाढवल्यास चारा टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा अधिक चांगला उपयोग करून जनावरांचे पोषण टिकवून ठेवण्यास मदत होते.
1: बरं, मग निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी कोणत्या सोप्या पद्धती आपले शेतकरी बांधव आणि पशुपालक वापरू शकतात याविषयी सांगा.
2: हो नक्कीच. आता निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी

0: भौतिक, रासायनिक आणि काही आधुनिक पद्धती वापरता येतात. आता यामध्ये सोप्या सांगायच्या म्हणजे चाऱ्याची कुट्टी करणे, पाण्यात भिजवणे, गुळ व मिठाची प्रक्रिया करणे, तसेच योग्य पद्धतीने युरिया प्रक्रिया करणे यांचा समावेश होतो. आता यापैकी काही पद्धती शेतकरी उपलब्ध साधन सामुग्रीनुसार सहज अवलंबू शकतात, मात्र रासायनिक प्रक्रिया करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
1: अच्छा सर, आताच आपण सांगितलं की सुका चारा कशा पद्धतीने द्यावा, तर काही पशुपालक सुका चारा जनावरांना पाण्यात भिजवून देतात, तर या पद्धतीचे फायदे कुठले कुठले आहेत?
0: निकृष्ट प्रतीचा सुका चारा जनावरांना रुचकर वाटत नसल्यामुळे त्यांचा हा चारा खाण्याचा कल कमी असतो.
1: अच्छा,
0: त्यामुळे गाई म्हशींना केवळ सुका चारा खाऊ न घालता सोबत मका, ज्वारी, नेपियर इत्यादी एकदल हिरवा चारा आणि लुसन, बरसीम, चवळी यासारख्या द्विदल चाऱ्याच्या कुट्टीबरोबर मिश्रण करून वापरावा.
1: अच्छा,
0: या सुक्या चाऱ्याचे 1 ते 2 सेंटीमीटर आकाराचे तुकडे करावे. या चाऱ्यावर मिठाचे पाणी शिंपडून चारा खारवल्याने किंवा 5 ते 6 तास पाण्यात भिजवून खाऊ घातल्याने या चाऱ्याची चव वाढते आणि जनावरे हा चारा आवडीने खातात. सुका चारा कुट्टी आंबोणमध्ये भिजवून दिल्यास त्याची चव वाढते. तसेच भिजवण्याच्या प्रक्रियेमुळे चाऱ्यातील ऑक्झॅलेट सारख्या अपायकारक घटकांचे प्रमाण कमी होऊन कॅल्शियमची उपलब्धता वाढण्यास देखील मदत होते.
1: आता सर, निकृष्ट चाऱ्याची कुट्टी करून आपण जे जनावरांना देतो त्याचे फायदे नेमके काय आहेत?
0: आता हा भाताचा पेंडा असेल किंवा उपलब्ध जे गवत असेल ते पशुपालकांनी नेहमी चाफ कटरने कापून बारीक करून दिले गेले पाहिजे. आता ही चाऱ्याची कुट्टी न करता दिल्यास जनावरे प्रामुख्याने काय करतात की सुकी पाने व नरम भाग खातात आणि खोडाचा भाग मात्र तसाच सोडून देतात. यामुळे चाऱ्याची सुमारे 30% नासाडी होते. चाऱ्याची कुट्टी केल्यामुळे जनावरांना चारा चावण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेची बचत होते आणि चाऱ्याची पाचकता सुधारण्यास मदत होते. तसेच कमी जागेत अधिक चारा देखील साठवता येतो. यामुळे उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम वापर करून कमी चाऱ्यातही जनावरांचे संगोपन करणे शक्य होते. निकृष्ट चाऱ्याची कुट्टी करून तो उपलब्ध चांगल्या चाऱ्यासोबत योग्य प्रमाणात मिसळून जनावरांना देता येतो.
1: अच्छा, कुट्ट केलेल्या चाऱ्यावर गुळ आणि मिठाची प्रक्रिया नेमकी कशी करायला हवी आणि त्याचा जनावरांना काय फायदा होतो?
0: आता सुमारे आपल्याकडे जो सुका चारा असेल तो 100 किलो चाऱ्यासाठी 1 किलो गुळ आणि 1 किलो मीठ घेऊन ते 20 ते 25 लिटर पाण्यात चांगले मिसळून त्याचे द्रावण तयार करून घ्यावे. हे द्रावण कुट्टी केलेल्या चाऱ्यावर समप्रमाणात फवारावे. त्यानंतर हा चारा सुमारे 12 तास झाकून ठेवून जनावरांना नंतर तो उपलब्ध करून द्यावा. या प्रक्रियेमुळे चारा मऊ व अधिक रुचकर होतो. त्यामुळे जनावरे हा चारा अधिक आवडीने खातात आणि उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचा कार्यक्षम वापर करता येतो.
1: अच्छा सर, निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी युरिया प्रक्रिया करण्यासाठी नेहमी शिफारस केली जाते, तर युरिया प्रक्रियेमुळे चाऱ्याची पौष्टिकता आणि पाचन क्षमता कशा प्रकारे सुधारते?
0: पशुपालकांकडे जे सुका चारा असेल, मग गव्हाचे काड असेल, भाताचा पेंडा असेल, ऊसाचा चोथा असेल किंवा बाजरीचे सरमाड असेल, यासारख्या निकृष्ट चाऱ्यामध्ये पचनीय कर्बोदकांचे प्रमाण कमी आणि तंतुमय पदार्थांचे प्रमाण मात्र जास्त असते. तसेच प्रथिने अत्यल्प असतात, त्यामुळे ती पचण्यास कठीण जातात. रवंत करणारी जनावरे नत्राचे प्रथिनांमध्ये रुपांतर करू शकतात. ओलसरपणा आणि संप्रेरक युरियेज यांच्या उपस्थितीमध्ये या युरियाचे विघटन होऊन अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड तयार होते. नंतर यामध्ये जो तंतुमय पदार्थांमध्ये लिग्निन, हेमिसेल्युलोज आणि सेल्युलोज यांच्या बंधनावर अमोनिया प्रक्रिया होऊन पुढील विघटन होऊन चाऱ्याची पचन क्षमता वाढते. तसेच युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्याची चव बदलते, नत्राचे प्रमाण वाढते आणि जनावरे हा चारा आवडीने खातात.
1: अच्छा सर, युरिया प्रक्रिया कशी करावी, ती पद्धत कशी आहे ते आपल्या पशुपालकांना आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनींना सांगा.
0: ओके, आता जे आपल्या पशुपालकांकडे जे सुका चारा असेल त्याची प्रथम त्यांनी कुट्टी करून घ्यावी आणि या युरिया प्रक्रियेसाठी कोरडी आणि सावलीतील जागा निवडावी. नंतर जमिनीवर पोते किंवा प्लास्टिक शीट अंथरून घ्यावीत जेणेकरून खालच्या चाऱ्याला माती लागणार नाही. गाई मशीनकरिता साधारणतः 100 किलो चाऱ्याकरिता 4 किलो युरिया, तर शेळ्यांसाठी सुमारे 2 ते 3 किलो युरिया वापरावा.
1: अच्छा,
0: हा युरिया 40 ते 50 लिटर पाण्यामध्ये एकजीव मिसळून घ्यावा. त्यानंतर तयार केलेल्या द्रावणात 1 किलो मीठ मिसळून एकजीव करावे. जमिनीवर अंथरलेल्या प्लास्टिक शीटवर चारा एकसारखा पसरून घ्यावा. साधारणतः 5 ते 6 इंच चाऱ्याचा थर करावा. नंतर पसरलेल्या चाऱ्यावर झारीच्या सहाय्याने तयार केलेले मिश्रण शिंपडावे आणि चारा वर खाली एकत्र करून एकजीव करून घ्यावा. अशा प्रकारे एकावर एक थर देऊन त्यात युरिया मिश्रण मिसळून घ्यावे. प्रत्येक थरात युरिया मिश्रण मिसळून घेतल्यावर चाऱ्यावर

0: मजुरांकडून दाब देऊन चाऱ्यातील अतिरिक्त हवा काढून टाकावी आणि अशा प्रकारे मिश्रण पूर्ण टाकून झाल्यावर त्यावर ताडपत्री किंवा प्लास्टिक शीट टाकून चारा हवाबंद करून झाकून ठेवावा. या चाऱ्यामध्ये बाहेरील हवा किंवा पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सुमारे 21 ते 28 दिवस हा चारा हवाबंद ठेवावा आणि या कालावधीत चाऱ्यावर व्यवस्थित अमोनिया प्रक्रिया होते.
1: अच्छा सर, निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करून त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठीची जी पद्धत आहे त्यामुळे पशुपालकांमध्ये फारशी ती प्रचलित असलेली दिसून येत नाही, तर त्यामागची मुख्य कारण नेमकी काय असावी?
0: हो नक्कीच, आता ही युरिया प्रक्रिया जी आहे ती काही नवीन पद्धत नाही आहे. गेल्या अनेक दशकांपासून निकृष्ट सुक्या चाऱ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी वापरली जात आहे. मात्र ही प्रक्रिया करताना योग्य प्रमाण आणि योग्य पद्धत पाळली नाही तर अपेक्षित फायदा मिळत नाही. प्रक्रिया केलेला चारा व्यवस्थित दाबून आणि हवाबंद पद्धतीने साठवला नाही तर तो खराब होऊन वाया जाऊ शकतो. तसेच युरियाचे प्रमाण जास्त वापरणे किंवा युरिया उघड्यावर ठेवणे आणि जनावरांनी तो थेट चाटणे किंवा खाणे यामुळे काय होतं की विषबाधा होऊ शकते. विशेषतः लहान वयाच्या जनावरांना असा चारा दिल्यास धोका अधिक होतो. त्यामुळे पशुपालकांच्या मनात युरिया प्रक्रियेबाबत काही प्रमाणात भीती किंवा साशंकता निर्माण झालेली दिसते. मात्र योग्य प्रमाणात आणि शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून तसेच योग्य काळजी घेऊन हा चारा वापरल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. त्यामुळे भीती न बाळगता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीचा अवलंब करणे महत्वाचे आहे.
1: अच्छा, मग या युरिया प्रक्रियेमुळे आपल्या जनावरांना नेमके कुठले फायदे होतात सर?
0: युरिया हा नत्राचा अतिशय सहज नियमितपणे उपलब्ध होणारा आणि स्वस्त स्रोत आहे. युरियामध्ये नत्राचे सुमारे 46% प्रमाण असते. उपचार केलेला चारा मऊ आणि अधिक लवचिक बनतो, त्यामुळे त्याची रुचकरता वाढते आणि हा चारा खाण्याच्या ऐच्छिकतेत वाढ होते. युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण सुमारे 1 ते 1.5% किमान 5 ते 6% वाढते आणि पचनीय क्षमता देखील 20 ते 30% वाढते. ही पौष्टिक मूल्ये मिळाल्यामुळे जनावरांची शारीरिक वाढ, प्रजनन क्षमता आणि दूध उत्पादन देखील सुरळीत राखले जाते.
1: अच्छा सर, आताच आपण थोड्या वेळापूर्वी सांगितलं की थेट युरिया खाल्ल्याने किंवा थेट युरिया आपल्या जनावरांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना विषबाधा झाल्याचं दिसून येतं, तर अशा वेळेला विषबाधा का होते आणि युरिया प्रक्रियायुक्त चारा जनावरांना देताना मग आपल्या पशुपालकांनी किंवा आपल्या शेतकरी बांधवांनी कुठली काळजी घ्यायला हवी?
0: हो नक्की, आता ह्या जनावरांच्या आहारात युरियाचा प्रमाणाबाहेर वापर झाला तर जास्तीचा अमोनिया तयार होतो आणि युरियाची विषबाधा होऊन जनावर दगावण्याची देखील शक्यता असते. या चाराद्वारे जनावरांची केवळ शरीर पोषणाची गरज पूर्ण होते, त्यामुळे सोबत पुरेशा प्रमाणात खुराक आणि हिरवा चारा, मीठ आणि खनिज मिश्रण दिले पाहिजे. युरिया प्रक्रियायुक्त चारा जनावरांना खायला देण्यापूर्वी 2 ते 3 तास अगोदर मोकळ्या हवेत ठेवावा, जेणेकरून चाऱ्यातील अमोनिया वायू हवेमध्ये उडून जाईल आणि आवश्यकतेनुसार चारा काढल्यानंतर उर्वरित चारा व्यवस्थित झाकून हवाबंद करून ठेवावा. युरिया प्रक्रियायुक्त चारा एकाच वेळी जास्त प्रमाणात न देता सुरुवातीस कमी प्रमाणात द्यावा, नंतर हळूहळू मात्रा वाढवत न्यावी. 8 ते 10 दिवसात हा बदल करावा, कारण त्यांच्या ओटीपोटातील अन्न पचवणाऱ्या जीवाणूंना युरियासारख्या नत्राशी एकरूप होण्यास वेळ लागतो. या जनावरांना नेहमी स्वच्छ पाणी उपलब्ध करावे आणि या युरियाचा वापर फक्त रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आहारात करावा. 6 महिन्यापेक्षा कमी वयाची वासरे, करडे, घोडा, कुत्रा, वराह यासारख्या रवंथ न करणाऱ्या जनावरांच्या आहारात युरियाचा वापर करू नये.
1: अच्छा सर, निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी युरिया प्रक्रिये व्यतिरिक्त आणखी कुठले आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत का?
0: हो, या निकृष्ट चाऱ्याची पचन क्षमता वाढवण्यासाठी एन्झाइम तंत्रज्ञान हा एक आधुनिक पर्याय आहे. VNIT नागपूर आणि MAPSU अंतर्गत नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. हे एन्झाइम द्रव स्वरूपात विमोझाइम या नावाने विकसित करण्यात आले आहे. निकृष्ट चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. यातील हेमिसेल्युलोज आणि सेल्युलोज हे घटक जनावरांना काही प्रमाणात पचवता येतात, मात्र लिग्निन हा घटक पचण्यास कठीण असतो. या एन्झाइममध्ये सेल्युलेज आणि झायलेनेज यासारखे एन्झाइम असून ते तंतुमय पदार्थांचे विघटन होण्यास मदत करतात, त्यामुळे चाऱ्याची पचन क्षमता वाढण्यास मदत होते. या तंत्रज्ञानाचा वापरही सोपा आहे. साधारणतः 1 किलो चाऱ्यासाठी 125 मिली एन्झाइम द्रावण समप्रमाणात फवारून तो चारा जनावरांना देता येतो. यासाठी सुमारे 70 पैसे प्रति किलो चारा इतका खर्च येतो. भंडारा जिल्ह्यातील काही शेतकरी या एन्झाइमचा प्रभावीपणे वापर करीत आहेत.
1: अच्छा, सर आपल्या शेतकरी बांधव आपल्या शेतातल्या काही कापसाच्या पराठ्या शेतातच जाळून टाकतात, तर त्याचा वापर आपल्याला या

0: त्यामध्ये करता येईल का?
1: हो नक्कीच. कापूस वेचल्यानंतर शेतात उरलेल्या पराट्या एकत्र करून अनेकदा पुढील पिकाच्या पेरणीपूर्वी जाळून टाकल्या जातात. त्यामुळे होते काय की धूर आणि प्रदूषण होते आणि शेतातील हा उपयुक्त कृषी अवशेषही वाया जातो. या पराट्या जाळण्याऐवजी शेतकऱ्यांकडून काही मोबदला देऊन खरेदी करून त्यांचा आमच्या महाविद्यालयातील खाद्य प्रक्रिया केंद्रामध्ये पशुखाद्यासाठी उपयोग केला जातो. आयआयटी मुंबई आणि मापसू यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केलेल्या ओझोन तंत्रज्ञानाद्वारे या पराट्यांवर प्रक्रिया करून त्यांची गुणवत्ता सुधारता येते. याशिवाय या पराट्यांचा योग्य खाद्य घटकांसोबत वापर करून संपूर्ण आहार किंवा खाद्य कांडी तयार करता येते. त्यामुळे एकीकडे पराट्या जाळल्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळता येते तर दुसरीकडे शेतातील उपलब्ध अवशेषांचे रुपांतर जनावरांसाठी उपयोगी खाद्यामध्ये करता येते. त्यामुळे पशुपालकांना स्थानिक पातळीवर खाद्याचा पर्यायी स्त्रोत उपलब्ध होऊन खाद्य खर्च कमी करण्यासही मदत होऊ शकते. या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर शिकण्यासाठी पशुपालकांना 3 दिवसांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देखील दिले जाते. तसेच शेळी व कुक्कुट खाद्य, खाद्य वीट, चाटण वीट, मुरघास आणि खाद्य कांडी तयार करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे या तंत्रज्ञानातून पशुपालनाबरोबरच ग्रामीण भागामध्ये लघुउद्योग आणि स्वयंरोजगार सुरू करता येतील.
0: अच्छा सर, आपण फारच उपयुक्त माहिती आपल्या शेतकरी बांधवांना आणि पशुपालकांना दिली. तर या संपूर्ण चर्चेच्या सरतेशेवटी आपल्या पशुपालकांना आपण काय संदेश द्याल सर?
1: शेवटी एवढेच सांगू इच्छितो की आपल्या शेतात उपलब्ध असलेला कोणताही चारा आपण वाया जाऊ देऊ नका किंवा जाळून टाकू नका. निकृष्ट चाऱ्याची कुट्टी करणे, पाण्यात भिजवणे, युरिया किंवा एन्झाईमचा वापर करणे आणि त्यापासून खाद्य कांडी तयार करणे अशा विविध उपायांचा अवलंब करून त्याचा जनावरांच्या आहारासाठी चांगला उपयोग करता येतो. त्यामुळे एकीकडे खाद्यावरील खर्च कमी होतो तर दुसरीकडे जनावरांना चांगले पोषण मिळून त्यांचे आरोग्य आणि उत्पादन टिकवून ठेवण्यास मदत होते. म्हणूनच पशुपालकांनी उपलब्ध सुक्या चाराचा योग्य वापर करावा, चारा वाया जाऊ देऊ नये, तसेच आहारावरील खर्च कमी करावा, जेणेकरून पशुपालन व्यवसाय अधिक फायदेशीर करता येईल.
0: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे सर यांच्याकडून जाणून घेतलं. निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविण्यासाठी कुठल्या कुठल्या उपाययोजना आहेत आणि त्या केल्यानंतर आपल्या शेतकरी बांधवांना आणि पशुपालकांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो याविषयीची अतिशय सविस्तर अशी माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांना आणि पशुपालकांना दिली सर, त्याबद्दल आपल्या आकाशवाणीतर्फे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद.
0: मंडळी, आताच आपण पशुजगत ही मालिका ऐकली. या मालिकेत आज आपण जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची ही मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात पुढे गणेश स्तवन करूयात. ऐकूयात हे छानसं गीत.

या गीतानंतर कार्यक्रमाची पुढली प्रस्तुती म्हणजे शेताच्या बांधावर ही मालिका. या मालिकेत आपण प्रगत शेतकरी बांधवांचे अनुभवाचे बोल ऐकत असतो, तेव्हा आज आपण भेट देणार आहोत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांना, ज्या आहेत मुक्काम दारव्हा जिल्हा यवतमाळ इथल्या. चला तर त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊयात त्यांच्या प्रगत शेतीचं गुपित.

0: नमस्कार मॅडम, आपला परिचय द्या आणि आपण कुठून बोलत आहात हे सांगा.
1: नमस्कार, माझं नाव प्राची जयेश मिरासे. मी खोपडी मिरासे इथे राहते, तालुका दारव्हा आणि जिल्हा यवतमाळ.
0: शेती क्षेत्रात आपण किती वर्षांपासून आहात आधी हे सांगा मला.
1: म्हणजे मी तर एक शेतकऱ्याची मुलगी पण आहे आणि सांगायचं झालं तर आणि माझे पती पण शेतीच करतात, त्याच्यामुळे जन्मापासून म्हटलं तर चालेल. आणि इथे पण सासरी पण शेतीच करतात.
0: जी शेती करतात ती सुद्धा आपली वडिलोपार्जितच शेती आहे का त्यांची?
1: हो, वडिलोपार्जितच शेती आहे. माझं एज्युकेशन वगैरे झालं आहे पण माझ्या माहेरी माझे वडील शेतीच करायचे.
0: आपल्या मिस्टरांसोबत शेती क्षेत्रातच आहात का की अजून कुठला व्यवसाय तुम्ही करता?
1: म्हणजे 2 वर्ष झाले हळद प्रक्रियेपासून, म्हणजे हळदीवर प्रक्रिया करून हळद उद्योगाला चालू केलं आहे, सुरुवात केली आहे. आताही पण माझे बरेच पीक आहेत, गहू, ज्वारी, पराठी, सोयाबीन, तूर, केळी, बीज उत्पादनाचा कांदा, हळद तर आम्ही 7-8 वर्षापासून कंटिन्यूअस घेत आहोत. आता त्यामध्ये 2 वर्षापासून सुधारणा केलेली आहे, जसं सेंद्रिय पद्धतीने करत आहोत 2 वर्षापासून. मी मग ते सेलिंगच चालू केलेलं आहे त्या हळदीवर प्रक्रिया करून.
0: तर मग हळदीवर काम सुरू करावं अशी कुठून आपल्याला प्रेरणा मिळाली?
1: माझे पती जयेश रमेशराव मिरासे हे गेल्या 5-7 वर्षापासून हळदीचं उत्पन्न घेत आहेत शेतात. तर तेव्हा मी थोड्या थोड्या प्रमाणात हळद पावडर करायची आणि नातेवाईकात वगैरे द्यायची, ते थोड्या प्रमाणातच होतं. पण नंतर मग मध्ये काही दिवस मी बंद केलं, पण तेव्हा त्यांची खूप मागणी आली की तुझ्या हळदीची गुणवत्ता खूप चांगली आहे, तू कर. एक मला प्रेरणाच मिळाली त्याच्यातून आमच्या दोघांना पण. तर माझे पती पण म्हणाले तू करू शकते कर. मग आम्ही सेंद्रिय पद्धतीने केल्याच्या त्याला एक चांगला प्रतिसाद मिळाला. आणखी
0: साधारण आपण सुरू केल्यापासून तर आतापर्यंत नफा कशा पद्धतीने सुरू आहे, म्हणजे वार्षिक नफा जर तुम्ही काढला तर?
1: तसं मार्केटिंगचा विचार केला तर हळकणाच्या भावानुसार ठीक आहे, चांगला आहे. हळद पावडर केली तर जर हळदीवर आपण प्रक्रिया करून योग्य पद्धतीने जर सगळ्या त्याच्यावर जर व्यवस्थित पॅकेजिंग, लेबलिंग सगळ्या गोष्टी जर केल्या तर ते त्याला चांगला भाव मिळत आहे.
0: आणि साधारण किती टक्क्यांनी वाढ होते आहे?
1: 5-7% कमीत कमी.
0: तर मग आम्हाला शेतीबद्दल काही गोष्टी सांगा, म्हणजे तुम्ही जसं हळद प्रक्रिया सुरू केली, हळदीची लागवड सुरू केली, तर त्यासाठी आपण काय काय केलं, म्हणजे खताचं सांगा किंवा माती परीक्षण कशा प्रकारे केलं त्याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना सांगा.
1: हो ना, माती परीक्षण पहिले तर म्हणजे आम्ही सुरुवातीलाच माझ्या मिस्टरांनी आधीच करून घेतलेलं आहे. आणि आमच्या शेतात खूप जास्त पाण्याचा स्रोत आहे, खूप मोठी विहीर केलेली आहे. म्हणजे जेव्हा माझ्या मिस्टरांनी विहीर केली तेव्हा तालुक्यातून पहिली विहीर आमचीच होती मोठी.
0: अरे वा.
1: हा, ते जेसीपी आणि पोकलँड आता जनरल झाल्या या गोष्टी, पण इथून 15 वर्ष आधी माझ्या मिस्टरांनी ती पोकलँडनी विहीर केली आहे खोंदली समजा. तर त्याच्यामुळे पाण्याचा स्रोत चांगला होता, त्यांनी मग हळदीचं उत्पन्न वगैरे चालू केलं. आमचं पाहून गावातल्या शेतकऱ्यांनी चालू केलेलं आहे शेती पिकाकडे वळणं, कारण उत्पन्नही चांगलं होत आहे आणि जो नैसर्गिक जो धोका आहे तोही कमी आहे या पिकाला. आपल्याकडे जर कोणी आलं की आपलं उत्पन्न पाहून वगैरे तर आपण त्यांना सांगू शकतो की हे कशा पद्धतीने, कारण आपले अनुभव आता जास्त झाले आहे ना त्याच्यामुळे. आणि आपलं उत्पन्नही पाहून लोकही खूप म्हणजे हे आकर्षित झालेले आहे त्याच्यामुळे. मग सांगतात माझे मिस्टर, भरपूर जणांना सांगतात.
0: वा वा, बायका बायकांचा असा कुठला बचत गट वगैरे आपण बनवलाय का?
1: नाही नाही, माझा बचत गटाकडे कलच नाही आहे. वैयक्तिक एकटीच करत आहे हे माझ्या मिस्टर आणि मी मिळून, पण दुसऱ्या गटाचा वगैरे किंवा असं कस म्हणजे नाही आहे, इन्वॉल्व झालं नाही.
0: म्हणजे ते लागवड आणि बाकी शेतीचं काम बघताय आणि तुम्ही इथलं काम सांभाळताय, म्हणजे पॅकेजिंग आणि मार्केटिंग. खूप छान. आपल्याला यामध्ये काही संकट अशी काही जाणवली का काम करताना, खास करून सुरुवातीच्या काळात विक्रीच्या बाबतीत म्हणा किंवा आपली जी प्रक्रिया आपण करतो आहे पॅकेजिंग ज्याही बाबतीत असो, त्याला कशी आपण मात केली त्याने तेही सांगा.
1: खूप सारे प्रॉब्लेम म्हणजे होते सुरुवातीपासूनच. पहिले मी तर इव्हन साधी जे कॅरीबॅग राहायची आपली, त्या कॅरीबॅग मध्ये टाकून स्टॅपलर वगैरे लावूनही दिलेली आहे सुरुवातीला. तेव्हा ती लीक व्हायची, भरपूर प्रॉब्लेम यायचे. त्याच्यानंतर हवामानाचा संपर्क आला तर खराब व्हायचे चान्स असतात, खराब झालीच नाही कोणाची, पण एक ते पण मला माझ्या मनात शंका राहायची की आपण चांगलं द्यायचं आहे दुसऱ्याला. चालू झालं, मी बऱ्याच गोष्टी मग शिकत शिकत गेले. आणि मग आता माझी मी पॉलिथिन जी युज करते ते पण मी टेस्ट केला लॅबोरेटरीमधून कोणती पॉलिथिन युज करायची, म्हणजे मला माहिती झालं की त्याच्यासाठी जी कॅरीबॅग लागते पदार्थ जो आहे तो सेफ कोणत्या

0: कॅरी बॅग मध्ये राहू शकतो बा, त्यानुसारच मी ते मग कॅरी बॅग निवडली आणि मग त्याच्यामुळे आता मला म्हणजे व्यवस्थित पार्सलही पोहोचत आहे. मी म्हणजे पार्सल जेव्हा 10-10, 20-20 किलोचे माझे पार्सल जायचे ते लीक पण व्हायचे आणि माझे जे मी बाजारपेठ तयार केली तेव्हा मी खूप प्रॉब्लेम फेस केली की कोण घेणार हळद आणि ही जे खूप म्हणजे आपल्या रोजच्या उपयोगात खूप कमी प्रमाणात लागणारी वस्तू आहे. काही जण पॉझिटिव्ह होते काही निगेटिव्ह होते की 1 किलो हळद घेतली तर एका व्यक्तीला आपल्या फॅमिलीच्या डिमांड नुसार राहते पण वर्षभर जाते 1 किलो, तर काय चालणार का बा नाही चालणार. आणि माझ्या मिस्टरांनी म्हणजे 50 क्विंटल वगैरे वेअरहाऊसला स्टोअर केली हळद. मलाही थोडी भीती वाटायची की आता आपण एवढा माल स्टोअर करून ठेवलाय जाईल नाही जाईल. बाजारपेठ अशी तयार केली टेटस वगैरे खूप जणांनी ठेवले. मला हे आवर्जून सांगायचं आहे की खूप जण म्हणतात ऑनलाईनचा जमाना आहे टेटस वगैरे ठेवून किंवा ऍडव्हर्टाईज करून किंवा कोणत्या टेटस खूप जणांनी ठेवलं माझंही पण मी पण ठेवलं. खूप जणांनी शो केलं म्हणजे 2-2 हजार लोकांनी पाहिलं. मार्केटिंग थ्रू एकही म्हणजे कस्टमर नाही आला माझा. मला हे आवर्जून म्हणजे सांगायचं आहे.
1: पण मग यावर कसं काय म्हणजे आपली आशा असते की लोकांनी पाहावं आणि यावं पण समजा नाही आले तर यावर तुम्ही काय केलं मग?
0: हा तर यावर मी तर काहीच करू नाही शकले. मी माझी बाजारपेठ अशी तयार केली की जे यायचे मित्रवर्ग होता आणि गावातले व्यक्ती त्यांनी जे टेस्ट केलेली म्हणजे माझ्या ज्या हळदीची गुणवत्ता कारण आम्ही सुरुवात पहिल्यापासूनच चांगली होती कारण गांडूळ खत खूप प्रमाणात वापरत होते माझे मिस्टर जेव्हा सेमी ऑर्गेनिक करत होतो तेव्हा आणि शेणखत हे खूप मोठ्या प्रमाणात वापरत होतो त्यामुळे माझ्या हळदीचं म्हणजे स्वाद रंग क्वालिटी खूप चांगली होती. म्हणजे जेव्हा मी आधी सेंद्रियाच्या आधी करत होती ना तेव्हाही पण चांगलीच होती म्हणजे बाकी इतर लोकांपेक्षा माझ्या हळदीत वेगळे पण होता. नंतर सेंद्रिय केल्यावर तर खूपच वाढलं हे पण बाजारपेठ माझी अशी तयार झाली की एका नातेवाईकाने घेतली की ते त्यांच्या 20 लोकांना सांगायचे असे कनेक्ट झाले सगळे लोक
1: म्हणजे
0: हा बस तेच माउथ पब्लिसिटी थ्रूच माझं आजही पण जे सेलिंग चालू आहे ते माउथ पब्लिसिटी थ्रूच चालू आहे. म्हणजे 99% तरी मला असं म्हणायचं आहे.
1: आपले जे इतर शेतकरी बंधू भगिनी आहेत जे फक्त शेती करतात पण त्यांना प्रक्रिया कशी करावी मार्केटिंग कसं करावं याच्याबद्दल काही ज्यांना ज्ञान नाही आहे त्यांना आपण काय सांगाल?
0: म्हणजे प्रक्रियेविषयी तर सांगायचं झालं तर आपण ही तर काळाची गरज झाली आहे. सगळ्यात पहिले तर आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे. आज जे कॅन्सर किंवा इतर आजाराचे प्रमाण वाढले आहे तर लोकांचा सेंद्रिय पदार्थ खाण्याकडे खूप वळ आहे म्हणजे कल झालेला आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला बदल शेतकऱ्यांना हे करण्याची गरज आहे की सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून शेतीत म्हणजे आपण धान्य वगैरे इतरही ज्या पद्धतीचा आपण पीक घेत आहोत त्या पद्धतीत आपण सेंद्रिय पद्धतीचाच वापर करून पिकवण्याचा प्रयत्न करावा. आणि नंतर मला हे म्हणायचं आहे की आपला जो माल आहे त्याच्यावर आपण पॅकेजिंग किंवा कोणते तर आता जसं मी हळदीचं पावडर करून विकत आहे तसं मिरची जर पिकवत असेल तर मिरचीचा पावडर करू शकतो आपण धनियाचा पावडर करू शकतो. ही आज काळाची गरज झाली आहे की शेतकऱ्यांनी आपल्या मालाची प्रक्रिया करून विकण्याची गरज आहे मला तरी वाटते.
1: तर मॅडम आजच्या या मुलाखतीद्वारे सरतेशेवटी आपण काय आवाहन करू इच्छितात सगळ्या शेतकरी बंधू भगिनींना?
0: आता मला तर असं म्हणायचं आहे की हळद पावडर तर भरपूर असेल मार्केटमध्ये पण मी माझ्या हळद पावडरला बाजारपेठेत वेगळेपणा जपण्यासाठी मी एक माझा स्वतःचा ब्रँड तयार केलेला आहे देवदत्त घरगुती हळद पावडर आणि नंतर माझ्या प्रक्रिया उद्योगासाठी शासकीय परवानाही मिळवलेला आहे त्याला FSSAI सर्टिफिकेट म्हणू आपण आणि माझी मी हळद प्रयोगशाळेत टेस्टही करून घेतली आहे त्यामुळे मला माझ्या हळदीची गुणवत्ताही कळेल आणि इतरही शेतकऱ्यांनी हे करणे गरजेचं आहे असं मला वाटते.
1: खूप छान वाटलं आपल्याशी बोलून आणि आपण फक्त व्यवसायच नाही करत आहात आदर्श सुद्धा बनत आहात यात काहीच वाद नाही आणि आपल्या पुढील योजनांसाठी आकाशवाणी नागपूरकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद सर.

0: मंडळी, आताच आपण शेताच्या बांधावर ही मालिका ऐकलीत. या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांना भेट दिलीत, ज्या होत्या मुक्काम दारव्हा, जिल्हा यवतमाळ इथल्या. पुन्हा अशाच काही प्रगत शेतकरी बांधवांना भेट देऊयात आपल्याच शेताच्या बांधावर या मालिकेत. या मालिकेबरोबरच आजचा आपला कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया आपल्याच कार्यक्रमात नवीन विषयांसह. तोपर्यंत रोहिणी रदारजा नमस्कार, शुभरात्री. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारण आपण ऐकलं. निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची. आता एक आठवण उद्याच्या कार्यक्रमाची. उद्या सकाळी कृषीवाणी या कार्यक्रमात परसबागेतील किडीचं नियंत्रण याविषयी माहिती आपणास ऐकता येईल.

तसंच उद्याच्या संध्याकाळच्या किसानवाणी या कार्यक्रमात दुग्ध व्यवसायासाठी पशुधनाची निवड याविषयी डॉक्टर सुनील हांडे यांची मुलाखत आपणास ऐकता येईल. बरे म्हणजे याबरोबरच आजचा माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तेव्हा कार्यक्रमापुरती निरोप द्या. नमस्कार.

0: माझा आवार माझा शिवार हा कृषीविषयक कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजलेत.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
4: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
3: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
5: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.

0: स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकलत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर 9.92% तर किरकोळ चलनफुगवट्याचा दर 4.82%. नेपाळला या वर्षाखेरपर्यंत दररोज 18 तास पुरेल इतकी वीज निर्यात करायला सरकारची मंजुरी. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून FIR दाखल. आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा प्रारंभ आज झाला. मुंबईत सुमारे 1.25 लाख घरगुती आणि 10,000 सार्वजनिक गणेशमूर्तींची भक्तिभावानं प्रतिष्ठापना झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी तसंच वांद्रे इथं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मंडळाच्या सार्वजनिक गणेशमूर्तीचं दर्शन घेतलं. यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला पसंती मिळत आहे. यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसतं. पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह विविध गणेश मंडळांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पुण्यातही पारंपरिक वाद्यांवर भर दिल्याचं दिसतं. नागपुरात श्रीगणेशा आरोग्याच्या अभियानाअंतर्गत 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान आरोग्य आणि रक्तदान शिबिरं घेतली जाणार आहेत. ध्वनी प्रदूषणाविरोधात मूक मोर्चाही काढण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना करून त्यांनी देशाच्या सुखसमृद्धीसह भारताला विश्वगुरु बनवण्याची प्रार्थना केली. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देशविदेशात जागर होणार आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय 36 जिल्ह्यांसह विविध राज्य, नवी दिल्ली आणि दुबईत लोककलेतील श्री गणेश हा उपक्रम राबवणार आहे. देहरादून, जम्मू, चेन्नई, सिल्वासा, लखनऊ, कोटा, अमरावती, कोलकाता आणि हैदराबाद इथं नमन, लेझिम, धनगरी, कोळी, आदिवासी नृत्य, मंगळागौर, गोंधळ आदी लोककलांचं सादरीकरण होईल. नवी दिल्लीत नाटक, चित्रपट गीतं आणि लावणी, तर 26 सप्टेंबरला दुबईत महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचा जागर होणार आहे. मुंबईत 17 ते 24 सप्टेंबर दरम्यान शास्त्रीय संगीत महोत्सवही आयोजित केला आहे. गणेशोत्सवातली कला परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर डिजिटल व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आजपासून 24 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा होईल. जागतिक सर्वोत्तम रील ठरणाऱ्या स्पर्धकाला 1 लाख रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, तर महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सर्वोत्तम रीलसाठी प्रत्येकी 50,000 रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. ते आज मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते. 2029 पर्यंत समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात ते म्हणाले की राज्य शासनानं याकरता नेमलेल्या 7 सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विधेयक विधिमंडळात सादर केलं जाईल.
2: UCC बनाने के लिए ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने एक कमेटी तैयार कर दी है. कमेटी काम कर रही है और मेरा विश्वास है कि जल्दी ही कमेटी का रिपोर्ट आने के बाद हम उस पर अमल करेंगे.
1: मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनकर्त्यांच्या बहुतेक सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. अशा परिस्थितीत मनोज जरांगे यांनी मुंबईत गणेशोत्सव काळात आंदोलन करणं उचित नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
2: आमची पहिलेपासून एक भूमिका

0: राहिली आहे. आम्ही चर्चेची द्वार कधीच बंद केली नाही. केवळ एवढंच सांगितलं की जे संवैधानात्मक आहे, जे राज्यघटनेप्रमाणे आहे, त्या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत. ज्या गोष्टी कायदा कोर्टाने आखून दिलेले नियम याच्या बाहेर जातील ते आम्हाला करता येणार नाहीत. त्यामुळे अतिशय खुल्या मनानं सगळ्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत. गणेश पर्व सुरू असताना मुंबईमध्ये आंदोलन करणं, गणेश भक्तांना त्यानिमित्ताने असुविधा होणं हे कोणाच करता योग्य नाही. मला असं वाटतं की निश्चितपणे या गोष्टीचा पुनर्विचार झाला पाहिजे.
1: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे 15 सप्टेंबरला एकटेच मुंबईत येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणवारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस 2026 आणि 6वं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्र इतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठेही नाही असं शहा म्हणाले.
2: या मराठी का तो सन्मान है ही है, होना ही चाहिए. परंतु इसके साथ साथ जब आप महाराष्ट्र की भूमि पर आते हो, कोंकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड़, वारली, अनेक भाषाओं एक साथ यहाँ पर उसका विकास भी हुआ, उसका सम्मान भी हुआ और उसकी स्वीकृति हुई. महाराष्ट्र से बड़ा बहुभाषी प्रदेश पूरे भारत में एक भी नहीं है. सबसे बड़ा बहुभाषी प्रदेश है तो महाराष्ट्र.
1: राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा यांनी केलं. आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही तर जगही करणार नाही, त्यामुळे राजभाषा, निजभाषा, मातृभाषेसह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं. तसंच विविध पुस्तकं आणि ऍप्सचं लोकार्पणही शहा यांच्या हस्ते यावेळी झालं. अन्नपदार्थ, इंधन, ऊर्जा तसंच औद्योगिक उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यात घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 9.92% पोहोचला. केंद्र सरकारनं आज ही आकडेवारी जाहीर केली. जुलै महिन्यात 6.65% असलेला खाद्यान्न निर्देशांक ऑगस्ट महिन्यात 7.5% झाला. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रांचा घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 22.93% राहिला. ऑगस्ट महिन्यात किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4.82% म्हणजेच सलग तिसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या 4% लक्ष्याच्या वर राहिला. ग्रामीण भागात तो 5.23%, तर शहरी भागात 4.31% इतका राहिला. नेपाळला या वर्षाअखेरपर्यंत दररोज 18 तास पुरेल इतकी वीज निर्यात करायला सरकारनं मंजुरी दिली आहे. मुझफ्फरपूर ढालकेबार लाईनमधून 600 मेगावॅटपर्यंत तर तनकपूर महेंद्रनगर लाईनमधून 54 मेगावॅटपर्यंत वीज निर्यात केली जाईल. नेपाळमध्ये ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे जलऊर्जा सुविधांना मोठा फटका बसल्यानं त्यांची वीज निर्मिती क्षमता कमी झाली आहे. या कठीण परिस्थितीत भारतानं वीज दिल्यामुळे नेपाळ आणि भारत यांच्यात दीर्घकालीन ऊर्जा सहकार्य अधिक बळकट होईल असा विश्वास ऊर्जा मंत्रालयानं व्यक्त केला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयनं FIR दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती आणि 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी FIR दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा FIR काल दाखल झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्यांचे सुरक्षा रक्षक तसंच दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि परमवीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख FIR मध्ये करण्यात आला आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. यापूर्वी ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार होती. माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचं आज अल्पशा आजारानं पुण्यात निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. 1950

1983 मध्ये ते पहिल्यांदा मावळमधून आमदार म्हणून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सर्वत्र गणरायाचं उत्साहात आगमन. गणेशोत्सव पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही पद्धतीनं साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बहुभाषिक संस्कृती असलेल्या महाराष्ट्रानं सर्व भाषकांना मोठ्या मनानं सामावून घेतलं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर 9.92% तर किरकोळ चलन फुगवट्याचा दर 4.82% नेपाळला या वर्षाखेरपर्यंत दररोज 18 तास पुरेल इतकी वीज निर्यात करायला सरकारची मंजुरी. आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणी CBIकडून FIR दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीच्या 8:15 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया किसन बांडगर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात धनगरी ओवी.

0: मी लिहिलेलं होतं.
1: स्वतः तुकाराम महाराजाने पहिले असं देवगाला
0: स्वतः धर्म मारताना ज्या मने धेने आलेलं होतं
1: आणि गोष्ट धेरत आली राग आला मारतंडाला त्या वेळेला
0: बोलत होते तुकाराम महाराजाला
1: काय बोलत होते त्या वेळेला.
0: अरे तुकारामा
1: काय झालं देवा
0: हे अभंग लिहायचं बंद कर.
1: बंद कर बंद कर म्हणजे बंद कर.
0: त्या वेळेला हे जरी अभंगवाणी लिहिले तर तुकाराम महाराज अभंगवाणे म्हणजे पाचवा वेद आहे बर का.
1: आणि अगदी त्या वेळेला
0: अरण्याच्या लोकांनी सांगितलं होतं तुकाराम महाराज अभंग लिहायचं बंद कर म्हणून सांगितलं.
1: एवढे सांगितल्या बरोबर वाईट वाटलं तुकाराम महाराजाला. त्या वेळेला
0: पहिल्या सत्ययुगाला हिसकावून घेतल्या अभंगाच्या वया तुकाराम महाराजा कोण धर्म मारतंडान
1: अगदी अभंगवाणी घेऊन
0: अरण्याच्या ढोबामध्ये
1: टाकून दिल्या बर का.
0: टाकून आया.

0: मुक्तांगाच्या वया मात्र
1: एवढंच काय महाराज. ज्ञानेश्वर माऊलीचा सोपान मुक्ताबाईचा सुद्धा ह्या विठ्ठल पंताचा खेळ केला होता त्या वेळेला.
0: अगदी या मार्तंड लोकांनी बर का
1: विठ्ठल रुक्माईचं लगीन झालं
0: आणि त्या वेळेला
1: विठ्ठल देवान काय बोलत होता आपल्या रुक्मिणीला
0: स्वतःच्या पत्नीला विठ्ठल देव काय लागला होता बोलायला.
1: राणे माझं परपंचात मन रामात नाही
0: लगीन झाली गोष्ट करे पण परपंच करण्याची इच्छा आहे माझी.
1: संन्यास घ्यावा कुठल्या तरी जंगलात जावा तपश्चर्या करावा
0: आणि कुठली तरी तीर्थयात्रा करावं बर का
1: म्हणून त्या वेळेला

0: देवा विठ्ठल देवाला
1: काय बोलतोदा त्या वेळेला
0: विठ्ठल देवा लगन कारण करून परत संन्यास घेणं अगदी
1: ही सोबत नाही बरं का तुला मानत नाही
0: शास्त्राला मान्य नाही देवधर्माला सुद्धा मान्य नाही
1: स्वतः तिरुपती वाल्या बोलतो विठ्ठलाला स्वतः झाशी झाला
0: तू चित्र होऊन अजून फेडलेला नाही तू सरळ जायचं आपला परपंचाला सुरुवात कर म्हणून सांगितलं
1: एवढं सांगताना कोण बोललं विठ्ठलाला काय लागला होता गुरुला बोलायला
0: एकदा मी संन्यास घेतला देवा अगदी होती गंगा नदीला मिळल्यानंतर
1: काय होईल बरा
0: परत उलटी कधी होती का गुरुराया
1: स्वतः विठ्ठल लागला बोलायला त्या जागेला
0: कशासाठी मला अगदी पाठवता परपंचात त्या वेळेला
1: एवढं म्हणताना तिरुपती वल्लभ काय बोलतो विठ्ठलाला
0: माझी आज्ञा म्हणून परपंच कर्जा जा म्हणून सांगितलेलं होतं
1: एवढं सांगताना
0: विठ्ठल देव गुरुचा ऐकून जे ना
1: निघून कुठं बरा
0: निघून चालला
1: मार्गाला गेला निघून चालला

0: त्या वेळेला
1: 10 दिवस झालेलं होतं झोपडे उभा केलं त्या शेत बेटावर
0: आणि दिवस लागले होते काढायला शेत बेटाला
1: अर्धा दिवसापासून शितीसुराचं दर्शन नाही
0: होय होय
1: आंघोळी नाही ह्या वेळेला
0: विचार केला मनानं

0: एवढ्यात काय झालं त्या वेळेला?
1: कोणता प्रकार घडला देवा?
0: धर्म मारतण मोरेश्वर काका।
1: मोरेश्वर काका अगदी नेत्रानं बघायला,
0: त्या ढोवामध्ये आंघोळी करत होता, आंघोळी करता करता पाहिलं होतं ज्ञानेश्वराला,
1: अगदी पाऊलजीला
0: काही बोलत होता त्या मेळाला,
1: आई लागला बोलायला,
0: अरे संन्याशाच्या कार्त्या,
1: अरे संन्याशाच्या मुला,
0: तू कशाला आला त्या ठिकाण्याला?
1: अन आंघोळी करायची तुझी लाठी नाही वर्ग ह्या जागेला?
0: इंद्राने बाटवाची ठरवली का काय तुम्ही ह्या वेळेला?
1: स्वतः मोरेश्वर काका बोलतो ज्ञानेश्वर माऊलीला,
0: सत्ययुगाला काय केलं होतं ज्ञानेश्वरान?
1: काय केलं देवा?
0: हो विठ्ठलाचा ज्ञान आहे
1: माझ्या, इंद्राने भटणार नाही बर
0: का? कशाला आलात
1: काय?
0: तरी मी आंघोळीसाठी आलो असायला।
1: स्वतः ज्ञानेश्वर माऊली बोलते काकाला,
0: स्वतः विचारतो केला मनाला, मोरेश्वर काका आंघोळी करता करता ज्ञानेश्वराच्या जवळ येऊनचे ना,
1: अगदी जवळ येऊनचे ना।

0: संचार खांद्यावर घेतला.
1: लागला होता ध्याय दही रडायला, अगदी डोळ्यात धारा लागल्या त्या गळायला.
0: आनंद ज्या वाटेने मावळी चाललेली होती
1: आणि त्या वेळेला
0: एवढ्या मोरच्या बाजूला अगदी या नदीवर काय झालं होतं?
1: काय झालं तेव्हा?
0: हा बारा ब्राह्मणाची मुलं
1: अगदी खेळ लागले होते, खेळायला अगदी पटंगणाला.
0: मुलांनी पाहिलं होतं ज्ञानेश्वराला.
1: स्वतः मोरीजूर काका बोलतो काय बाळाला?
0: अरे बाळा हो ह्या वेळेला
1: काय बघता रे येड्याओ?
0: ताबडतोब अगदी ज्ञानाला मारा, खोड मोडा ह्याची परत नदीवर आला नाही पाहिजे.
1: हनून मारून बेदम केलं पाहिजे या ज्ञानाला बरं का?
0: मोठ्या माणसाचा नाल मुलाला अवका अवकाशा जाईला.
1: स्वतः म्हाताऱ्याचा ऐकल्या बरोबर बाळ पळत धावत गेले ज्ञानाच्या जवळ.
0: ज्ञानाच्या मागे या जवळ,
1: ज्ञानाच्या मागे या जवळ.

आणि मुंबई केंद्राचे आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

माणिक वर्मा यांच्या स्वरात राजा भडे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं पु ल देशपांडे यांचं. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात, माफ करा, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

दिलीप पंडित यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-2026 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

मालती पांडे यांच्या स्वरात जयंत मराठे यांची रचना आपण ऐकलीत. याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते पावणे 9 वाजत आहेत. ठीक 9:15 वाजता समाचार संध्या हे हिंदीतील बातमीपत्र, रात्री 9 वाजता न्यूज @9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 ला स्पॉटलाईट आणि

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित.

करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया पुष्पराज कोष्टी यांचं सतारवादन राग सोरठ. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची आहे. ऐकूया पुष्पराज कोष्टी यांचं सतारवादन राग सोरठ.

0: आत्ताच आपण ऐकलं पुष्पराज कोष्टी यांचं सतार वादन. राग होता सोरठ, त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

रात्रीचे 10:30 वाजलेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विदुषी पद्मावती शाळीग्राम यांनी गायलेला राग दुर्गा. विलंबित बंदिश आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर, सारंगी साथ लियाकत अली खान आणि हार्मोनियम साथ बबन मांजरेकर यांची. ऐकूया विदुषी पद्मावती शाळीग्राम यांचं गायन, राग दुर्गा.

नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं विदुषी पद्मावती शाळीग्राम यांनी गायलेला राग दुर्गा. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर, सारंगी साथ लियाकत अली खान आणि हार्मोनियम साथ बबन मांजरेकर यांनी केली होती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, रात्रीचे 11 वाजतायत. ठीक 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

रात्रीचे 11:10 होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. रात्रीचे 11:11 आणि 35 सेकंद होत आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात हलका पाऊस झाला. कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही वेधशाळेत सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 31 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथे 22, सांताक्रूज इथे 24 अंश सेल्सिअस इतकी झाली. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 80, सांताक्रूज इथे 79% करण्यात आली. पावसाची नोंद कुलाबा वेधशाळेत 13 मिलीमीटर इतकी झाली. हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ असेल, त्याचबरोबर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. काही भागात जोरदार पावसाच्या सरींसह ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता सुद्धा वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 32, किमान 24 अंश सेल्सिअस या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. समुद्र किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पर्यंतच्या सागरी अंतरामध्ये उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीलगत ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि हा वेग 55 किलोमीटर पर्यंत वाढेल अशी शक्यता आहे. समुद्र किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये मन्नारचा आखात, कोमोरिन क्षेत्र, सोमालियाची किनारपट्टी तसंच पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या काही भागात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि हा वेग 65 किलोमीटर पर्यंत वाढेल अशी शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. आपण ऐकत होतात कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. रात्रीचे 11:14 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं अशोकजी परांजपे यांचं हे गीत. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची रचना आपण ऐकली. संगीतकार अशोक पत्की. भावधारामध्ये यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात भारा तांबे यांचं हे गीत. संगीतकार वसंत प्रभू.

सलील कुलकर्णी आणि सहकारी यांनी गायलेलं संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, रात्रीचे 11:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात उस्ताद सुलतान खान यांचं सारंगी वादन. राग आहे बागेश्री. त्यांना तबल्याची साथ उस्ताद निजामुद्दीन खान यांची. ऐकूया उस्ताद सुलतान खान यांनी सारंगीवर वाजवलेला राग बागेश्री.

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं उस्ताद सुलतान खान यांनी सारंगीवर वाजवलेला राग बागेश्री. त्यांना तबल्याची साथ उस्ताद निजामुद्दीन खान यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्री 12 वाजता आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या संग्रहातून.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
3: के मजबूत नेतृत्व और विभिन्न देशों को एक मंच पर लाने की क्षमता देखी. डॉक्टर जयशंकर ने बताया कि सम्मेलन में 11 सदस्य देशों, 10 साझेदार देशों, 4 क्षेत्रीय संगठनों और 7 अंतर्राष्ट्रीय संगठनों सहित कुल 32 प्रतिनिधि मंडल शामिल हुए.

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी मध्यरात्रीचे 12:01 आणि 7 सेकंद झाली आहेत. आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमाअंतर्गत ऐकूया सुगम रियाज या मालिकेचा भाग 12.

नमस्कार श्रोते हो, सुगम रियाज या मालिकेच्या आजच्या भागात मिथिलेश पाटणकरचा तुम्हा सर्वांना नमस्कार. आकर्षकता हा एक महत्त्वाचा गुण आपण सुगम संगीतात लाईट म्युझिकमध्ये नेहमी पाहत आलेलो आहोत. यालाच अलीकडे कॅची असा एक शब्द रूढ झालेला आहे आणि तो मराठीत सुद्धा अतिशय रुळलेला आहे. तर कॅची मुखडा असणं ही अलीकडे प्रत्येकच गीताची जणू काही एक गरजच होऊन बसलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. ह्या आकर्षकतेबद्दल, ह्या कॅचीनेसबद्दल आजच्या आपल्या या भागात आपण चर्चा करणार आहोत. श्रोते हो, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करता येणं हा कवीचा एक चांगला गुण मानला जातो. हे कवीचं शक्तिस्थळ मानलं जातं. जो आशय व्यक्त करण्यासाठी लेखक एखादी 30 पानी कथा लिहिल, तितक्याच उत्कटतेने कवी तो किंवा त्या दर्जाचा आशय 4 ओळीत किंवा 2 ओळीत व्यक्त करताना दिसतो. गीतकारासाठी कमीत कमी शब्दाचा मुखडा असणं किंवा लिहिता येणं ही एक अपरिहार्य बाब मानली जाते. लांबलचक एकामागून एक ओळींच्या मुखड्यापेक्षा 2 ते 3 ओळींचे सोपे, साधे आणि नेमके मुखडे लोकांना पटतात, पचनीही पडतात आणि तोंडात सोपे शब्द पटकन बसतात असा अनुभव आहे. परंतु गीतकार कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त व्हावा म्हणूनच कमी शब्दांचा मुखडा लिहिल असं नाही. चित्रपट, कॅसेट किंवा अल्बम ही माध्यमं जनसामान्यांशी निगडीत असल्यामुळे त्यांच्या तोंडात शब्द पटकन बसतील की नाही, शब्दांमध्ये सोपेपणा आहे की नाही, रचना जास्त गुंतागुंतीची तर नाही ना, असा विचार गीतकार करतो. तो असा विचार जर करत नसेल तर त्याला असा विचार करायला लावलं जातं. कारण दिग्दर्शकाला काही विशिष्ट अपेक्षा असते, ती अपेक्षा गीतकाराला पूर्ण करावी लागते. बरेच वेळा प्रसंगानुरूप मुखडा, सोपे व तोंडात पटकन बसतील असे शब्द, नादमधुरता गेयता असलेले शब्द ही दिग्दर्शकाची अपेक्षा असते. पण हे झालं चित्रपटाबद्दल. कॅसेट किंवा अल्बमसाठी शब्द लिहिताना गीतकार कुठल्याही दिग्दर्शकासाठी काम करत नसतो. तो कंपनीसाठी किंवा संगीतकाराबरोबर एखाद्या निर्मात्यासाठी काम करत असतो. इथे त्याला याच अपेक्षा कंपनीसाठी किंवा निर्मात्यासाठी पूर्ण कराव्या लागतात. तरीसुद्धा ज्या तऱ्हेचे चित्रपट, कॅसेट्स आणि अल्बम सध्या निघतात त्या दरवेळी मुखड्यातून कमीत कमी शब्दातून महान आशयच व्यक्त व्हावा अशी अपेक्षा नसते. मुखडा कॅची असायला हवा, आकर्षक असायला हवा ही एक प्राथमिक गरज असते. कॅची मुखडा चाहिए हे वाक्य जवळजवळ प्रत्येक निर्माता, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, गीतकार, गायक, गायिका, वादक, नृत्य दिग्दर्शक म्हणत असतात. कॅची या इंडस्ट्रीतल्या संज्ञेचा आपण आता विचार करूया.

या शब्दांमुळे गीत कॅची बनतं, गीत आकर्षक बनतं असं आपल्याला लक्षात येईल. किंवा अगदी अलीकडच्या चित्रपटातलं संगीतकार ए आर रहमान याचं

0: हे गीत आपण पडद्यावर प्रभुदेवा आणि माधुरी दीक्षितची अदाकारी या गीतात बघितलेली आहे. इलू इलू हे गाणं अतिशय लोकप्रिय झालं होतं संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. दिग्दर्शक होते सुभाष घई. इलू का मतलब आय लव्ह यू हे अनेक दिवस समीकरण रूढ झालं आणि त्यानंतर ते आज तक गायत समीकरण बदललेलं नाही. इलू इलू इलू का मतलब आय लव्ह यू. ही काही कॅची म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुखड्यांची आपण उदाहरणं बघितली. यात नेहमीपेक्षा काही वेगळ्या नादमधूर काही वेळा निरर्थक पण कानांना गोड वाटेल अशा तऱ्हेची शब्दयोजना आहे. म्हणजे शिन शिना की बुबलाबू, अय्या सुकू सुकू किंवा गापुची गापुची गम गम, रमय्या वस्तावया, ई चकदाना बी चकदाना, जुंबालिका जुंबालिका, के सरा सरा, इलू इलू. हे आपण जर शब्द नीट बघितले तर या शब्दांना दरवेळेला काही अर्थ असतोच असं नाही, परंतु अशा तऱ्हेच्या शब्दयोजनेमुळे ऐकणाऱ्याचं पटकन तिथे लक्ष जातं, त्याचं चित्त त्या शब्दांकडे वळतं, त्याला ते शब्द कॅच होतात. इथे कॅची हा शब्द लक्षवेधी या अर्थाने वापरल्याचं आपल्या लक्षात येतं. अशा लक्षवेधी मुखड्यांमुळे गाणी हिट होतात, त्या गाण्यांचे मुखडे लोक गुणगुणतात, ते केवळ वेगळ्या प्रकारच्या शब्दयोजनेमुळेच. असे कॅची शब्द नसलेले पण तरीही कॅची ठरलेले मुखडे आता आपण बघूया.
1: कैसे हुआ, कब हुआ,
2: अब क्या सुनाए.

हे गीत आपण ऐकलेलं आहे. या गीतामध्ये असे निरर्थक वाटतील असे शब्द नाहीत, परंतु या गीताची रचना, छोटे छोटे प्रश्न आणि अतिशय छोट्या मीटरमधली रचना, ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, जब हुआ, या रचनेमुळे हे गीत पटकन श्रोत्याला आकर्षित करतं. किंवा लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, दुनिया रे दुनिया, व्हेरी गुड दुनिया वाले, व्हेरी बॅड ऊपर वाला, व्हेरी गुड नीचे वाले, व्हेरी बॅड. या गीतामध्ये आपल्या लक्षात येतं की समथिंग समथिंग व्हेरी गुड समथिंग समथिंग व्हेरी बॅड हा एक फॉर्मॅट गीतकाराने गाण्यामध्ये कायम ठेवलेला आहे. याचे गीतकार आहेत आनंद बक्षी. आनंद बक्षी यांनी अशी अनेक गाणी लिहिली की ज्याच्यामध्ये त्या गीताचा फॉर्मॅट कायम राहिलेला आहे. गुनगुना रहे हे भावरे.

ही एक अतिशय गद्यमय ओळ आहे, परंतु तरी सुद्धा या ओळीला अतिशय समर्पक चाल लक्ष्मीकांत पेरलाल यांनी दिली आणि ते गीत कॅची ठरलं, आकर्षक ठरलं. हम तुम एक कमरे में बंद हो हे गीत सुद्धा अतिशय कॅची ठरलं. दम मारो दम मिट जाय गम हा एक जणू काही वेगळ्या तऱ्हेचा संदेशच लोकांपर्यंत देवानंद यांनी पोचवला.

खरं तर या गीतामध्ये अगदी काव्यमय काव्यमयता जर बघायला गेलं तर असं काहीच मोठं काव्यमय नाही, परंतु तरी सुद्धा नुसते आकडे लिहून जावेद अख्तर यांनी हे गीत, त्यात एक आकर्षकता असल्यामुळे, कॅची एलिमेंट असल्यामुळे हे गीत अतिशय लोकप्रिय ठरलं. यानंतर आलेलं अगदी आत्ताच्या काळातलं संवाद गीत ज्याला आपण म्हणू शकू, असं ए क्या बोलती तू, ए क्या बोलती तू.

हे गीत अतिशय सुंदर गायला आमिर खान ने, किंवा अशाच तऱ्हेचं संवाद गीत एक्सक्यूज मी क्या रे, हे सुद्धा गीत अतिशय स्टाईल या चित्रपटातलं अतिशय गाजलं, किंवा असंच एक संवाद गीत अपुन बोला तू मेरी लैला, अशा तऱ्हेची गाणी मग खूप पॉप्युलर व्हायला लागली. आजच्या भागात एवढंच, परत भेटूया पुढील भागात. तोपर्यंत सुगम रियाज या मालिकेतल्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार, धन्यवाद.

आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमांतर्गत सुगम रियाज या मालिकेचा भाग 12 आपण ऐकला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्री 12:30 आपण ऐकू शकाल चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

वन वे तिकीट या चित्रपटातलं गीत ऐकूया. रचना आहे अश्विनी शेंडे यांची, स्वर आहे रोहित राऊत आणि श्रीनिधी घटाटे यांचा.

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी मध्यरात्रीचे 12:30 वाजलेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातल्या सुधीर मोघे यांचं हे गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

यांची रचना आपण ऐकली महेंद्र कपूर यांच्या स्वरात. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं हे गीत होतं. यानंतर ऐकूया धाकटी बहीण या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

0: बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात, संगीतकार एन दत्ता. श्रोते हो, मध्यरात्रीचे 12:44 होत आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
0: गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. मध्यरात्रीचे 12:45 आणि 25 सेकंद होत आहेत. आता ऐकूया जैत रे जैत या चित्रपटातलं नाधो महानोर यांचं हे गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

चैत्र जैत या चित्रपटातलं नाधो महानोर यांचं आणखी एक गीत पण ऐकलं. स्वर होता आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकारी यांचा. यानंतर ऐकूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं भानुमती साबळे आणि सहकारी, माफ करा, भानुमती साबळे यांचं गीत. स्वर आहे शाहीर रामानंद उगले आणि सहकारी यांचा.

कानापाण्यातील शाहीर रामानंद उगले आणि सहकारी यांच्या स्वरात चित्रपट महाराष्ट्र शाहीर। महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं आणखी एक गीत ऐकूया, अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात। रचना आहे गुरु ठाकूर यांची।

आणि या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्रीचा 1 वाजलाय. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात सोनल शिवकुमार यांनी गायलेला राग मालकंस. विलंबित बंदिश झपतालात निबद्ध आहे. बोल आहेत आदिदाता. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत कोसो बताऊ मैं. त्यांना तबल्याची साथ भानुप्रकाश बारोट आणि हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची. ऐकूया सोनल शिवकुमार यांचं गायन राग मालकंस.

नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं सोनल शिवकुमार यांनी गायलेला राग मालकंस. त्यांना तबल्याची साथ भानुप्रकाश बारोट आणि हार्मोनियम साथ अनंत केमकर यांनी केली होती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्री 1:30 वाजता आपण ऐकू शकाल मालिका विशेष.

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी मध्यरात्रीचा 1:30 वाजलाय. मालिका विशेष अंतर्गत ऐकूया लावण्य रंग.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रोतेहो, गेल्या कार्यक्रमामध्ये आपण तमाशातील शिलकार काय असतो ते जाणून घेतलं। तमाशामध्ये सरदार हा शिलकार गाऊन आतमध्ये जातो आणि त्याच वेळेला टाळ तुणतुणं वाजवत त्याचे साथीदार असतात, ज्यांना सुरते असं म्हटलं जातं, ते समोर येतात आणि आपल्या खड्या आवाजामध्ये गाऊ लागतात। खंडाळ्याच्या घाटात लावल्या केळी, केळीच्या पानाला लावलाय चुना, बायको बाळंतीण नवरा तान्हा, टाकलिया पाटीत नेलाय राणा, अशा छोट्या छोट्या रचना हे सुरते सादर करत असतात, त्यांना फाटा असं म्हटलं जातं। याच फाट्याला फाट्याची लावणी असाही एक शब्दप्रयोग आहे। तसं बघायला गेलं तर वगाचा आणि या फाट्याचा काहीही संबंध नसतो, पण तरीही तो म्हटला जातो। त्याचं कारण काय? तर वगामध्ये काम करणाऱ्या कलावंतांना रंगभूषा आणि वेशभूषा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा हेच कारण आहे। या कलावंतांची घाई गडबड होऊ नये हे तर कारण आहेच आहे, आणि दुसरं कारण असं की सुरत्यांना गाणं म्हणण्याची आणि आपली कला दाखवण्याची एक संधी मिळावी हाही हेतू आहे, आणि त्यासाठीच हा फाटा किंवा फाट्याची लावणी सादर केली जाते। याबद्दल अधिक बोलूया एका ढंगदार लावणीनंतर। सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेली एक ढंगदार अशी लावणी संगीतबद्ध केली आहे भूषण दुवा यांनी।

मुख्य शिलेदाराला साथ करणारे जे सुरते असतात ते देखील त्यांची कला इतक्या बहारदारपणे सादर करतात की ऐकणाऱ्यांनाही गंमत वाटते. अर्थात हा एक विनोदी फाटाच असतो. याचं गमतीशीर उदाहरण द्यायचं झालं तर एक फाटा असा होता, कोंबडा कुकतो पैसा मागतो, पैसा कशाला बायको करायला, बायको कशाला पोरं व्हायला, पोरं कशाला बाबा म्हणायला. अशा गाण्यांमुळं प्रेक्षकांची निश्चितच करमणूक होत असते. दादा कोंडके यांनी बाई ग केळेवाली मी तुम्हाला शोभेल का हे जे गाणं लिहिलेलं आहे त्या गाण्याची मूळ चाल अशा या फाट्यातूनच आलेली आहे. फाट्याची लावणी कधीकधी सुरत्यांनी स्वतंत्रपणे देखील लिहिलेली असायची, तिला चालही स्वतंत्र असायची. कधीकधी ते प्रसिद्ध त्या काळातली जी गाणी होती त्यातल्या दोन चार ओळी म्हणायचे आणि पुढं आपला फाटा सादर करायचे. सुरेखा पुणेकर यांनी गायलेली गौतम धुमाळ यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे आनंद शिंदे यांनी.

असाच एक फाटा होता, चंद्र उगवला प्रभा पडली, रिकामी टिटवी ओरडून गेली, चोर खटल्याची गर्दी झाली, सुखदेव म्हणे पहाट झाली, रामाची सीता रावणानं नेली ग जी जी जी जी। या फाट्याचा आपल्याला सुसंगत असा अर्थ लावता येणार नाही, पण सुरत्याच्या दृष्टीनं त्याच्या अर्थापेक्षा तालासुराला अधिक महत्त्व असतं। काही काही फाटे किंवा त्यांची रचना ही वेगळीच असते। एक फाटा असा होता, एका दिवस बघून सो प्याला, सुभद्रा बोले कृष्णाला, दादा तुम्ही आमचे इवाई झाला, तुमची वत्सला मुलगी द्यावी अभिमन्यूला, झाली नवरा नवरी खळ मांडीयला, अक्षता पडल्या हां जी जी जी। अशा फाट्यातून लोकांची केवळ करमणूकच होते असं नाही, तर ज्यांनी पोथी पुराणं वाचलेली किंवा ऐकलेली नाहीत त्यांनाही थोडीफार नवीन माहिती मिळते। छोट्याशा या फाट्यामध्ये कृष्ण सुभद्रेचं कोणतं नातं आहे हे सांगून अभिमन्यू वत्सलेचं लग्न ठरतं आणि लागतंही, एवढी कमी माहिती या फाट्यामध्ये किंवा फाट्याच्या लावणीमध्ये सांगितलेली आहे। चला आणखीन एक लावणी आपण ऐकूया। यानंतरची लावणी आपण ऐकणार आहोत ती वैशाली मांडे यांच्या आवाजातली आहे। प्रशांत मंडपवार यांची रचना, संगीतबद्ध केली आहे समीर सोनू यांनी।

श्रोतेहो, अलीकडच्या काळामध्ये किंवा तमाशांमध्ये फाटा किंवा फाट्याची लावणी फारशी म्हणली जात नाही, कारण वगाला प्रेक्षक वर्ग म्हणावा तसा उरलेला नाही, त्यामुळं शिलकार देखील म्हटला जात नाही, त्यामुळं त्याच्या पाठोपाठ म्हटल्या जाणाऱ्या फाट्यालाही फाटाच दिला जातो असं म्हणायला हरकत नाही. सुरत्यांच्या तोंडची गाणी, त्याची झील ओढण्याची पद्धत, हे फक्त सांगून ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष ज्यावेळेला तमाशा सादर केला जातो त्यावेळेला पाहणं हा एक वेगळाच आनंद आहे. पण सध्याच्या काळामध्ये असा फाटा किंवा फाट्याची लावणी ऐकायला मिळणं खरोखरच दुर्मिळ झालं आहे. पूर्वी बघा, तमाशामध्ये पोवाडे, लावण्या, छक्कड, सवाल जवाब असे गाण्याचे विविध प्रकारही गायले जायचे आणि तेव्हाच या सुरत्यांना झील ओढण्याचं काम करावं लागायचं. अलीकडच्या तमाशामध्ये मात्र नवीन नवीन हिंदी गाण्यांनी बराच धुमाळकूळ घातलेला दिसतो. टाळ तुणतुण्याचं महत्त्व थोडंफार कमी पण झालेलं आहे आणि सुरत्यांचं अस्तित्व देखील धोक्यात आलं आहे असं म्हणायला हरकत नाही. लावण्यरंग कार्यक्रमात आता आपण ऐकूया अतिशय गाजलेली अशी चंद्रमुखी चित्रपटातली एक लावणी, श्रेया घोषाल यांनी गायलेली, संगीतकार अजय अतुल.

0: बरे दर्शोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते.

0: अभिराम सराफ, लावण्य रंग,
1: मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. मध्यरात्री 2:25 आपण ऐकू शकाल चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. त्यापूर्वी मध्यरात्री 2 साहित्य सौरभ.
2: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
3: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
2: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
4: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना।
1: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी मध्यरात्रीचे 2 वाजलेत, प्रसारित करत आहोत साहित्य सौरभ।

श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन याविषयीचं धनंजय गोखले यांचं भाषण. धनंजय गोखले यांची अथर्वशीर्ष, भगवद्गीता याबरोबरच प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा विषयांवरची रोजच्या जीवनाची सांगड घालणारी मराठी आणि इंग्रजी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. याच अनुषंगाने आज ऐकूया हे भाषण अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.

श्रोते हो नमस्कार। बाप्पांचं आगमन झालंय, गणपती उत्सवाची धामधूम रेलचेल सुरू आहे। गणपती उत्सवामध्ये एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण होते, ते म्हणजे गणपती अथर्वशीर्ष। हे गणपती अथर्वशीर्ष नक्की काय आहे, कुणी सांगितलं, कुणासाठी सांगितलं, कुणासाठी म्हणायचं, यामध्ये काय काय सांगितलं गेलंय, मला माझ्या आयुष्यामध्ये त्याचा कसा उपयोग होतो, हे असे अनेक प्रश्न अनेक जण गेली अनेक वर्ष मला विचारतात। याच प्रश्नांचा आधार घेऊन काही गोष्टी आपण उलगडूया। हा, पण त्यासाठी तुमचा सहभाग मला नक्की लागेल। कारण कसं आहे, मी जरी

काही गोष्टी सांगितल्या तरी तुम्ही त्या करेपर्यंत तुम्हाला त्यातला आनंद मिळणार नाही. आता हेच पहा, आपण अथर्व शीर्ष या शब्दापासूनच सुरू करूया. थर्व हा शब्द अथर्व शीर्षामध्ये आहे. आता तो माझ्या मागून तुम्ही म्हणा थर्व थर्व. अजून एकदा म्हणायचं, आता मी म्हणतो तसा थर्व. काय जाणवलं? कंपन जाणवली असतील, व्हायब्रेशन जाणवलं असेल. आता मी जर का सांगितलं असतं की थर्व या शब्दाचा अर्थ म्हणजे कंपन, थर्व म्हणजे व्हायब्रेशन्स, हे तुम्हाला कदाचित कळल्याचा भास निर्माण झाला असता. पण थर्व असं म्हटल्यानंतर ती कंपन जाणवली. आता पहा, थर्व या शब्दाला मागे अ लागला तो झाला अथर्व. कंपनांना मागे अ लागला म्हणजे झाली अकंपन, अकंप. अथर्व म्हणजे अकंप. आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर कंपन व्हायब्रेशन्स म्हणजे अस्थिरता. अस्थिरतेचा उलट अर्थ शब्द झाला तो म्हणजे स्थिरता. कंप अकंप अस्थिरता स्थिरता हा शब्द अथर्व शीर्ष आपल्याला अस्थिरतेकडून स्थिरतेकडे जाण्यासाठी सांगतो. आता शीर्ष या शब्दाचा अर्थ होतो डोकं. डोकं म्हणजे सगळ्यात वरचा भाग. इंग्रजीमध्ये हेल्म, अपेक्स, पिनाकेल असे शब्द त्याला आहेत. सगळ्यात वरचा भाग, अत्युच्च बिंदू. मग अथर्वतेचा अत्युच्च बिंदू अथर्व शीर्ष, स्थिरतेचा अत्युच्च बिंदू अथर्व शीर्ष. इतकं साधं सोपं या शब्दाचा अर्थ आहे. मग हे अथर्व शीर्ष जे आपण स्थिरतेसाठी म्हणतोय ते तितक्याच स्थिरतेने जर का म्हटलं तर त्यामध्ये जे सांगितलंय स्थिरता ते आपल्या उपयोगाला नाही येणार. आणि कुठलीही गोष्ट साधायची असेल तर सर्वात प्रथम लागते ती स्थिरता, शरीराची, मनाची, बुद्धीची. आपण एक काम करूया, हे अथर्व शीर्ष आपण म्हणूया, संपूर्ण नाही हा, एक तीन चार ओळी त्याच्यातल्या पहिल्या अथर्व शीर्षाच्या म्हणूया आपण. अर्थात एक ओळ मी सांगणार आहे, काही जणांचं पाठ असेल, मुखोद्गत असेल, काही जणांना माहीत नसेल, काळजी करू नका, माझ्या मागे म्हणा. कदाचित ज्यांचं मुखोद्गत आहे, पाठ आहे, त्यांना यामध्ये काहीतरी बदल केल्याचा भास होईल. शांत बसा, स्थिरतेचं स्तोत्र आहे, स्थिर बसा आणि म्हणूया ओम नमस्ते गणपतये. माझ्यामधील गणपतीला मी नमस्कार करतोय. माझ्यामधील गणपतीचं सतत स्मरण ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. आता अजून दोन ऋचा म्हणूया अशाच, हा बघा काय वाटतं ते. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. सभोवताली जे जे आहे ते माझंच प्रतिबिंब आहे. माझ्या सभोवतालाला मीच जबाबदार आहे याची जाणीव ठेवण्याची आणि त्याप्रमाणे वागण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. कसं वाटतंय ना, स्वतःकडे यायला लागलं की नाही सगळं. आता एक अतिशय महत्वाची ऋचा उभी ह्याच्यातली. त्वमेव केवलम करतासी. हाती घेतलेल्या कामांचं आणि त्यांच्या सर्व आणि संपूर्ण परिणामांचं संपूर्ण उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी, पेलण्याची घेण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. प्रत्येक ओळीच्या शेवटी क्षमता माझ्यामध्ये आहे, क्षमता माझ्यामध्ये आहे अशी ओळ मी सांगत गेलो. अथर्व शीर्षाचा हा मला उलगडलेला अर्थ. आता मगाशी म्हटलं तसं, हे अथर्व शीर्ष नक्की कुणासाठी आहे, कुणी सांगितलं? आता पहा, ढोबळमानाने पाहायला गेलं तर आपण समोर ठेवलेल्या मूर्तीला म्हणतो की बाप्पा नमस्ते गणपतये. गणपतीला नमस्कार आहे, तुला नमस्कार आहे, पण आपण आता म्हटलं माझ्यामधील गणपतीला नमस्कार आहे, हे कुठून जाणवलं? त्याची पण एक गंमत आहे. अथर्व शीर्षामध्ये एक ऋचा येते अव दक्षिणा आत्तात. अव याचा अर्थ होतो रक्षण कर, सांभाळ कर. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा. दक्षिणा आत्तात, तात म्हणजे संस्कृतमध्ये पासून, ऊन हून, फ्रॉम. दक्षिणेकडून माझं रक्षण कर. माझ्या मनात प्रश्न आला, दक्षिणेकडून रक्षण कर ठीक आहे, बाप्पा करेल रक्षण नाही करेल हा पुढचा भाग झाला, पण कुणाकडून रक्षण करायचं? दक्षिणेला कोण आहे? दक्षिणेला यम. मग
त्याच्याकडून रक्षण कर असं कधीतरी कोणीतरी

म्हणेल का हो, आपले दिग्गज ऋषी ज्यांनी अक्षरशः संपूर्ण गोष्टी पाहिल्या, दर्शनात ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्या दृष्टीने अतिशय ऑपरेशनल लेवलची अशी विनंती करतील आणि तिथून सुरू झाला अथर्व शीर्षाचा ढांडोळा घेण्याचा प्रवास. की अरे हे दक्षिणेकडून जर का रक्षण करायचं असेल ना, तर ह्याचा काहीतरी वेगळा अर्थ आहे. हा झाला पहिला भाग ज्यांनी मला प्रेरित केलं अथर्व शीर्ष नक्की काय शोधून काढायला. बरं, परत गणपती ही बुद्धीची देवता, विद्येची देवता, इंटेलिजन्सची देवता, शहाणपणाची देवता. आता असा विचार करा, गणपती समोर जी विद्येची देवता आहे तिच्या समोर बसून तीच कशी आहे हे तिला सांगायचं का? बाप्पा तू असा आहेस, बाप्पा तू तसा आहेस, एखाद दोन वेळा ठीक आहे. अथर्व शीर्षामधली गंमत, त्यामध्ये घातलेलं कोड मला सुटायला कधी सुरुवात झाली त्याचे हे विचार सांगतो. बघा तुम्हाला पटलं तरी, एखाद्या हुशार व्यक्तीला तो कसा आहे हे सांगितल्यानंतर त्याला काय वाटत असेल, तसंच गणपती बाप्पाचं होत असेल का? आणि आता एक गंमत बघा, ज्यांना फिलॉसॉफिकली थोडासा, अध्यात्माकडे थोडासा कल आहे ज्यांचा, प्रत्येकाचाच असतो, त्यांना बघा हे जमताय का. आता बघा, या अथर्व शीर्षामध्ये एक गोष्ट सांगितली आहे, त्वम एव सर्वम खलुविदम ब्रह्मासी, म्हणजे त्वम ब्रह्मासी. आता जी काही ती चार वेदवाक्य सांगितली गेली त्यातलं एक वेदवाक्य, त्वम ब्रह्मासी, तू ब्रह्म आहेस. बरं, त्याच वेळेला आपल्याकडे अजून एक वेदवाक्य सांगितलंय, अहम ब्रह्मास्मी. पहा बरं, कल्पना करा, दोन जण समोरासमोर बसली आहेत, एक जण म्हणतोय त्वम ब्रह्मासी आणि एक जण म्हणतोय अहम ब्रह्मास्मी, तू ते आहेस, मी ते आहे. पहा वाक्यांकडे लक्ष द्या, तू ते आहेस, मी ते आहे. अरे म्हणजे तू आणि मी एक नाही का? दोघं मिळून एकाच गोष्टीचं वर्णन चाललंय, तू ते आहेस आणि मी म्हणतो मी ते आहे. अगदी बीजगणिताचा वापर जरी केला तरी एका बाजूला लिहिलं त्वम ब्रह्मासी आणि दुसऱ्या बाजूला लिहिलं अहम ब्रह्मास्मी. बघा बरं काय त्याच्यातलं आपण पूर्वी करायचो की नाही, ए एक्स इज इक्वल टू बी एक्स असं म्हटल्यानंतर एक्स एक्स गेला, राहिलं ए इज इक्वल टू बी. मग त्वम ब्रह्मासी, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म ब्रह्म, ते ते गेलं, राहिलं काय त्वम इज इक्वल टू अहम. ही मी तूपणाची बोलवण अथर्व शीर्षामध्ये सांगितली. समोर ठेवलेल्या मूर्तीला उद्देशून आपण ते म्हणतो असं जाणवतं खरं, पण त्यातून त्वम इज इक्वल टू अहम म्हटल्यानंतर त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम करतासी, त्वम एव केवलम हर्तासी, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम. संपूर्ण अथर्व शीर्ष 180 डिग्री फिरतं, ते मला माझ्यात पाहायला सांगतं. आणि गंमत म्हणून सांगतो, पहा ज्यांना प्रयोग करून पाहायचा आहे त्यांनी हा अवश्य प्रयोग करून पहा. आता हे जे मी स्वसंवाद सांगितला तो माझ्या या व्याख्यानाच्या शेवटी पुन्हा एकदा सांगणार आहे चार ओळींचा. त्यावेळेला समोर जर का आरसा ठेवता आला तर आरसा ठेवून म्हणा, अथर्व शीर्ष इथून पुढे जेव्हाला म्हणाल ना तेव्हाला आरसा ठेवा समोर. आणि पूर्वी म्हणून देवघरांमध्ये मूर्तींच्या मागे आरसे असायचे का कोणास ठोक? आमच्याही घरात होता, देवघर मोठं होतं, मी आजोबांना नेहमी विचारतो का वाजवा देवाच्या मागे आरसा कशाला, आपण आपल्या पुढे घेतो देवाच्या पाठीमागे कशाला. हळूच हसून ते म्हणायचे, ते कधीही कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाहीत, प्रश्नाला प्रश्न विचारायचे. बघ बरं, देवाची जर का पाठ आरशाकडे असेल तर चेहरा कुणाचा आरशाकडे असेल? तुझा. मग चेहरा कुणी कुणाचा पाहायचा? हे आजही वाक्य प्रत्येक वेळेला मी अथर्व शीर्ष म्हणतो तेव्हाला अक्षरशः अंगावर रोमांच उठवतं. अहम इज इक्वल टू त्वम. पुन्हा एक अथर्व शीर्षामध्ये येतं, त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. का हो मूलाधार चक्र, अनेकांना चक्र संकल्पना माहिती असेल, मूलाधार आहे, आज्ञा आहे, सहस्त्रार आहे, विशुद्धी, अनाहत, माहीत असलेली सात, न माहीत असलेली शेकडो चक्र, हे ट्रान्सफॉर्मर आहेत शरीरातले. नवद्वारे पुरे देही, नऊ दारांची आपली सिटी. सिटी म्हटलं की पॉवर आली, इलेक्ट्रिसिटी आली की नाही आपल्याकडे? मग इलेक्ट्रिसिटी जर का संपूर्ण शहरामध्ये आपल्या शरीराच्या पसरवायची असेल तर ठिकठिकाणी ट्रान्सफॉर्मर पाहिजेत. मूलाधार त्यातला एक ट्रान्सफॉर्मर. मूलाधार करतं काय? मूलाधार त्या त्या ठिकाणच्या अवयवांना, ऍक्शन्सना एनर्जी पुरवण्याचं काम करतं. कुठल्या कुठल्या? हाडं, स्नायू, पेशी, रक्त. पहा, त्यापैकी एक जरी नसेल तर राहू का आपण? अथर्व शीर्ष हे बेस आहे, अथर्व शीर्ष हे मूल आहे, अथर्व शीर्ष जीवेशणा आहे,
मला जगायचं.

मला उत्तम जगायचंय याच्यासाठी अथर्वशीर्ष सांगितलेलं आहे. मग आता सांगा बरं, अथर्वशीर्ष हे स्थिरतेचं सूक्त कुणी कोणाला सांगितलं? मी मला सांगतोय. मग गणपतीची मूर्ती का? अहो मी माणूस आहे, सातत्याने एखादी गोष्ट मला माझ्या ध्यानात राहत नाही. मग मला माझ्या ध्यानात ठेवण्यासाठी काहीतरी समोर लागतं, कधी चित्र लागतं, कधी एखादं सिम्बॉल लागतं, कधी मूर्ती लागते. आपला एकलव्य नाही का? द्रोणाचार्यांची मूर्ती एकलव्याने का बनवली असेल? पाठ्यपुस्तकामध्ये द्रोणाचार्य आणि एकलव्य असे समोरासमोर दाखवतात, एकलव्य धनुर्विद्येची प्रॅक्टिस करताना दाखवली जाते आणि मागे द्रोणाचार्यांचा सुबक पुतळा दिसतो. सांगण्याचा तिथं अर्थ एवढाच की कधीतरी एकलव्याला सुद्धा कंटाळा येत असेल की नाही. नको आता भास झालं, दमलो असं कर, कधीतरी येत असेल, माणूस आहे तो. मग असा कंटाळा आला, कधी चाल ढकल झाली प्रॅक्टिसमध्ये, तर समोर आपल्या गुरूंचा पुतळा आहे, त्यांच्यातून स्वतःच्या मनामध्ये एक नाद निर्माण होत असेल की नाही. अरे बसलास काय एकलव्या, प्रॅक्टिस नाही का करायची तुला? असं गणपती मला सांगतो असं मला वाटतं. आजही मी जेव्हा जेव्हा गणपतीच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळेला मी अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात करतो घरी, पण मला असं वाटतं गणपतीच मध्ये अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात करतो. धनंजय त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, धनंजय त्वमेव केवलम करतासी. अरे धनंजय त्वमेव केवलम हरतासी. धनंजय अरे असं काय करतोस? त्वम भूमी, त्वम आपहा, त्वम अनलहा, त्वम अनिलहा, त्वम नभा. वाग ना तसं. भूमीची तुला गमती जमती सांगेन, अनलाची गमती जमती सांगेन, तसं वाग ना. अरे अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रहा, त्वम इंद्रहा, त्वम अग्नी, त्वम वायू, त्वम सूर्य, त्वम चंद्रमा. अरे ह्या प्रत्येकांच्या गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू. अवभक्तारम, आता ह्या ऋचेची एक गंमत आपण पाहू. अवभक्तारम छोटीशी ऋचा, अव म्हणजे रक्षण कर, मग अशीच सांगितलं. वक्तारम वक्त्याला सांभाळ, मग वक्त्याचं रक्षण कर. आता कोण वक्ता आहे? तुम्ही म्हणाल मी, म्हणजे मी धनंजय. खरं मी ज्यावेळेला बोलतोय त्यावेळेला तुम्ही पण तुमच्या मनात दाद देत असाल की नाही? कुणाची तरी मान हलत असेल, कुणीतरी बोलत असेल शेजारी बसलेल्या माणसाशी, नाही तर स्वतःशी नक्कीच बोलत असाल. त्यामुळे वक्ता हा नेहमी दोन्हीकडे असतो, श्रोता हा सुद्धा नेहमी दोन्हीकडे असतो. मग वक्त्याचं रक्षण कुणी करायचं? गणपतीकडे गेलो मी एक दिवस, तो म्हणाला अरे तू करायचंस, उद्धरेत आत्मना आत्मानम, नाही का सांगून गेला. मग तुझं तू रक्षण करायचंस. कसं करायचं, कुठून करायचं? वक्त्यानी वक्त्याचं वक्तव्यापासून रक्षण करायचंय, अशी ही ऋचा सांगते. बोलणाराने बोलणाऱ्याचं बोलण्यापासून रक्षण करायचंय. मी जे बोलतोय ना त्याकडे अतिशय ध्यान दे. ओ म्हणजे वक्ता आणि श्रोता एकाच वेळेला ज्या वेळेला असतील त्याच वेळेला संवाद होईल, इतर वेळेला विसंवाद. मग अववक्तारम, आता बघा एक टूल देतो. सध्याच्या जमान्यामध्ये प्रत्येकाला टूल हवं असतं. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची तुमच्याकडे नक्की उत्तर असतील. पहिला प्रश्न पहा काय आहे माझा, तो गेल्या 4 तासामध्ये माझी स्वतःची चिडचिड न होऊ देता मी बोललो का किंवा बोलले का? प्रत्येकाची उत्तर तयार असतील. कोणीतरी म्हणेल नाही, कोणीतरी म्हणेल हा काही वेळा झालं, काही वेळा हो नाही. हा म्हणजे ही जी वागणूक आहे, चिडचिड न होऊ देता बोलणं हे वागणं आहे. हे झालं का? मग याला मी एक स्केल तयार केले, त्याला म्हणतात रिव्हर्स स्विंग स्केल. गेल्या 4 तासामध्ये चिडचिड न होऊ देता मी बोललो का? खरोखरच तुम्ही गेल्या 4 तासामध्ये आत किंवा बाहेर, मनात किंवा मनाच्या बाहेर, त्याला मी म्हणतो मनात किंवा जनात, चिडचिड न होऊ देता बोलला असाल तर तुम्ही स्वतःला 4 मार्क द्यायचे या प्रश्नाला. चिडचिड होणार होती पण लक्षात आलं माझ्या आणि मग मी थांबवलं. 1-2 वेळा झाली खरी, अच्छा, मग अशा वेळेला 3 मार्क द्यायचे. 4 सहज झालं, 3 लक्ष होतं म्हणून चिडचिड न होता बोललं गेलं. अरे तू असं जे काय सांगतोस ना ते मला माहितीच नव्हतं असं लक्ष द्यायचं असतं, असं जर का असेल तर 2 मार्क. आणि नाही ना, खूप कमी वेळा मी चिडचिड न होऊ देता बोललो, बऱ्याचदा चिडचिड झाली असं असेल तर 1. 4, 3, 2, 1. अध्यात्म म्हणजे प्रयोग, अध्यात्म नुसतं ऐकण्याचं नाहीये. मग आता अथर्वशीर्ष जर का मला माझ्या रोजच्या जीवनामध्ये मदत करत असेल तर रोजचं जीवन माझं कशाने भरलंय? रोजचं जीवन बोलण्याने भरलेलं आहे. स्वतःशी बोलत असतो, इतरांशी बोलत असतो, काही लोक झोपेतही बोलतात.
मग या बोलण्यापासूनच जर का अथर्वशीर्षाचं इम्प्लिमेंटेशन, त्याचं उपयोगित्व वापरायला आपण सुरुवात केली तर कसं आहे.

0: वाटतं ते. मग चला, वापरण्याआधी किती वापरतोय ते पाहूया. शेवटचं लक्ष देऊन ऐकायचं. मी प्रश्न विचारणार आहे, 4, 3, 2, 1 असे प्रत्येक प्रश्नाला गुण द्यायचे. एकूण फक्त 7 प्रश्न विचारणार आहे मी. पहिला प्रश्न पुन्हा विचारतो. गेल्या 4 तासामध्ये स्वतःची चिडचिड न होऊ देता मी बोललो किंवा बोलले का? 4, 3, 2, 1 तुम्हाला माहिती आहे आता काय. दुसरा प्रश्न, गेल्या 4 तासामध्ये दुसऱ्याची चिडचिड होऊ न देता मी बोललो का? परत रिपीट करतो, गेल्या 4 तासामध्ये स्वतःची चिडचिड न होऊ देता मी बोललो का? गेल्या 4 तासामध्ये दुसऱ्याची चिडचिड न होऊ देता मी बोललो का? तिसरा प्रश्न, गेल्या 4 तासामध्ये जे काही बोललो ते अभ्यासपूर्ण अनुभवाधिष्ठित बोललो का? गेल्या 4 तासामध्ये जे काही काम हातात आहे त्या कामाशी प्रामाणिक राहून बोललो का? 4, 3, 2, 1 गेल्या 4 तासामध्ये कॉन्ट्रीब्युटरी म्हणजे हिताचं बोललो का? हिताचं बोलणं, कॉन्ट्रीब्युटरी बोलणं बऱ्याचदा न आवडणारं असतं. तसं हिताचं बोलणं मी आवडेल असं बोललो का? आणि आता शेवटचा प्रश्न, गेल्या 4 तासामध्ये मी गोड बोललो का? आता प्रत्येक प्रश्नाला तुम्ही काही मार्क्स दिले असतील, 4, 3, 1, 4, 3 काही केलं असेल. मी ज्यावेळेला हे करतो, मी ज्यावेळेला सुरुवात केली होती त्याला माझा स्कोर होता 11. कोणाचा 11 असेल, 12 असेल, कोणाचा 17 असेल, मॅक्सिमम जास्तीत जास्त स्कोर 28 आहे. कोणाचा 28 आला असेल ना तर फार छान आहे. पण जपून पहा. मग धरून चाला तुमचा स्कोर आला 14. मग 14 जास्तीत जास्त स्कोर 28 म्हणजे 0.5. अथर्वशीर्ष वापरतोस किती? अववक्तारम 0.5. 50% अववक्तारम सुरू आहे. मग आता शेवटची टिप देतो. अनेक लोक मंगळवारी गणपती देवळात जातात, दर मंगळवार म्हणजे वीकली झालं. काही जण संकष्टीला देवळात जातात, संकष्टी चतुर्थी मंथली येते. आणि भाद्रपद चतुर्थी, गणेश चतुर्थी वर्षातून येते. मी माझ्या व्यवसायाला पूरक म्हणून यांच्याकडे कसं बघतो, मंगळवार म्हणजे वीकली रिव्ह्यू मीटिंग, संकष्टी चतुर्थी म्हणजे मंथली रिव्ह्यू मीटिंग, आणि भाद्रपदामध्ये येणारी गणेश चतुर्थी आणि गणपती उत्सव म्हणजे अॅन्युअल रिव्ह्यू मीटिंग. बाप्पा विद्येची देवता, तो आल्यानंतर विचारणार नाही का, धनंजय मागच्या वर्षभरात काय केलंस, मागच्या आठवड्यात काय केलंस? ते इथून पुढे ज्या वेळेला देवळामध्ये जाल, प्रत्येकाची श्रद्धा असते, भक्ती असते, त्याबरोबरच गणपतीशी संवाद साधा आणि त्याला सांगा, मागच्या आठवड्याभरामध्ये माझा कॉम्पिटन्सी ऍप्लिकेशन इंडेक्स अववक्तारमचा 0.5 वरून 0.51 वर गेला. आणि असं 1000 वेळेला ज्यावेळेला प्रॅक्टिस होईल त्यावेळेला म्हटलं जातं, सहस्त्रावर्तनात यम यम काममधीते तम तमनेन साधयेत. जे जे म्हणून आपल्याला हवाय ते सर्व अथर्वशीर्ष सांगतं तुला सहज मिळणार आहे, पण तू ते करून पाहायला हवंस. आहे की नाही छान अथर्वशीर्ष? त्यामुळे गणपती बाप्पा सगळ्यांना हे अथर्वशीर्ष शोधण्याची बुद्धी देवो, ते अथर्वशीर्ष करून पाहण्याची बुद्धी देवो, आणि त्यातून प्रत्येकाला आनंद मिळणारच आहे. आनंदासाठीच तरी सगळी वाटचाल सुरू आहे. धन्यवाद.
1: आत्ताच आपण ऐकलं धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण असं हे भाषण, अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन.

श्रोते हो, आपणही आपल्या काही कथा, कविता, दलित लेख, प्रवास वर्णन असं कोणत्याही प्रकारचं लिखाण करत असाल आणि आमच्या या साहित्य सौरभ कार्यक्रमात प्रसारित करू इच्छित असाल, तर त्यासाठी आपण जरूर आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्हाला आपण मेल करू शकता. आमचा

आम्हाला मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आपले अभिप्राय देखील आम्हाला पाठवू शकता आमच्या या मेल आय डी वर. तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी सविता जेरे सादरकर्ते सुमित श्रीवाद यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

0: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
0: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी मध्यरात्रीचे 2:25 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीत. यामध्ये सुरुवातीला माहेरची माणसं या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं हे गीत ऐकूया. संगीतकार सुधीर फडके, स्वर आहे देवकी पंडित, अपर्णा मयेकर, शोभा जोशी, रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर, अरुण इंगळे आणि सहकारी यांचा.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

सुधीर फडके, उत्तरा केळकर आणि सहकारी यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांचं हे भक्तिगीत आपण ऐकलं. धाकटी सून या चित्रपटातलं हे गीत होतं. आणि याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 3 वाजलेत. भावधारा.

0: गाण्या।
1: मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकली सुधीर फडके यांच्या स्वरात, संगीतकार यशवंत देव। यानंतर ऐकूया पंडित रघुनंदन पणशीकर आणि अनुराधा कुबेर यांनी गायलेलं डॉक्टर सुनील शशिकांत काळे यांचं हे भक्तिगीत।

गदी माडगुळकर यांची ही भक्तिरचना आपण ऐकली. गायक आणि संगीतकार सुधीर फडके. याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 3:30 वाजलेत. ऐकूया मिश्र संगीत.

संदीप खरे यांची रचना आपण ऐकली. संदीप खरे, सलील कुलकर्णी आणि सहकारी यांच्या स्वरात. आपण ऐकत आहात मिश्र संगीत.

जय जय गौरी शंकर या नाटकातलं पंडित विद्याधर गोखले यांचं पद आपण ऐकलं. पंडित राम मराठे, भालचंद्र पेंढारकर आणि प्रसाद सावकार यांच्या स्वरात. श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम

0: जय जय गौरी शंकर या नाटकातलं पंडित विद्याधर गोखले यांचं पद आपण ऐकलं. पंडित राम मराठे, भालचंद्र पेंढारकर आणि प्रसाद सावकार यांच्या स्वरात. श्रोतेहो, याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम, शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. पहाटेचे 4 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमांतर्गत ऐकूया सारंग हांडे यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग गुणकली. त्यांना तबल्याची साथ सुनील दैठणकर यांची. ऐकूया सारंग हांडे यांचं व्हायोलिन वादन राग गुणकली.

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी पहाटेचे 4:30 वाजलेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विभावरी बंधावकर यांनी गायलेला राग जौनपुरी. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत भली बजाई रे तुने बासुरिया. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत पिया झनन झनन बिछुआ बाजे. त्यांना तबल्याची साथ अजित पाठक आणि हार्मोनियम साथ विनोद पडगे यांची. ऐकूया विभावरी बंधावकर यांचं गायन राग जौनपुरी.

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं विभावरी बंधावकर यांनी गायलेला राग जौनपुरी. त्यांना तबल्याची साथ अजित पाठक आणि हार्मोनियम साथ विनोद पडगे यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटे 5 वाजता आपण ऐकू शकाल चित्रपट संगीत.
1: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
2: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐका.

0: अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
4: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. पहाटेचे 5 वाजलेत. गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं या मंगल पहाटे सहर्ष स्वागत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं शाहीर साबळे यांचं हे गीत. स्वर आहे शाहीर रामानंद उगले आणि सहकारी यांचा, संगीतकार अजय तुल.

आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर यांच्या स्वरात चित्रपट मोहित यांची मंजुळा. यानंतर आपण ऐकणार आहोत फटाकडी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. स्वर आहे आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.

चित्रपट संगीतामध्ये यानंतर जगदीश खेबुडकर यांचं आणखी गीत ऐकूया. गायक आणि संगीतकार सुधीर फडके.

आराम हराम आहे या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं सुधीर फडके यांच्या स्वरात. यानंतर सुशीला या चित्रपटातलं गीत ऐकूया सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकारी यांच्या स्वरात. संगीतकार राम कदम, रचना पुन्हा एकदा जगदीश खेबुडकर यांची.

या चित्रपटातले जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार सुधीर फडके यानंतर या कार्यक्रमातलं शेवटचं गीत. रचना आहे शांताराम नांदगावकर यांची, स्वर आहे पंडित वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांचा.